सुप्रभात श्रोते हो, FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 20 वैशाख शके 1948, 10 मे 2026. श्रोते हो, आमच्या आजच्या या प्रसारण सभेत मी संपदा पोहनेरकर आपलं स्वागत करते. 5:56 होत आहेत. प्रसारण सभेची सुरुवात करूया मंगलध्वनीनं.

0: उस्ताद बिस्मिल्ला खां आणि सहकाऱ्यांनी सनेवर वाजवलेला राग आसावरी आपण ऐकलात. एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं फरहत नाज.

0: चं हे छत्रपती संभाजी नगर केंद्र आहे. श्रोतेहो 6:05 झाली आहेत. अमृतधारा या कार्यक्रमात सातत्य याविषयी डॉक्टर संभाजी चौधरी यांचे विचार आता ऐकूया.
1: सातत्य आणि नियमितता ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू. नियमबद्ध होणं म्हणजे आपल्या कोणत्याही कृतीला एक नियम असणं. प्रत्येकालाच हवं असतं की आपलं आयुष्य नियमित आणि शिस्तबद्ध असावं. आपल्या प्रत्येक कार्यात आणि कृतीत सातत्य असणं सुखावह मानलं जातं. आपल्या भोवतालचा निसर्ग, पृथ्वी, सूर्य, चंद्र, तारका यांच्या गतीत आणि अस्तित्वात एक सातत्य आहे. अनंत काळापासून त्यांच्यात नेहमीच एक संतुलन कायम आहे. पृथ्वीच्या सातत्यपूर्ण आणि शिस्तबद्ध भ्रमणामुळे इथे ऋतू निर्माण होतात. या ऋतू बदलावरच मानवी आरोग्य अवलंबून असतं. ऋतूंच्या ह्या बदलामुळे इथे सजीवांचं अस्तित्वही अबाधित आहे. सूर्य, चंद्र, तारे, ग्रह यांच्या नियमित आणि सातत्यपूर्ण भ्रमणामुळे इथं कालगणना सुद्धा सातत्यपूर्णच आहे. म्हणूनच सातत्य म्हणजे सत्य, नियम, शिस्त, जिवंतपणा, प्रवाहीपणा, ऊर्जा प्रधान आणि सातत्य म्हणजे एक चैतन्य. आपली सर्वात मोठी शक्ती म्हणजे बुद्धी. प्रत्येकाजवळ कार्य करण्याची फार मोठी क्षमता असते, पण आपल्या भोवताली बहुसंख्य लोक या क्षमतेचा पूर्ण वापर करत नाही. ही क्षमता गंजून जाते आणि गंजणं म्हणजे काय ते आपणास माहीत आहे. काम करत असताना झिजलो तरी चालेल, कारण त्यात समर्पण आहे. गंजणं म्हणजे निष्क्रियता. म्हणूनच आपण सतत कार्यरत राहिलं पाहिजे. ज्या ज्या व्यक्तीजवळ आपल्या बुद्धीचा पूर्ण क्षमतेचा वापर करून कार्य करण्याचं कसब असतं, त्याच्याजवळ निश्चितच सोशिकता आणि सहनशीलताही असते. अशा व्यक्ती नेहमीच जिद्दी आणि चिकाटीच्या असतात. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असाल तर त्यात नेहमीच सातत्य आणि एकाग्र असणं आवश्यक ठरतं. जर असं नसेल तर ती व्यक्ती बेशिस्त असते. अशा व्यक्तीचा त्याच्या कुटुंबासाठी, कार्यालयासाठी, शेजाऱ्यांसाठी आणि भोवतालच्या समाजासाठी सुद्धा काहीच उपयोग नसतो. ससा आणि कासवाची गोष्ट आपण फार वेळा ऐकली आहे. कासवाला त्याच्या चालण्याची, पळण्याची क्षमता माहीत होती. तरीही स्पर्धा जिंकण्याची उमेद, आपल्या चालण्यातलं सातत्य आणि चिंतनशील मनाची एकाग्रता सार काही एकटवून त्यानं चपळ, गर्विष्ठ, गाफील सशाचा पराभव केला. तसंच आणखी एक उदाहरण, ग्रीसमधील जिव्हा जड टेमॉस्टेनिस, एक सामान्य दुबळा अस्पष्ट उच्चारण असलेला उन्हाळ विद्यार्थी, त्याला एकच ध्यास, मी प्रथित यश वक्ता झालो पाहिजे. वक्ता होण्यासाठी जेवढं काही करता येण्यासारखं होतं तेवढं त्यानं केलं. अक्षरशः या ध्यासापोटी त्यानं आपलं अर्ध आयुष्य खर्ची घातलं. डेमॉस्टेनिस ग्रंथांना शरण आला. दिवसा माझी काहीतरी लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे. आश्चर्य असं घडलं, त्याच्या काळातील ग्रीसमधील तो वक्तृत्वाचा महामेरू ठरला. क्षमता नसतानाही केवळ ध्यास आणि सातत्याच्या जोरावर त्यानं हे यश संपादन केलं. आपण विविध क्षेत्रात काम करतो, त्या कामात शिस्तीची खूप गरज असते. आपल्या कामात जर नियोजन, वेळापत्रक, संयम, सचोटी नसेल तर ती व्यक्ती भरकटलेली असते. आपलं कार्य करताना जर आपल्याजवळ धरसोड वृत्ती असेल तर ती व्यक्ती त्याच्या कार्यक्षेत्रात कधीच यशस्वी होऊ शकत नाही. कामातील अशा दिशाहीन प्रयत्नांच्या पेक्षा कामातील सातत्य आपणास यशोशिखरावर नेऊन पोहोचवतं. डॉक्टर APJ अब्दुल कलाम ते एक थोर शास्त्रज्ञ, मिसाईल मॅन, जाणीवेचे लेखक आणि शिक्षक या भूमिकांमधून डॉक्टर कलामांनी विद्यार्थी आणि युवकांना जागृत केलं. राष्ट्रपती पदावर कार्यरत असताना त्यांनी विज्ञान, तंत्रज्ञान, अवकाश संशोधन, अध्यात्म या विषयाचं सतत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. राष्ट्रपती पदावरून निवृत्त झाल्यावर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याच्या कामात पूर्ण वेळ झोकून दिलं होतं. 27 जुलै 2015 रोजी शिलाँग येथील IIMच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ते उभे राहिले, एकच वाक्य बोलले आणि क्षणात खाली कोसळले. त्यांच्या कामातील हे सातत्य तमाम भारतीयांसाठी कायमचा आदर्श राहील. ज्येष्ठ संत तुकोबाराय म्हणतात, असाध्य ते साध्य करीता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. कीप डुईंग गुड वर्क, डोंट केअर इफ सम वन्स प्रेजेस युअर डीड्स ऑर नॉट, जस्ट रिमेंबर सन रायझेस एव्हरी डे इव्हन द मिलियन्स ऑफ पीपल आर स्लीपिंग. कुणी आपलं कौतुक करो वा ना करो,

0: याची पर्वा न करता आपल्या दिनचर्येत सातत्य ठेवल्यास प्रत्येक क्षेत्रात आपण यशस्वी होणारच.
1: अमृतधारा या कार्यक्रमात सातत्य याविषयी डॉ संभाजी चौधरी यांचे विचार आपण ऐकले आहेत. FM बँड 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, 6:35 झाली आहेत. ऐकूया स्वरांजली हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला लता मंगेशकर यांच्या स्वरात शांता शेळके यांची रचना, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

लता मंगेशकर यांनी गायलेली शांता शेळके यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया अजित कडकडे यांच्या स्वरात संत तुकाराम महाराजांची रचना, संगीतकार नंदू होनप.

जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरात गुरुनाथ शेणॉय यांची रचना आपण ऐकली. संगीत होतं मधुकर गोळवलकर यांचं. श्रोतेहो स्वरांजली हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात FM बँड 101.7 MHz आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात संत तुकाराम महाराजांची रचना. संगीतकार

कृष्णा शिंदे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात ग रा पालकर यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं मधुकर पाठक यांचं. श्रोतेहो स्वरांजली या कार्यक्रमात आता ऐकूया हिंदी भक्ती रचना. गायली आहे महेंद्र कपूर यांनी. शबाब यांच्या या रचनेला संगीत दिलं आहे अनूप जलोटा यांनी.

महेंद्र कपूर यांच्या स्वरात हिंदी भक्तिरचना आपण ऐकलीत. श्रोतेहो, कार्यक्रमाच्या शेवटी समूह स्वरात देशभक्तीपर रचना ऐकूया. सूर्यकांत खांडेकर यांच्या या रचनेला संगीत दिलं आहे विश्वनाथ ओक यांनी.

0: समूह स्वरात देशभक्तीपर रचना आपण ऐकलीत. सूर्यकांत खांडेकर यांच्या या रचनेला संगीत दिलं होतं विश्वनाथ ओक यांनी. श्रोतहो, याबरोबरच स्वरांजली हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता संपला. FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतहो, 6:40 झाली आहेत. कृषीवाणी या शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमात जमिनीची नांगरणी याविषयी माहिती ऐकूया. तत्पूर्वी
1: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची.
2: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज,
1: झालं सगळं. झालं बजेट तयार?
2: हो.
1: 5,000 वाचले, नवीन साडी घेऊया?
2: नको,
1: मागच्या महिन्यातच तर घेतली होती.
2: आणखी एक?
1: नाही, आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा.
2: आली आहे मोठी.
1: आता जाग बाई.
3: RBI सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
4: शेतकरी बंधूंनो नमस्कार. जमिनीची मशागत करत असताना नांगरणी मोग

0: फडणी, पाळी घालणे आणि स्वच्छता या गोष्टीचा आपण त्याच्यामध्ये अंतर्भाव करतो. तर नांगरणी आपण करत असताना पूर्वीचं पीक निघाल्यानंतर लगेचच नांगरणी करणं अत्यंत गरजेचं आहे. जसं की कापूस पीक निघाल्याबरोबर आपण जर कापसाची पराठी काढून कापसाच्या पराठी कुट्टी यंत्रानं त्याची कुट्टी करून जमिनीमध्ये जर आपण गाडली नांगरणीच्या सहाय्यानं तर म्हणजे त्याचा जमिनीमध्ये खत तयार होण्यासाठी पण उपयोग होतो आणि नांगरणी केल्यामुळं ते माती आड पण होण्यासाठी त्याचं मदत होती. तसंच इतर जे रबीचे पिकं आहेत आपले ते पिकंसुद्धा निघाल्याबरोबर आपण जर नांगरणी केली तर त्या नांगरणीचा उपयोग जमिनीचा तवा फोडण्यासाठी होत आहे, तसंच जमिनीमध्ये पाणी मुरण्यासाठी त्याचा उपयोग होत आहे आणि जमिनीमध्ये जे अवशेष आहेत किडींचे रोगांचे तर हे अवशेष पृष्ठभागावर येऊन अवशेष नष्ट होतात. त्याच्यामुळं नांगरणी करणं अत्यंत आवश्यक आहे. आपण म्हणतो किंवा भारी जमिनीमध्ये 3 वर्षानंतर एकदा नांगरणी केली तरी चालते, परंतु हलक्या आणि मध्यम जमिनीमध्ये आपण दरवर्षी जर नांगरणी केली तर तणांचा बंदोबस्त, कीड आणि रोगांचा नाश करण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो. नांगरणी करत असताना आपण उताराला आडवी नांगरट केली पाहिजे, जेणेकरून सुरुवातीला जो पाऊस पडतो तो पाऊस जमिनीमध्ये पूर्णपणे मुरण्यासाठी त्याचा उपयोग होतो. त्याच्यानंतर मोगडणी केली पाहिजे. मोगडणी केल्यामुळं जमिनीमध्ये जे तणांचे अवशेष आहेत, मुळं आहेत, तर ते वर येऊन पुन्हा वेचून आपल्याला ते नष्ट करता येतात आणि त्याचबरोबर जे पाऊस पडलेला आहे तर ते पाऊस पूर्ण जमिनीमध्ये मुरण्यासाठी त्याचा उपयोग होतो. आणि मग त्याच्यानंतर आपण उन्हाळपाळी ज्याला म्हणतो तर ह्या पाळ्या पाऊस पडल्यानंतर आपण टाकल्या पाहिजे. जमीन तापण्यासाठी व कीड रोगांचे अवशेष नष्ट करण्यासाठी ह्या पाळ्या घालणं अत्यंत आवश्यक आहे. बरेचसे शेतकरी मोगडा मारून रोटावेटर मारतात, परंतु रोटावेटर केल्यामुळं जमीन कॉम्पॅक्ट होण्याची म्हणजे घट्ट होण्याची शक्यता असते आणि मग पडलेला सुरुवातीचा पाऊस वाहून जातो. त्याच्यामुळं रोटावेटर शक्यतो करू नये, किंवा रोटावेटर आपल्याला आवश्यकच असेल करायचं तर मग त्याच्यानंतर आपण एक मोगड पाळी केली पाहिजे, जेणेकरून जमीन भुसभुशीत राहण्यासाठी मदत होईल आणि जो घट्ट झालेला वरचा जमिनीचा भाग आहे तो फोडण्यासाठी पण मदत होईल. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा भाग जे राहत आहे ते स्वच्छता. आता रोटावेटरमुळं बरेचसे शेतकऱ्यांना स्वच्छता करण्याची आवश्यकता नाही आणि तो चांगलाही भाग आहे, परंतु जिथं समजा मागच्या ज्वारीची धसकट आहेत किंवा इतर पिकांचे अवशेष आहेत ते गोळा करून एका खताच्या खड्ड्यामध्ये जर टाकले तर त्याचा आपल्याला कंपोस्ट करण्यासाठी पण उपयोग होईल आणि ते धसकट पण आपल्याला गोळा करतील. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं एक धसकट गोळा करण्याचं यंत्र तयार केलेलं आहे. हे यंत्र साधारणतः 4 ते 5 स्त्री मजुराचं काम करतंय, म्हणजे एका दिवसाला साधारणतः 2.5 एकर धसकट गोळा करण्याचं काम या यंत्रामुळं होतंय. तसंच गुलाबी बोंडाळीचं व्यवस्थापन करण्यासाठी कपाशीचे जमिनीवरील अवशेष नष्ट करून टाकावेत, त्याचबरोबर शक्य जर असेल तर फेरोमेन ट्रॅप्स लावावेत जेणेकरून नर पतंग त्याच्यामध्ये अट्रॅक्ट होऊन या किडीचा बऱ्यापैकी आपल्याला बंदोबस्त करता येईल. तसंच शेणखत टाकून शेवटच्या पाळीच्या वेळेला आपण पाळी घालून ते माती आड केलं पाहिजे आणि या नांगरटीमुळं हुमणीचे भुंगे पण नष्ट करण्यासाठी मदत होती. म्हणून पेरणीपूर्वीची जी मशागत आहे त्याचं अनन्यसाधारण असं महत्व पीक आणि पीक पद्धतीमध्ये आहे. धन्यवाद.
1: कृषीवाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
2: आरोग्यम धनसंपदा

0: श्रोतेहो नमस्कार। आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते। श्रोतेहो, आज आपण हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध जनरल अँड क्रिटिकल केअर फिजिशियन, त्यासोबतच डायबेटोलॉजिस्ट असलेले डॉक्टर उत्कर्ष शाह। नमस्कार डॉक्टर।
1: नमस्कार
0: डॉक्टर। आता गेल्या भागात आपण सांगितलं की हातापायाला मुंग्या का येतात,

0: त्याची नेमकी कारणं काय असतात, त्या कारणांमध्ये आपण B12ची कमतरता, थायरॉइड, डायबिटीज आणि स्पॉन्डिलोसिस यासारखी विविध कारणं सांगितली. यामध्ये डिफरन्शिएट कसं करायचं की मला याच गोष्टीमुळे हातापायाला मुंग्या येतात आहे.
1: मॅम, कालावधी खूप इम्पॉर्टंट आहे. तुमची हिस्ट्री काय आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जसं मी तुम्हाला सांगितलं की डायबिटीज असेल खूप वर्षांपासून, तर तुम्हाला हातापायाला मुंग्या जर येत असेल मागच्या 1-2 महिन्यापासून, एस्पेशली डायबिटीजचे जे मुंग्या येतात ते युजली पायापासून चालू होते. तुम्हाला मुंग्यांच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक वेगळं सेन्सेशन येतं, म्हणजे तुम्ही एकदम नमनेस येतं, तुम्हाला असं वाटतं की तुम्ही रुईच्या गादीवरती चालतात, किंवा पायाला आग होणे. आग होणे हे एक खूप पर्टिक्युलर सिम्टम आहे डायबिटीजमुळे झालेल्या न्यूरोपॅथीमुळे. तर हे सर्व सिम्टम्स असेल तर तुम्ही त्याचं म्हणजे हे करू शकता की हे डायबिटीजमुळे तुम्हाला झालं असेल. सेकंडली, B12ची जर डेफिशियन्सीमुळे जर झालं असेल तर तुम्हाला टिंगलिंग नमनेस येतं, पण ते हातापायाला दोन्ही एकासोबतच चालू होतं. डायबिटीजमध्ये जसं पायापासून चालू होते, तर व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सीमध्ये दोन्ही हातापायाला एकासोबतच चालू होतं. सेकंडली, कधी कधी काही औषधं पण टिंगलिंग नमनेस कॉज करतात, एस्पेशली किमोथेरपी एजंट्स. तर काही काही किमोथेरपी एजंट्स आहे जे घेतल्यानंतर तुम्हाला हातापायाला मुंग्या येतात, पण हे टेम्पररी असतात. ते नंतर तुम्ही मल्टीव्हिटॅमिन आणि ते सर्व सबस्टिट्यूट केलं तर ते करेक्ट होऊन जातं. किंवा तुम्ही रात्री झोपून उठले, किंवा काही एक्सरसाइज केली, काही हेवी वस्तू उचलली आणि सडनली एक तुम्हाला झटका लागला आणि सडनली एका हाताला किंवा एका पायाला एकदम करंट मारल्यासारखं सेन्सेशन येत असेल आणि त्या हातापायाला मुंग्या येत असेल, तर त्याचं मिनिंग की तुम्हाला स्पॉन्डिलोसिस आहे. तर हे तुम्ही अशा सिम्पटम्सच्या हिशोबाने तुम्ही डिफरन्शिएट करू शकता.
0: एक थायरॉइड कारण सांगितलं, थायरॉइडमध्ये काय?
1: थायरॉइड जर प्रोलॉंग पिरियड करता जर अनकंट्रोल्ड असेल, दोन टाईपचे थायरॉइड असतात, एक वजन कमी करणारं असतं आणि एक वजन वाढवणारं असतं. मोस्ट कॉमन तर वजन वाढवणारे असतं, जे हायपोथायरॉइड आपण म्हणतो. तर ते जर खूप प्रोलॉंग पिरियड करता अनकंट्रोल्ड असेल, आपण त्याचा टेस्टच नाही केलं आणि ट्रीटमेंट बरोबर घेतली नाही, तर ते याच्यामुळे पण नर्व्स अफेक्ट होतात, तर त्यांनी पण हे टिंगलिंग नमनेस तुम्हाला येतं.
0: म्हणजे या सगळ्या कारणांमुळे ते येऊ शकतं. याचा काही कालावधी असतो का? म्हणजे या आजारामध्ये इतक्या कालावधीसाठी येतात हातापायाला मुंग्या असं काही असतं?
1: हो. आता जे डायबिटीजचं जे टिंगलिंग नमनेस असतं, जे न्यूरोपॅथी असतं, ते युजली मोरलेस परमनंट असतं. तुम्ही काही तुम्हाला 10-15 वर्ष झाले डायबिटीज असून अनकंट्रोल्ड असेल, तर तुम्हाला न्यूरोपॅथी डेव्हलप होते आणि ते न्यूरोपॅथी मोरलेस परमनंट असते. काही तुम्ही मल्टीव्हिटॅमिन्स घेऊ शकता टेम्पररी रिलीफ करता, काही टेम्पररी रिलीफ करता पण औषध असतात ते तुम्ही घेऊ शकता. त्यांनी हे थोडंसं रिव्हर्स होतं पण कम्प्लिटली जात नाही, ते काही फॅक्टर कंटिन्युअसली राहतच तुम्हाला न्यूरोपॅथीचा लाईफ लाँग. आणि जे स्पॉन्डिलॉसिस रिलेटेड असतं ते तर शॉर्ट टर्म असतं, एकदम इमिजिएटली 2-4 दिवसाची हिस्ट्री राहते आणि मग तुम्ही त्याचं इन्व्हेस्टिगेट केलं, MRI केलं, फिजिओथेरपी घेतली, काही औषध घेतली, तर ते मग परत रिव्हर्स कम्प्लिटली नॉर्मल पण होऊन जातं. कधी कधी एक कार्पल टनल सिंड्रोम असतं, युजली फिमेल्समध्ये व्रिस्ट कंटिन्युअसली जर ॲबनॉर्मल पोझिशनमध्ये बेंड होत असेल, खूप वेळेला पोळ्या लाटून व्रिस्ट कंटिन्युअसली बेंड होत राहतो, तर कधी कधी मिडियन नर्व इथे रिस्टला कम्प्रेस होऊन जाते, तर तुम्हाला अंगठ्यांमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या फिंगरमध्ये टिंगलिंग नमनेस येतं. फक्त हे पहिले 3 फिंगर्समध्येच तुम्हाला टिंगलिंग नमनेस येतं. तर जेव्हा असं असेल तर तेव्हा कार्पल टनलचं आपल्याला इव्हॅल्युएशन करायला पाहिजे.
0: म्हणजे कालावधीनुसार सुद्धा आपण असं याचं डिव्हिजन करू शकतो आणि मग त्या पद्धतीने निदान आणि उपचार पद्धती होत असते असं म्हणावं लागेल. डॉक्टर उत्कर्ष शहा आपण इथे आलात आणि हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: नमस्कार. श्रोते हो, हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार या विषयावर सुप्रसिद्ध जनरल अँड क्रिटिकल केअर फिजिशियन सोबतच डायबेटोलॉजिस्ट असलेल्या डॉक्टर उत्कर्ष शहा यांची वैद्यही चौरी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: आपण ऐकत होतात कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. हाच कार्यक्रम दुपारी 2:05 पुनःप्रसारित करण्यात येईल. सकाळचे 6:50 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम परिसर.
1: परिसर.

0: परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्व श्रोत्यांचं मी शामली राऊत मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, सादर करतोय वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयीची माहिती. आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतील नीरी नागपूर येथे मुख्य वैज्ञानिक म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर गजानन खडसे. या मुलाखतीचा भाग दुसरा आज आपण ऐकूयात. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: सर, आपण वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण या संदर्भात असं सांगा की वर्षा जल संचयनाचे कोणते असे टप्पे आहेत?
1: वर्षा जल संचयनाचे कार्य वेगवेगळ्या टप्प्यात करत असतात. त्यामध्ये पहिला टप्पा म्हणजे पाणलोट क्षेत्र निश्चित करणे. यामध्ये आपला रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी कोणता परिसर सर्वात योग्य असेल, तो भूपृष्ठ असेल किंवा आपलं घराचं छत असेल. नंतरचा टप्पा म्हणजे पाणलोट क्षेत्र स्वच्छ करणे, पाण्याचं प्रदूषण होऊ नये म्हणून हा भाग स्वच्छ करणे महत्वाचा असतो. नंतर लेआउट निश्चित करणे, ज्यामध्ये टाकी आणि पाईपलाईनची मांडणी आणि स्थान अशा प्रकारे निश्चित केले जाते जेणेकरून संग्रहित पृष्ठभागांचा जास्तीत जास्त वापर होईल. नंतर स्टोरेज सेटअप तयार करणे, येथे पाण्याची गरज, पर्जन्यमान आणि पाणलोट क्षेत्रानुसार साठवण टाकीची रचना करावी लागते. तसेच ड्रेन पाईप आणि संकलन प्रणालीमध्ये काही गोष्टी आवश्यक असते, जसे की तोंडावर जाळी फिल्टर व प्रथम फ्लश उपकरण बसविणे जेणेकरून आपल्याला शुद्ध पाणी मिळू शकेल. नंतर साठवण टाकीला जोडण्यापूर्वी फिल्टरेशन सिस्टीम बसवणे, प्रत्येक टाकीत ओव्हरफ्लो यंत्रणा असावी जेणेकरून जास्त पाणी आलं ते बाहेर पडेल, अतिरिक्त पाणी पुनर्भरण यंत्रणेकडे वळवता येईल याची काळजी करणे आणि पाईप व टाकी बसविणे, अशा वेगवेगळ्या टप्प्यात आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा वर्षा जल संग्रहणाचे कार्य करू शकतो.
0: सर, याचे नेमके फायदे आणि तोटे काय आहेत?
1: येथे गरजेच्या वेळी मदत करण्याव्यतिरिक्त हे स्टॉर्म वॉटर रन ऑफ नियंत्रित करते. जेव्हा मुसळधार पाऊस किंवा पुराच्या वेळी पावसाच्या पाण्याने बऱ्याच मोठ्या प्रमाणावर माती वाहून जात असते आणि आपल्याकडे रेन वॉटर हार्वेस्टिंगची व्यवस्था असेल तर पाणी वाहून जात नाही व जमिनीची धूप रोखण्यास मदत होत असते. रेन वॉटर हार्वेस्टिंग हे दुष्काळाचा प्रभाव कमी करत असते, तसेच हे भूजल पातळी वाढवण्यास सुद्धा मदत करत असते जेणेकरून पाणी वर खेचण्यासाठी विजेच्या वापरात बचत होत असते. भूजलाच्या प्रदूषणाचे सौम्यकरण झाल्यामुळे पाण्याचा दर्जा सुधारत असतो, जेथे शेतीसाठी आणि पाण्याच्या अनेक वापरासाठी चांगले असते. पावसाच्या पाण्यात कमी दूषित घटक असतात आणि ते पाणी हलके असते, म्हणून हे जवळपास सर्व गोष्टींसाठी वापरले जाऊ शकते. असे अनेक फायदे आपल्याला रेन वॉटर हार्वेस्टिंगचे बघता येईल. जर आपण रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या तोटे किंवा त्याच्या मर्यादांचा विचार केला तर रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे मिळणारे पाणी योग्य प्रकारे प्रक्रिया केल्याशिवाय पिण्यास योग्य नसते. ज्या भागात जास्त कोरडेपणा आहे अशा ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग तेवढं उपयुक्त ठरत नसते. असे एकूणच त्याचे फायदे व तोटे आपल्याला दिसत असते.
0: एकूणच वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी खूप छान अशी माहिती सांगितली आहे, त्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद. श्रोते हो, आपण ऐकत होतात परिसर या कार्यक्रमांतर्गत वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी डॉक्टर गजानन खडसे यांची मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.

एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 6:55 झाली आहेत. ऐकूया डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली सुमधुर मराठी गीतांचा प्रायोजित कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, आरोग्यम नमोस्तुते, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार,

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95

95 24 25 59 डॉक्टर परीक्षित फेगड़े यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59

सुधीर फडके यांच्या स्वरात शांता शेळके यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं सुधीर फडके यांचं. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, आरोग्यम नमोस्तुते, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

लता मंगेशकर यांच्या स्वरात कवी बी यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं वसंत प्रभू यांचं. कार्यक्रमाच्या शेवटी लता मंगेशकर यांच्या स्वरात संत तुकाराम महाराजांची रचना, संगीतकार श्रीनिवास खळे.

डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. श्रोतेहो, आताच आपण डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली सुमधूर मराठी गीतांचा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात.

0: जीवन जगायचं आनंदानं, मुक्त मनानं, मुक्त मनानं. सूर्योदय होणारच आहे, करूया प्रतीक्षा थोडी.
1: संधी मिळाली फक्त एकदा, वाढूया जीवनातील गोडी.
0: आपल्याला जगायचं आहे गोड गोजिऱ्या बाळासाठी,
1: आई वडील पत्नी भाऊ आणि कुटुंबातल्या सर्वांसाठी.
0: जीवन जगायचं आनंदानं, मुक्त मनानं, मुक्त मनानं.

0: एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आमच्या केंद्रावरून प्रसारित होतील. तत्पूर्वी
1: मेरे प्यारे देशवासियों, जब हमारे दृढ़ संकल्प के साथ सामूहिक भागीदारी का संगम होता है तो पूरे समाज के लिए अद्भुत नतीजे सामने आते हैं. इसका सबसे ताजा उदाहरण है एक पेड़ मां के नाम. ये अभियान अद्भुत अभियान था. जन भागीदारी का ऐसा उदाहरण वाकई बहुत प्रेरित करने वाला है. पर्यावरण संरक्षण को लेकर शुरू किए गए इस अभियान में देश के कोने कोने में लोगों ने कमाल कर दिखाया है. मैं ऐसे सभी प्रयासों की हृदय से सराहना करता हूं. मेरा आपसे भी आग्रह है कि एक पेड़ मां के नाम इस पवित्र अभियान से आप जरूर जुड़िए.
2: ए नेहा, अगं कसला एवढा विचार करतीयेस? अगं मी साड्यांचा व्यवसाय सुरू केलाय ग, पण तो लोकांपर्यंत पोहोचेल कसा? कसं कळेल मी व्यवसाय सुरू केलाय ते? अगं त्यात काय एवढं, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर जाहिरात दे आणि पोहोचव तुझा व्यवसाय. नुसता शहरातच नाही तर गावागावात सुद्धा. अरे वा, जाहिरात द्या, व्यवसाय वाढवा. संपर्क आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर. आजच कॉल करा 96 37 35 49 85 9637 354 985.
3: युगा युगाची गणना तुझी, चूल आणि मूल हीच होती. भोगवादाची शिकार तू, शोभेची बाहुली होती. घटनाकारांनी न्याय दिला तुला सन्मानानं जगण्याचा. तू दाखविला कसब तुझ्यातला, गळून पडला अहंकार पुरुषातला. ध्यास धरला तू स्त्री पुरुष समानतेचा, तुझ्या या कार्याला नमस्कार हो आमचा.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. देशाचे पुढील CDS संरक्षण दल प्रमुख म्हणून निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजासुब्रमणी यांची नियुक्ती. पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांचा शपथविधी. तामिळनाडूत जोसेफ विजय आज शपथ घेणार. केरळमध्ये काँग्रेसचा अद्याप निर्णय नाही. राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 जाहीर. राज्यातल्या 3 पंचायतींचा गौरव. 11वीच्या प्रवेश प्रक्रियेतल्या पहिल्या नियमित फेरीचं वेळापत्रक जाहीर. आणि निदा खानला आश्रय देणाऱ्या नगरसेवकावर कारवाईची शिवसेनेची मागणी. MIM कडून मात्र पाठराखण.

0: आता सविस्तर बातम्या. देशाचे पुढील सीडीएस संरक्षण दल प्रमुख म्हणून निवृत्त लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे सीडीएस जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ येत्या 30 मे रोजी पूर्ण होत आहे. याच दिवशी जनरल एन एस राजा सुब्रमणी पदभार स्वीकारतील आणि संरक्षण मंत्रालयाच्या लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहतील. लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी 1 सप्टेंबर 2025 पासून राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांची काल शपथ घेतली. कोलकाता इथं राज्यपाल आर एन रवी यांनी त्यांना राज्याचे नववे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. 5 कॅबिनेट मंत्र्यांनी देखील यावेळी शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि इतर केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह भाजप एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री या कार्यक्रमाला हजर होते. भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे सहकारी आणि पश्चिम बंगालमधले भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते माखनलाल सरकार यांची या शपथविधी सोहळ्याला उपस्थिती लक्षणीय ठरली. दरम्यान तामिळनाडूमध्ये टीव्हीके पक्षाचे नेते जोसेफ विजय आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. विजय यांनी 120 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र काल राज्यपाल राजेंद्र आर्लीकर यांच्याकडे सादर केलं. त्यानंतर राज्यपालांनी त्यांना सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित करत येत्या 13 मे पर्यंत विश्वासमत सिद्ध करण्यास सांगितलं आहे. चेन्नईत आज सकाळी 10 वाजता हा शपथ ग्रहण सोहळा होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री म्हणून एन रंगासामी यांना नियुक्त केलं आहे. नायब राज्यपाल कैलास नाथन यांनी रंगासामी यांना सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केलं. येत्या 13 मे रोजी रंगासामी पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री म्हणून 5व्यांदा शपथ घेतील. दरम्यान केरळमध्ये विधिमंडळ पक्षनेत्याच्या संदर्भात काँग्रेस पक्षाचा निर्णय अजून झालेला नाही. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी याबाबत निर्णय घेतील असं पक्षाच्या प्रभारी दीपादास मुन्शी यांनी सांगितलं आहे. देशात अल्पसंख्याक नागरिक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळून लावला आहे. ते काल मुंबईत बोलत होते. देशातले आणि देशाबाहेरचे भारताचे शत्रू हा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले,
1: हिंदुस्तान के अंदर में कुछ राजनीतिक दल के लोग हैं, बार बार मुसलमानों को ईसाई लोगों को डराने के लिए कि इसको देश में खतरा है, ये जानबूझकर के बोला जाता है जो कि सच्चाई नहीं. भारत में सब बराबर है, संविधान ने सबको बराबर दर्जा दिया है.
0: पारसी समाजाने राष्ट्रकार्यात दिलेल्या योगदानाचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख करत पारशी समुदायातल्या नागरिकांची संख्या कमी होत असल्याबद्दल चिंता सुद्धा व्यक्त केली. केंद्र सरकारनं राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 घोषणा केली आहे. यात देशभरातून निवडलेल्या 42 पंचायतींना हे पुरस्कार दिले जाणार आहेत. या पुरस्कारांमध्ये कर्नाटक 6 पुरस्कारांसह पहिल्या तर आंध्र प्रदेश आणि ओडिशा प्रत्येकी 5 पुरस्कारांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. राज्यात भंडारा जिल्ह्यातल्या इटगाव पंचायतीला बालकस्नेही पंचायत म्हणून 1 कोटी रुपयांचा तर नाशिक जिल्ह्यातल्या निंबाळे पंचायतीला सुशासनासाठीचा 75,000 रुपयांचा पुरस्कार जाहीर झाला आहे. रायगड जिल्ह्यातल्या खारीवली पंचायतीला जल आत्मनिर्भरतेसाठी 1 कोटी रुपये तर चांभारली ग्रामपंचायतीला सामाजिक न्याय आणि सामाजिक सुरक्षिततेसाठी 37.5 लाख रुपयांचा पुरस्कार मिळणार आहे. येत्या 3 जून रोजी नवी दिल्ली इथं हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केले जाणार आहेत. विकसित भारतासाठी शेतकरीही विकसित व्हायला हवा यासाठी शेतकऱ्यांना केंद्र सरकारतर्फे सौर कृषीपंपांसह विविध योजनांचा लाभ देण्यात येत आहे. या योजनांच्या लाभार्थ्यांनी इतर शेतकऱ्यांनाही सौरपंपांचा लाभ घेण्यास प्रोत्साहित करावं असं आवाहन केंद्र सरकारच्या नवीन आणि नवीनीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे सचिव संतोष कुमार सारंगी यांनी केलं आहे. काल छत्रपती संभाजीनगर इथं पीएम कुसुम बी आणि मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या लाभार्थ्यांशी ते संवाद साधत होते. राज्याचे नवीन आणि नवीनीकरणीय ऊर्जा मंत्री अतुल सावे यांच्यासह महावितरणचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेली दर्जेदार फळं आणि भाजीपाल्यात भेसळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिला आहे. फळं कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी आणि आकर्षक भासवण्यासाठी घातक रसायनांचा वापर होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. बाजार समित्यांनी अशा प्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात असे निर्देशही रावल यांनी दिले. दरम्यान राज्यातील काही भागात अनेक व्यापारी संस्था तसंच काही शेतकरी उत्पादक कंपन्या कोणत्याही

परवान्याशिवाय शेतमाल खरेदी विक्री करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाईचा इशाराही रावल यांनी दिला आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.

राज्यात इयत्ता 11वीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतल्या पहिल्या नियमित फेरीचं वेळापत्रक राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयानं जाहीर केलं आहे. या फेरीअंतर्गत नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी, भाग एक मधील दुरुस्ती तसंच भाग दोन भरण्याची प्रक्रिया ही येत्या 21 आणि 22 मे रोजी होणार आहे. विद्यार्थ्यांना किमान 1 आणि कमाल 10 कनिष्ठ महाविद्यालयांना पसंतीक्रम द्यायचा आहे. येत्या 26 मे रोजी प्रवेश वाटप यादी जाहीर होईल. 26 ते 28 मे दरम्यान संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात उपस्थित राहून कागदपत्र पडताळणी तसंच शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक असणार आहे. निदाखाण प्रकरणावरून एमआयएम नगरसेवकावर कारवाई करण्याची मागणी करत शिवसेनेच्या शिष्टमंडळानं काल छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयात जाऊन निवेदन दिलं. उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस आयुक्तांना हे निवेदन देण्यात आलं. टीसीएस प्रकरणातील आरोपी निदाखानला आश्रय दिल्याचा आरोप एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्यावर करण्यात आला असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषद घेतली. निदा खान तसंच मतीन पटेल यांच्यावरचे आरोप सिद्ध झालेले नसून न्यायालय त्यांना दोषी ठरवत नाहीत तोवर आपण त्यांच्या पाठीशी असल्याचं ओवेसी यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी जालना इथं काल विधिज्ञ गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनाला घेराव घालत त्यावर सुपाऱ्या आणि काळं तेल फेकलं. जालन्याच्या छत्रपती संभाजीनगर रस्ता चौफुलीच्या ठिकाणी ही घटना घडली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. वीर शिरोमणी महाराणा प्रताप जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं उत्सव समितीतर्फे काल सकाळी शहरात भव्य दुचाकी फेरी काढण्यात आली. बहुजन आणि इतर मागास मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते या फेरीचं उद्घाटन करण्यात आलं. सिडको इथल्या कॅनॉट उद्यानात महाराणा प्रताप यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. राजपूत समाज बांधव यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. भारताच्या साहिल जाधव यानं तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात पुरुष कंपाऊंड प्रकारात कांस्यपदक जिंकलं. आंतरराष्ट्रीय स्तरावरचं हे त्याचं पहिलंच वैयक्तिक पदक आहे. कांस्यपदकासाठीच्या लढतीत साहिल यानं डेन्मार्कच्या मार्टिन याच्याविरोधात 147 विरुद्ध 144 अशा फरकानं विजय मिळवला. या स्पर्धेतलं हे भारताचं पहिलंच पदक आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सनं राजस्थान रॉयल्स संघावर 77 धावांनी विजय मिळवला. या स्पर्धेत आज 2 सामने होणार आहेत. पहिला सामना दुपारी 3:30 वाजता चेन्नई इथं चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात होईल तर दुसरा सामना सायंकाळी 7:30 वाजता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात छत्तीसगडमध्ये नवा रायपूर इथं होणार आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील भडकल दरवाजाच्या जतन दुरुस्तीच्या कामांमुळे उद्या सोमवारपासून वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. उद्यापासून काम पूर्ण होईपर्यंत भडकल दरवाजातून जाणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद असणार आहे. माहितीपट लघुपट आणि अॅनिमेशन चित्रपटांसाठीच्या 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 साठी प्रतिनिधी नोंदणीला सुरुवात झाली आहे. mif.in या संकेतस्थळावर ही नोंदणी करता येईल. हवामान. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये काल संध्याकाळी अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. यामुळे आंबा बागायतदारांचं मोठं नुकसान झालं. मराठवाड्यात लातूर तसंच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काल पाऊस झाला. दरम्यान राज्यात काल वाशिम इथं सर्वाधिक 42.8 degrees Celsius तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी इथं 40 अंशांपेक्षा अधिक तर छत्रपती संभाजीनगर इथं 39.6 degrees Celsius तापमान नोंदवलं गेलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाचे पुढील सीडीएस संरक्षण दल प्रमुख म्हणून निवृत्त लेफ्टनंट जनरल एनएस राजा सुब्रमणी यांची नियुक्ती. पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री शुभेंदू धर्माधिकारी यांचा शपथविधी आणि निदा खानला आश्रय देणाऱ्या नगरसेवकावर कारवाईची मागणी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.

7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करोत. 7:40 भावतरंग. सकाळी 8:40 9:10 10:30 आणि दुपारी 2 हिंदी चित्रपट संगीत. 9:35 उर्दू सेवेचे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करोत. 10 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे. 10:10 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतगुंजन. 11:05 गाता रहे मेरा दिल. दुपारी 1:40 जालना जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकू शकाल. श्रोतेहो, हे सर्व कार्यक्रम आमच्या केंद्रावरून प्रसारित होतील. आता जाणून घेऊया मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम. दुपारी 12 वनिता मंडळ हा महिलांसाठी कार्यक्रम. 1:05 गीत बहार. 2:30 विविध भारती सेवेचे कार्यक्रम.

एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो 7:21 झाली आहेत. जाणून घेऊया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांची रुपरेषा. रुपरेषेनंतर लगेचच म्हणजेच

संध्याकाळी 5:30 युववाणी हा युवक मित्रांसाठी कार्यक्रम, 6:30 गम्मत जम्मत यामध्ये बॉक्सिंग चॅम्पियन ओवी अद्वंत हिच्याशी मदलसा कानडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकू शकाल. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. 7:15 वृत्तविशेष, 7:30 कीर्तनाचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल.

रात्री 8:15 लोकसंगीत, 8:30 भावधारा, रात्री 9:30 नॅशनल प्रोग्राम ऑफ फीचर, हे सर्व कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करोत. रात्री 10 रविवार स्तरीय अखिल भारतीय संगीत सभेचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. हा कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करोत. श्रोते हो, आमच्या आज प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांची रुपरेषा आपण ऐकलीत.

आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर ठीक 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करत आहो प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
1: अभिजात मराठी आपली मराठी.

0: lagi.
1: श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात वासंती काळे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मागील भागात आपण मराठी विश्वकोशाविषयी जाणून घेतलं होतं, म्हणजे या विश्वकोशाचा इतिहास, निर्मिती मागची भूमिका, विश्वकोश, ज्ञानकोश, शब्दकोश म्हणजे काय याविषयी आपण जाणून घेतलं. विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद या भागात देखील पुढे चालू ठेवणार आहोत. त्यासाठी पुन्हा एकदा आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर जगतानंद भटकर सर. हे विद्याव्यासंगी वाई जिल्हा सातारा इथून आपल्याकडे आलेले आहेत. सर नमस्कार, आपलं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत.
2: नमस्कार मॅडम.
1: सर, आपण विश्वकोशाविषयी आम्हाला मागच्या भागामध्ये सांगितलं, आता मराठी विश्वकोशाची निर्मिती करण्यामागे एक संपादक मंडळ असतं, तर त्यांची भूमिका काय असते आणि त्यांच्या कामाचं स्वरूप कसं असतं आणि हे संपादक मंडळ कसं नेमलं जातं याविषयी जरा आम्हाला सांगा.
2: मराठी विश्वकोशाचं जे संपादक मंडळ आहे, या संपादक मंडळांच्या म्हणजे माननीय अध्यक्ष हे एक प्रमुख संपादक म्हणून विश्वकोशामध्ये काम करतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं काम चाललेलं असतं आणि त्यांच्या सहाय्यासाठी मराठी आणि इतर विषयातले जे तज्ज्ञ लोक असतात त्यांची सदस्य म्हणून शासनाकडून नियुक्ती केली जाते. या नियुक्तीमधूनच एक या मराठी विश्वकोशाचं संपादक मंडळ तयार होतं. या संपादक मंडळाची महत्वाची भूमिका अशी असते की मराठी विश्वकोश हा राज्य शासनाचा एक प्रकल्प आहे आणि यामध्ये आपण वाचकांना जी माहिती उपलब्ध करून देतो ती माहिती अधिग्राह्य असावी, विश्वसनीय असावी आणि त्या माहितीचं स्वरूप काय असावं यासाठी या संपादकीय मंडळाच्या मान्यतेची, त्यांच्या चर्चेची गरज असते. म्हणजे मी एखाद्या विषयावरची माहिती मराठी विश्वकोशात प्रकाशित करत असेल तर त्याच विषयाची माहिती जर मला प्रकाशित करायची असेल तर त्याला मान्यता द्यायला हे संपादक मंडळ सहाय्यभूत असतं, असा एक तो विषय आहे. त्यामुळे मराठी विश्वकोशामध्ये कुठल्याही विषयावर जर आम्ही नोंद किंवा माहिती प्रकाशित करीत असू तर त्याला आधी या संपादक मंडळाची मान्यता लागते, असा एक साधा विषय आहे.
1: सर, मराठी विश्वकोशाच्या ह्या ज्या नोंदी केल्या जातात ह्या विश्वकोशाच्या नोंदी असं म्हणजे काय आणि ह्या नोंदींचं स्वरूप कसं असतं किंवा यात लेखक म्हणून कोण सहभागी होऊ शकतं, आपल्या काही श्रोत्यांनाही सहभागी होता येऊ शकतं का?
2: निश्चितपणे. मराठी विश्वकोशामध्ये ज्या नोंदी आम्ही घेतो त्याचा एक मी मागे सांगितल्याप्रमाणे विज्ञान व तंत्रविद्या आणि मानवी विद्या अशा दोन विद्याशाखा आहेत आणि या दोन विद्याशाखांमध्ये आपण मानवी विद्येचा जर विचार केला तर अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, साहित्य असे काही विषय पडतात आणि या विषयामध्ये आपण साहित्य हा विषय घेतला तर मग कुसुमाग्रज आणि मग कुसुमाग्रजानंतर नामदेव ढसाळ किंवा मग दिलीप चित्रे हे जे महत्वाचे कवी आहेत किंवा लेखक आहेत, हे लेखक म्हणजे आम्हाला यांच्याविषयी नोंदी, यांच्याविषयी आर्टिकल, लेख प्रकाशित करावे लागतात. जसं की आता कुसुमाग्रजांबद्दल अनेक लोक जाणून घेऊ इच्छितात, त्यांच्या कविता संग्रहांची नावे, त्यांना मिळालेले पुरस्कार, त्यांचा जन्म कुठे झाला, त्यांनी काय कार्य केलंय, त्यांची भूमिका काय, असं वाचक जाणून घेऊ इच्छितात. त्यामुळे आमच्या दृष्टीने कुसुमाग्रज ही नोंद ठरते. आम्हाला ती नोंद ठरली की त्याच्यावरच्या एका कुसुमाग्रजांचा चांगला अभ्यास असणारा अभ्यासक शोधावा लागतो आणि त्याच्याकडून ही नोंद लिहून घ्यावी लागते. ही नोंद त्यांनी लिहिल्यानंतर आमच्याकडे विद्याव्यासंगी सहायक म्हणून किंवा आमचे जे विभाग संपादक किंवा प्रमुख संपादक हे लोक आहेत ते त्याचं संपादन करतात आणि या संपादनाचा एक बाब अशी आहे की ती आम्ही समीक्षित सुद्धा करून घेतो. म्हणजेच लेखकापेक्षाही किंवा लेखकाच्या जोडीचा एक अभ्यासक असतो, त्याच्याकडून त्याने लिहिलेली ही सगळी माहिती नीट आहे का, विश्वसनीय आहे का, व्यवस्थित आहे का, हे याची समीक्षा केली जाते आणि मग ती माहिती प्रकाशित केली जाते. आता याच्यामध्ये लेखक आणि समीक्षक म्हणून कोण योगदान देऊ शकतं तर आम्ही आता एक भूमिका अशी घेतली आहे. खरं म्हणजे मराठी विश्वकोशामध्ये जी माहिती किंवा जे नोंदी प्रकाशित केल्या जातात त्या नोंदी ह्या त्या त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञानेच लिहाव्या असा आमचा आग्रह असतो. म्हणजे संगणकाची नोंद जी आहे ती आम्ही विजय भटकर यांच्याकडून समीक्षित करून घेतली आणि काही बाब त्यांच्याकडून लिहून सुद्धा घेतली आहे. म्हणजे काय की वाचकाचा त्या नोंदीच्या लेखनावरचा विश्वास आहे तो कायम राहावा किंवा तो निर्माण व्हावा या दृष्टीने जो विषय आहे त्या विषयातल्या तज्ज्ञाने हे लेखन करावं असा आमचा आग्रह असतो आणि त्यासाठी

0: त्याचा शोध घेतो. आणि हा शोध घेणं म्हणजे आम्ही त्यासाठी काही कार्यशाळा आयोजित करतो, काही लोकांना काही कार्यक्रमांना भेटी देतो, किंवा काही अलीकडच्या काळामध्ये आंतरजालावरून काही माहिती मिळते. परंतु जर आज आपण इथे बोलताना अनेक लेखकांना आणि समीक्षकांना जर आमच्या या मराठी विश्वकोशाच्या नोंद लेखनामध्ये योगदान द्यायची इच्छा असेल तर त्यांनी आमच्या या मराठी विश्वकोश .org या संकेतस्थळाला भेट देऊन तिथल्या आमच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, म्हणजे आम्ही त्यांच्याशी तो संपर्क साधून त्यांना नोंद लेखनाचं कार्य सोपवू शकतो.
1: सर, आपल्या बोलण्यात आत्ता समीक्षक हा शब्द आला, तर विश्वकोशाचे समीक्षक यांची भूमिका नेमकी काय असते आणि आपल्या म्हणजे सर्वसामान्य ज्या विचारात समीक्षक म्हणजे एखाद्या पुस्तकाचं जसं समीक्षण केलं जातं तसं काही या नोंदींचं समीक्षण केलं जातं का?
0: हा, मराठी विश्वकोश आणि कोश कोशामधल्या लेखनाचं एक स्वतंत्र स्वरूप असतं. ते स्वरूप असं असतं की आता तुम्हाला उदाहरणार्थ सांगेल की अमेरिका ही एक साधारणतः 60 पानांची नोंद आहे आणि अमेरिका या नोंदीमध्ये मला जर अटलांटा शहराची माहिती हवी असेल तर मला 60 पानं वाचावे लागतील.
1: बरोबर.
0: पण तसं नसतं, तर त्या नोंदीचा एक आम्ही आराखडा तयार करतो लेखनाचा. मग तो आराखडा तयार करत असताना अमेरिका या देशातील महत्वाची शहरे असा एक आम्ही उपघटक तयार करतो आणि त्या उपघटकामध्ये अटलांटा या शहराची माहिती येईल. म्हणजे काय की वाचक ती पूर्ण 60 पानाची नोंद न वाचता हा जो उपघटक आहे हा उपघटक पाहिल आणि त्यात आपली माहिती शोधेल. म्हणजे काय तर एखादी जी नोंद लिहिली जाते मराठी विश्वकोशात ती लोकांना त्यातली माहिती सहज शोधता आली पाहिजे असा त्याचा आराखडा असतो. हा एक भाग. दुसरा भाग असा असतो की त्याच्यामधली माहिती हे अधिग्राह्य आणि विश्वसनीय संदर्भांमधून आलेली असली पाहिजे. म्हणजे एक तर हा शासनाचा प्रकल्प आहे म्हणून नाही, परंतु आपण जेव्हा ज्ञानाची निर्मिती किंवा ज्ञानाचं संवर्धन आणि प्रसार करतो तेव्हा त्या सगळी ती सगळी ज्ञानमूल्य ही विश्वसनीयरित्या लोकांसमोर गेली पाहिजे. त्यामुळे त्याच्या वाचनाचा त्याच्या संशोधनाचा लेखकाला जे प्रयत्न करावे लागतात ते नीट झालेत की नाही, लेखकाने ते नीट केलं की नाही हे पाहण्याचं काम समीक्षकाचं असतं. समीक्षक ही सगळी नोंद ही त्या आराखड्यात लिहिलेली आहे की नाही हे तपासतो. त्याच्यामध्ये आलेले सगळे संदर्भ, त्याच्यामध्ये आलेले काळाचे उल्लेख, त्याच्यामध्ये आलेली नावे, त्याच्यामध्ये जे काही विधानं केलेली असतील ती विधानं ससंदर्भ आहेत का, व्यवस्थित आहेत का, हे पाहण्याचं काम समीक्षकाचं असतं. समीक्षकाचा दर्जा हा निश्चितपणे लेखकाच्या वरचा असतो, कारण तो लेखकापेक्षा वरिष्ठ असतो किंवा अनुभवी असतो. त्यामुळे समीक्षकाचं काम हे मराठी विश्वकोशाची जी विश्वसनीयता आहे ती राखण्यामध्ये महत्वाचं आहे. त्यामुळे आमच्यासाठी समीक्षक महत्वाचा असतो.
1: हा, पण मगाशी आपण म्हणालात की आपण ज्यांना त्या विषयाची माहिती आहे ते संकेतस्थळावर भेट देऊन विश्वकोशाचे लेखक म्हणून सहभागी होऊ शकतात.
0: हो.
1: तर मग जेव्हा लेखक म्हणून आपल्याला त्या विश्वकोशामध्ये सहभागी व्हायचंय तर मग मानधन दिलं जातं का किंवा त्या लेखकांपर्यंत आपण कसे पोहोचतात?
0: लेखकांपर्यंत मी सांगितल्याप्रमाणे आमच्या काही आम्ही कार्यशाळा महाराष्ट्रभर आयोजित करत असतो. हा एक विषय. दुसरी गोष्ट, आम्ही व्यक्तिगत काही लोकांचे संपर्क झालेत तर त्यांच्याशी बोलतो. याशिवाय त्यांना त्यांच्याशी आणि आमचा एका पद्धतीने लेखनाचा करार होतो, पत्रव्यवहार होतो आणि त्यांना आपण ती नोंद कशी लिहावी, किती शब्दांमध्ये लिहावी आणि त्यांना त्या नोंदीसाठी किती मानधन शासन निर्णयानुसार अनुज्ञेय असेल म्हणजे मान्य असेल ते आम्ही त्यांना पत्रातूनच कळवतो. त्यामुळे प्रत्येक लेखकाला समीक्षकाला मानधन जे आहे ते शासनाकडून दिलं जातं. तो मुद्दा आहेच. आणि आता अलीकडे तुम्हाला ही गोष्ट तुम्ही न विचारता मला सांगितली पाहिजे की आम्ही एका लेखकांच्या समीक्षकांच्या पोर्टलवरती आमचं कार्य सुरू आहे. म्हणजे काय तर या लेखन प्रक्रियेमध्ये लेखक आणि समीक्षक सहभागी व्हावेत यासाठी शासनाने आता एक पोर्टल करण्याची तयारी केलेली आहे. त्या पोर्टलवर स्वतः लेखक आणि समीक्षक जाऊन स्वतःची नोंदणी करू शकतात की आम्ही मराठी विश्वकोशामध्ये या विषयामध्ये लेखन करू इच्छितो, समीक्षण करू इच्छितो अशी ते नोंदणी करतील, त्यांचा अनुभव तिथे ते सांगतील आणि मग त्यानुसार आम्ही त्यांच्याशी तसा संपर्क करून त्यांना तसं नोंद लेखनाचं समीक्षणाचं काम देऊ शकतो. हाही आमचा एक प्रयत्न आता अलीकडे आहे.
1: हा, मग हे पोर्टल कधीपासून अस्तित्वात येईल किंवा लोक त्यात सहभागी होण्यासाठी त्यांना नेमकं काय करावं लागेल?
0: अलीकडच्या काळात म्हणजे अगदी त्या पोर्टलच्या तपासण्या चाललेल्या आहेत. त्याच्यावरचं जे काही तांत्रिक काम आहे ते सगळं झालेलं आहे. लवकरात लवकर ते पोर्टल लोकांसमोर येईल आणि लवकरात लवकर त्या अर्थाने की फार कमी वेळ आहे, तो काही दिवसांमधला वेळ आहे आणि लेखक समीक्षक भाषांतरकार म्हणजे

0: विश्वकोशामध्ये भाषांतरकार, लेखक, समीक्षक, मुद्रित शोधक अशा स्वरूपाचंही सगळं काम चाललेलं असतं, तर या पद्धतीचेही लोक त्याच्यावर स्वतःची नोंदणी करून मराठी विश्वकोशाच्या या फार महत्वाच्या प्रकल्पात स्वतःला सहभागी करून घेऊ शकतील, योगदान देऊ शकतील.
1: म्हणजे एका विशिष्ट विषयाचं तुमच्याकडे ज्ञान असेल तर तुम्ही विश्वकोशाचे लेखक म्हणून तिथे सहभागी होऊ शकता.
0: होऊ शकता
1: असं त्याचं थोडक्यात स्वरूप आहे.
0: आणि याच्यामधलं स्वरूप असं आहे की ह्या पोर्टल येण्याच्या आधी किंवा आता सुद्धा आम्ही आमचा हा संपर्क माध्यम हे महत्वाचं असतं. आम्ही त्या लेखकांशी बोलतो, त्यांचा संशोधनाचं क्षेत्र कोणतं आहे ते जाणून घेतो, त्यांना कुठल्या नोंदी, कारण आमच्याकडे नोंदी कुठल्या लिहाव्यात याचे जे निर्णय असतात ते आमचे मंडळ आणि आमचे संपादक घेत असतात, त्यामुळे आमच्याकडे नोंदींची यादी असते. तर आम्ही त्यांना विचारतो की तुम्ही आम्हाला आमच्याकडे असणारे या नोंदींवरचं लेखन करून देऊ इच्छिता का, तर त्यांचा होकार आल्यानंतरच मग आम्ही पुढचा पत्रव्यवहार करतो. हा सगळा संपर्क माध्यमाचा भाग आहे की त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये जो संपर्क होतो, जो जे चर्चा संभाषण होतो त्यातून हे विषय ठरतात, त्यामुळे मोघम असं होत नाही, त्यांच्याशी चांगल्या पद्धतीने संपर्क साधला जातो.
1: पण मग ह्या नोंदी अद्ययावत वेळोवेळी कराव्या लागत असतील, किंवा ज्ञान हे वाढतं आहे किंवा नवीन शब्दांची त्याच्यामध्ये एक भरणा होत असतो, तर मग यासाठी काय यंत्रणा राबवावी लागते?
0: हा मराठी विश्वकोशामध्ये ज्ञानाच्या निरंतरतेचा जो विषय आहे तो असा आहे की मराठी विश्वकोशामध्ये मी मागे सांगितल्याप्रमाणे ज्या नोंदी प्रकाशित झाल्या त्या आजच्या काळाच्या संदर्भात त्यातली माहिती जुनी झाली असेल, परंतु आम्ही ज्ञानमंडळ ही 2016 एक प्रकल्प राबवला होता मराठी विश्वकोशाच्या अद्ययावतीकरणासाठी. त्याअंतर्गत नव्या 8,000 नोंदी आम्ही प्रकाशित केल्या आणि त्यातून त्या माहितीचं अद्ययावतीकरण झालेलं आहे. आता अलीकडच्या काळात विस्तारित ज्ञानमंडळे, म्हणजे त्या ज्ञानमंडळाचा एक भाग की त्याच्यामुळे हे पोर्टल, लेखकांचा सहभाग, समीक्षकांचा सहभाग, म्हणजे मराठी विश्वकोशात जी आपण माहिती देतोय ती सतत अद्ययावत राहिली पाहिजे, सतत त्याचं अद्ययावतीकरण झालं पाहिजे, याचे पुरेपूर प्रयत्न आम्ही आमच्या पद्धतीने करतो. त्यासाठीचे हे प्रयत्न आहेत लेखकांना, समीक्षकांना आणि इतर घटकांना समाविष्ट करून घेण्याचे.
1: भटकर सर, आज आपण इथं आलात मराठी विश्वकोश आणि त्यामध्ये लेखक समीक्षक यांचा सहभाग याविषयी आम्हाला खूप छान माहिती सांगितली, आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद मॅम.
1: श्रोते हो, आपली मत, सूचना, अभिप्राय याविषयी आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल. आपण आमच्याशी नक्की संपर्क साधा आपली मराठी 210@gmail.com, aaplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25. तोपर्यंत वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.

FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, 7:40 झाली आहेत. ऐकूया भावतरंग.

0: दीपा काळे यांच्या स्वरात अनुराधा वैद्य यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं यशवंत क्षीरसागर यांचं.
1: भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत भारत इनोव्हेट्स 2026 हा प्रमुख उपक्रम आयोजित केला जात आहे. हा भव्य उपक्रम

18 ते 20 जून 2026 दरम्यान नीस फ्रान्स येथील पलाइस डेस काँग्रेस येथे होणार आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश भारताची संशोधन आणि नवोपक्रम प्रणाली, अत्याधुनिक पण मितव्ययी तंत्रज्ञान तसेच देशातील उत्कृष्ट मानवी संसाधनांचा जागतिक स्तरावर गौरव करणे हा आहे. IIT मुंबईची निवड या उपक्रमासाठी नोडल संस्था म्हणून करण्यात आली आहे. सविस्तर माहिती https://bharatinnovates.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

0: भगवान सहजराव यांच्या स्वरात रंगनाथ जोशी यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं हेमंत सपकाळे यांचं. श्रोते हो, भावतरंग हा कार्यक्रम आपण ऐकत आहात FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.
1: अर्थनीती, बचत, गुंतवणूक आणि आर्थिक नियोजनाची माहिती देणारा वित्तीय साक्षरतेवर आधारित कार्यक्रम अर्थनीती.
2: जागतिक ख्यातीचे उद्योजक बिल गेट्स यांच्या मताप्रमाणे जर तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात तर तो तुमचा दोष नाही, परंतु तुम्ही गरीब म्हणून मरण पावलात तर तो सर्वस्वी तुमचा दोष आहे.
1: नक्की ऐका दर शनिवारी सकाळी 9:10 FM 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

0: हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक आणि तेलंगण राज्यांच्या दौऱ्यावर, विविध विकास कामांचं करणार भूमिपूजन. तामिळनाडूमध्ये टीव्हीके पक्षाचे सी जोसेफ विजय यांचा मुख्यमंत्रीपदी आज शपथविधी. रशिया युक्रेनमधील संघर्ष संपुष्टात येण्याच्या मार्गावर, रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा दावा. आणि तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड प्रकारात महाराष्ट्राच्या साहिल जाधवला कांस्य पदक. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक आणि तेलंगण राज्यांच्या दौऱ्यावर आहेत. बंगळुरू इथल्या आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या 45व्या वर्धापन दिन सोहळ्यात पंतप्रधान सकाळी सहभागी होतील आणि आर्ट ऑफ लिव्हिंग आंतरराष्ट्रीय केंद्रामध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या ध्यान मंदिराचं उद्घाटन करतील. या कार्यक्रमादरम्यान मोदी उपस्थितांनाही संबोधित करतील. त्यानंतर मोदी हैदराबादला पोहोचून 950 कोटी रुपयांहून थोड्या कमी मूल्यांच्या विविध विकास प्रकल्पांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करतील. त्याशिवाय हैदराबाद पणजी आर्थिक परिक्षेत्र मार्गावरील 3000 रुपये खर्चांच्या राष्ट्रीय महामार्ग 167च्या गुडीबेल्लूर ते महबूबनगर या टप्प्याच्या चौपदरीकरणाचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते होईल. त्यानंतर पंतप्रधान वारंगल इथल्या पीएम मित्र पार्कचं उद्घाटन करतील. पीएम मित्र योजनेअंतर्गत विकसित करण्यात आलेलं हे पार्क काकतीय मेगा टेक्सटाईल पार्क म्हणून ओळखलं जातं. देशाच्या आरोग्य सेवा पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातील एक महत्वपूर्ण टप्पा म्हणून मोदी हैदराबाद इथल्या कर्करोगाच्या उपचारांवर भर देणारं सिंधू रुग्णालय राष्ट्राला समर्पित करतील. तामिळनाडूमध्ये टीव्हीके पक्षाचे प्रमुख सी जोसेफ विजय आज सकाळी 10 वाजता चेन्नई इथं मुख्यमंत्रीपदासाठी शपथ घेतील. विजय यांच्यासोबत टीव्हीकेचे 9 मंत्रीही शपथ घेण्याची शक्यता आहे. 234 सदस्यीय विधानसभेत 120 आमदारांचा पाठिंबा मिळवल्यानंतर तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अदलेकर यांनी विजय यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली. प्रत्येकी 2 आमदार असलेल्या व्हीसीके आणि आययुएमएलकडून पाठिंब्याची पत्र सादर करण्यात आल्यानंतर विजय यांना मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आलं. विजय यांना 13 मे किंवा त्यापूर्वी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडण्याचे निर्देशही दिले आहेत. आसाम भाजप विधिमंडळ पक्षानं आज नेता निवडीसाठी बैठक बोलावली आहे. भाजपचे केंद्रीय निरीक्षक जेपी नड्डा आणि सहनिरीक्षक नायब सिंग सैनी यांच्या उपस्थितीत सकाळी 9 वाजता ही बैठक होईल. त्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्ष सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांची भेट घेतील. येत्या 12 मे रोजी नियोजित शपथविधी सोहळ्याची तयारीही युद्धपातळीवर

सुरू आहे. सुवेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे नववे आणि भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल त्यांचं अभिनंदन केलं, तसंच त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्र्यांसोबत शपथ घेतलेल्या इतर 5 मंत्र्यांचंही पंतप्रधानांनी अभिनंदन केलं. हे सर्व नेते मंत्री म्हणून पश्चिम बंगालच्या विकासाच्या प्रवासाला आणखी बळकट करतील असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. पश्चिम बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी उद्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमवेत बैठक बोलावली आहे. सर्व जिल्हा पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त, वरिष्ठ रेल्वे पोलीस अधिकारी आणि विशेष पोलीस पथक प्रमुखांसह संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीला उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसनं आमदार शोभनदेव चट्टोपाध्याय यांची विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्ती केली आहे. तर आमदार असीमा पात्रा आणि आमदार नयना बॅनर्जी या विरोधी पक्षाच्या उपनेत्या म्हणून काम पाहणार आहेत. तर मुख्य प्रतोद म्हणून फिरहाद हकीम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केरळमध्ये सरकार स्थापनेविषयी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक काल दिल्लीत झाली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत पक्षाचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, केरळ राज्याच्या प्रभारी सरचिटणीस दीपा दासमुंशी, संघटन सरचिटणीस के सी वेणुगोपाल आणि केरळचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्नीथला आणि व्ही डी सतीशन उपस्थित होते. केरळच्या नव्या मुख्यमंत्र्यांबाबतचा अंतिम निर्णय पक्षाचे अध्यक्ष आणि राहुल गांधी घेतील अशी माहिती पक्षानं दिली आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी रशिया युक्रेनमधील संघर्ष संपुष्टात येण्याच्या मार्गावर असल्याचं म्हटलं आहे. आखाती प्रदेशातील संघर्षही लवकरच निवळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या संघर्षातल्या वाढीचे परिणाम सर्वांनाच भोगावे लागतील असा इशाराही त्यांनी दिला. रशियानं 4 वर्षांपूर्वी युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर मॉस्को आणि पाश्चात्य देशांमधील संबंध तणावाचे होते. युरोपीय नेत्यांशी चर्चा करण्यासाठी तयार आहात का या प्रश्नावर उत्तर देताना पुतीन यांनी जर्मनीचे माजी चान्सलर गेहार्ड श्रोडर यांना पसंती दिली. कायमस्वरूपी शांतता करार झाल्यानंतरच आपण युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांना भेटू असंही पुतीन यांनी म्हटलं आहे. अमेरिकेनं H-1B व्हिसा अंतर्गत नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनाच्या मर्यादेत 30% वाढ करण्याचा प्रस्ताव दिला आहे. यामुळे परदेशी नागरिकांना अमेरिकेच्या नागरिकांपेक्षा कमी वेतन घेण्यास मज्जाव करता येईल. नव्या नियमांनुसार नवशिके ते अनुभवी कामगारांसाठींच्या 4 श्रेणींसाठीचे किमान वेतन वाढवण्याचा प्रयत्न असल्याचं सांगितलं जात आहे. प्रचलित वेतन स्तर 20 वर्षांपूर्वीचा आहे, त्यामुळे अमेरिकेतल्या कामगारांना पुरेसे संरक्षण मिळत नसल्याचा दावा केला जातो. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच DRDO विकसित केलेल्या MIRV प्रणालीनं सुसज्ज असलेल्या प्रगत अग्नि या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी काल ओडिशातल्या डॉ APJ अब्दुल कलाम बेटावरून करण्यात आली. या चाचणीबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDOचं अभिनंदन केलं आहे. वाढत्या सुरक्षितता आव्हानांच्या पार्श्वभूमीवर देशाच्या संरक्षण सज्जतेमध्ये या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे मोलाची भर पडेल असं सिंह यांनी म्हटलं आहे. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल त्रिनिदाद आणि टोबॅकोच्या पंतप्रधान कमला प्रसाद बिसेसर यांच्यासमवेत स्थानिक नेल्सन बेटाला भेट दिली. गिरमिटिया अर्थात भारतीय करारबद्ध मजूर त्रिनिदाद आणि टोबॅकोमध्ये पहिल्यांदा आले त्यावेळी ते नेल्सन बेटावर आले होते. नेल्सन बेटावरील एका क्विक इम्पॅक्ट प्रोजेक्टमध्ये डॉ जयशंकर डॉ कमला प्रसाद बिसेसर यांच्यासह सामील झाले होते. केंद्रीय मंत्रालय, विभाग, स्वायत्त परिषदा आणि केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र आदींमधील उपक्रमांमध्ये बाह्य स्रोत तसंच कंत्राटी कामगारांचं संरक्षण अधिक बळकट करण्यासाठी कामगार कायद्यांशी निगडीत नियुक्ती संबंधित अनुपालन करण्यासंदर्भात काही नव्या उपाययोजना सुचवल्या आहेत. या सुधारणांचा उद्देश वेळेवर वेतन देणं, सामाजिक सुरक्षा योगदानाचा अनिवार्य भरणा, कंत्राटदार आणि मुख्य नियोक्त्यांची जबाबदारी निश्चित करणं तसंच कामगार कायद्याच्या उल्लंघनाविरुद्ध बळकट अंमलबजावणी यंत्रणा निश्चित करणं असं आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या सहयोगानं दिल्लीत काल माइंड एक्टिवेशन थ्रू एज्युकेशन म्हणजेच मेट या समुपदेशकांच्या संमेलनाचं आयोजन केलं होतं. प्रकल्प मेट या अंतर्गत असलेला हा उपक्रम किशोरवयीन मुलांच्या सर्वांगीण कल्याणासाठी समर्पित असेल. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबत भावनिक, सामाजिक आणि मानसिक आरोग्याला चालना देणं असा आहे. त्रिपुरा राज्याच्या सिपाहिजाला जिल्ह्यातील भारत बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेवर

शुक्रवारात्री झालेल्या चकमकीनंतर तणाव वाढला आहे. या घटनेत 3 बांगलादेशी नागरिकांचा मृत्यू झाला असून 23 जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी रात्री पथारियादार सीमेवर गेट क्रमांक 101 जवळ ही घटना घडली. संशयित तस्करांच्या गटानं माशांच्या पिलांची तस्करी करण्याच्या उद्देशानं भारतीय हद्दीत प्रवेश केला होता. पुन्हा बांगलादेशात परतण्याचा प्रयत्न करत असताना सीमा सुरक्षा दलाच्या गस्ती पथकानं त्यांना अडवलं तेव्हा ही चकमक घडली. पवित्र सोमनाथ मंदिराला 75 वर्ष पूर्ण झाली असून यानिमित्त आयोजित सोमनाथ अमृत पर्वला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. भारताचं पहिलं नेट झिरो मंदिर होण्याचं उद्दिष्ट मंदिर ट्रस्टनं बाळगलं आहे. ताशकंद इथं सुरू असलेल्या 17 वर्षांखालील आणि 15 वर्षांखालील आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या 15 वर्षांखालील मुलींनी दमदार कामगिरी केली आहे. विविध वजनी गटांमध्ये एकंदर 9 भारतीय मुष्टीयोद्ध्यांनी अंतिम फेरीत धडक मारली. अक्षितानं 30-33 किलो वजनी गटात दणदणीत विजय नोंदवला तर अंजीनं उझबेकिस्तानच्या खेळाडूवर 5-0 असा एकतर्फी विजय मिळवला. चीनमधील शांघाय इथं सुरू असलेल्या तीरंदाजी विश्वचषक स्पर्धेत पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड प्रकारात महाराष्ट्राच्या साहिल जाधवनं काल कांस्य पदक पटकावलं. त्यानं डेन्मार्कचा अनुभवी खेळाडू आणि प्रशिक्षक मार्टिन डॅम्सो याचा 147-144 अशा गुणांनी पराभव केला. गेल्या वर्षी शांघायमध्येच भारतानं कंपाऊंड प्रकारात 5 पदकं जिंकली होती. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक आणि तेलंगण राज्यांच्या दौऱ्यावर, विविध विकास कामांचं करणार भूमिपूजन. तामिळनाडूमध्ये टीबीके पक्षाचे सी जोसेफ विजय यांचा मुख्यमंत्रीपदी आज शपथविधी. रशिया युक्रेनमधील संघर्ष संपुष्टात येण्याच्या मार्गावर, रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा दावा. आणि तीरंदाजी विश्वचषक स्पर्धेत पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड प्रकारात महाराष्ट्राच्या साहिल जाधवला कांस्य पदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

एफ एम बँड 101.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो 8:40 आणि 43 सेकंद झाली आहेत. ऐकूया हिंदी चित्रपट संगीत. श्रोतेहो आज गीतकार कैफी आझमी यांचा स्मृतिदिन, त्यानिमित्त ऐकूया त्यांच्या काही रचना आजच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात.

कार्यक्रमातलं हे सुरुवातीचं गीत होतं आखरी खत या चित्रपटातलं. गायलं होतं लता मंगेशकर यांनी. कैफी आझमी यांच्या या रचनेला संगीत दिलं होतं. श्रोतेहो, हिंदी चित्रपट

श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात कोहरा या चित्रपटातील कैफी आझमी यांची रचना, संगीत हेमंत कुमार यांचं.

0: आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचा लोकप्रिय कार्यक्रम फोन फरमाइश.
1: हॅलो हॅलो, फोन फरमाइश.
0: श्रोते हो, तुमच्या संवादासोबत तुमच्या आवडीची गाणी ऐकण्यासाठी तुम्ही आम्हाला फोन करू शकता दर सोमवारी दुपारी 2:30 ते 3
2: कुछ तुम कहो, कुछ हम कहे.
0: आणि या कार्यक्रमाचं प्रसारण होईल दर बुधवारी सकाळी 11:05.

0: लिख लो।
1: तर श्रोते हो, तुम्ही आम्हाला फोन करू शकता या नंबर्सवर। 0240 आमचा कोड नंबर आणि आमचे नंबर्स आहेत 2970231 आणि 2970212। आमचे नंबर्स पुन्हा एकदा ऐका, 2970231 आणि 2970212। तर श्रोते हो, सोमवारी आम्हाला फोन करायला विसरू नका। दुपारी 2:30 ते 3 फोन फरमाईशा कार्यक्रमासाठी।
2: हॅलो, फोन फरमाईश।

मन्नाडे यांच्या स्वरात बावरची या चित्रपटातील कैफी आझमी यांची रचना आपण ऐकलीत. श्रोतेहो, आजच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात गीतकार कैफी आझमी यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांची काही गीतं आपण ऐकलीत.

एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर ठीक 9 वाजता उर्दूतून प्रादेशिक बातम्या आमच्या केंद्रावरून प्रसारित करत आहोत.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकलं मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात जीवन मृत्यू या चित्रपटातील आनंद बक्षी यांची रचना. संगीत लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं होतं. कार्यक्रमात आता ऐकूया सौदागर या चित्रपटातील आशा भोसले यांनी गायलेलं गीत. गीतकार आणि संगीतकार आहेत रवींद्र जैन.

0: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची.
1: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज,
0: झालं सगळं. झालं बजेट तयार?
1: हो.
0: 5,000 वाचले. नवीन साडी घेऊया?
1: नको. मागच्या महिन्यातच तर घेतली होती.
0: आणखी एक.
1: नाही, आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा. आली आहे मोठी. आता जाग बाई.
2: RBI सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.

आरती मुखर्जी आणि जसपाल सिंग यांनी गायलेलं गीत गाता चल या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीतकार आणि संगीतकार होते रवींद्र जैन. कार्यक्रमाच्या शेवटी अखियो के झरोखो से या चित्रपटातील हेमलता यांनी गायलेलं गीत ऐकूया. गीतकार आणि संगीतकार आहेत रवींद्र जैन.

हेमलता यांनी गायलेलं गीतपण ऐकलं. श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा गीत पुराणे हा कार्यक्रम आता संपला. FM बँड 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर ठीक 9:35 मिनिटांनी उर्दू सेवेचे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा आपल्या सर्व ग्राहकांना देतात आणि ते अतिशय अभिमानानं आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच पण इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते. श्रोते हो, दिवसेंदिवस श्री गजानत लक्ष्मी अंगठीची वाढती मागणी, त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी या वर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजानत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे. आपणास श्री गजानत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे. इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात. या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी तांब पंचधातू आणि त्यामध्ये एक लाईन दोन लाईन तीन लाईनचे डिझाईन त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते. अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे. एकदा अंगठीची निवड झाली पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे. एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा अक्षय तृतीया दसरा किंवा गुरुपुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तेही फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तीभावानं ती धारण करायची आहे. घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही. तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आजच श्री गजानत लक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आपल्या आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. आमचा पत्ता जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स 0-20-244-78-286 किंवा 0-20-244-80-135.
1: श्रोते हो, आताच आपण ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे ऐकलात. FM बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, 10:06 झाली आहेत. ऐकूया गीत गुंजन हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला रमा माधव या चित्रपटातील ऋषिकेश रानडे आणि प्रियंका बर्वे यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत ऐकूया. संगीत आहे आनंद मोडक यांचं.

रमा माधव या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गायलं होतं ऋषिकेश रानडे आणि प्रियंका बर्वे यांनी. कार्यक्रमात आता ऐकूया नेहा राजपाल आणि मंगेश बोरगावकर यांनी गायलेलं फोटोकॉपी या चित्रपटातील मंगेश कंगणे यांचं गीत.

रानपाखरांची किलबिल आजवर कधी कळलीच नाही, पण खरं सांगू तू सोबत असताना मी ती कधी ऐकलीच

0: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची.
1: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज,
0: झालं सगळं. झालं बजेट तयार?
1: हो.
0: 5,000 वाचले. नवीन साडी घेऊया?
1: नको.
0: मागच्या महिन्यातच तर घेतली होती.
1: आणखी
0: नाही. आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा.
1: आली आहे मोठी.
0: आता जाग बाई.
2: RBI सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.

लता मंगेशकर यांच्या स्वरात कवी ग्रेस यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. श्रोते हो, गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात FM बँड 101.7 MHz वर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. खरच आईची महती ही शब्दात व्यक्त करणं केवळ अशक्यच. आपल्याला 9 महिने पोटात वाढवून असंख्य यातना सोसून जन्माला घालते ती आई. खरच तिच्यामुळेच तर ही सुंदर सृष्टी बघण्याचं भाग्य आपल्याला मिळालं. आई मुलाला फक्त जन्मालाच घालत नाही तर त्याच्यावर संस्कार देखील करते. त्याच्यावर प्रेम करण्यासोबतच प्रसंगी कठोर होऊन आपल्या बाळाला योग्य मार्गावर आणण्याचं काम देखील आई करते. म्हणूनच तर आईला पहिला गुरु म्हटलं जातं. आजच्या मातृदिनाच्या प्रसंगी प्रिय आईला इतकंच म्हणावंसं वाटतं की

श्रोते हो, गीतकार कैफी आजमी यांचा आज स्मृती दिन. त्यांचं मूळ नाव होतं अख्तर हुसेन रिझवी, परंतु त्यांनी शायरी कैफी या नावानेच लिहिली आहे. वयाच्या अवघ्या 11व्या वर्षी त्यांनी पहिली गझल लिहिली. 1959 आलेल्या कागज के फूल या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. हीर रांझा, गरम हवा, अर्थ अशा अनेक चित्रपटांसाठी त्यांनी गाणी लिहिली आहेत. ऐकूया अर्थ या चित्रपटातील हे सुंदर असं गीत.

श्रोते हो, कैफी आजमी यांनी केवळ प्रेमगीतच नाही तर देशभक्तीवरील त्यांच्या रचना देखील गाजल्या आहेत. हकीकत या चित्रपटातील अब तुम्हारे हवाले वतन साथियो हे गीत ऐकताना नकळतच डोळे पाणावतात, होय ना?

0: श्रोते हो, आज चित्रपट निर्माते ताराचंद बडजात्या यांचा जन्मदिन. राजश्री प्रोडक्शन्सची स्थापना त्यांनी केली. कौटुंबिक आणि पारंपरिक मूल्यांवर आधारित चित्रपट निर्माते म्हणून त्यांची ओळख आहे.
1: सुख हो

0: सुख तो अपना था ही।
1: श्रोते हो, ताराचंद बडजात्या यांच्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये मैंने प्यार किया, उपहार, चितचोर, दोस्ती, तपस्या, गीत गाता चल या चित्रपटांचा समावेश आहे। त्यांच्या चित्रपटांमध्ये नेहमीच कौटुंबिक मूल्य, मानवी नातेसंबंध आणि भारतीय संस्कृतीचं दर्शन घडतं।

श्रद्धेहो, सध्या लग्न मौंजी यामुळे सण समारंभाची रेलचेल चालू आहे. लग्न समारंभामुळे नातेवाईकांची भेट होते. ज्येष्ठ व्यक्ती घरात असल्यामुळे मोठा आधार वाटतो, तर छोट्या छोट्या पोराबाळांनी त्यांच्या किलबिलाटाने घर भरून जातं. महिला वर्गाची तर वेगळीच गडबड. साडी, मेकअप, ज्वेलरी निवडण्यासोबतच घरातील व्यवस्थापन सुद्धा त्या अगदी चोख पद्धतीने पार पाडत असतात. एकंदरीतच हे सोहळे म्हणजे कुटुंबाला जोडणारे दुवेच असतात, होय ना? चला तर मग येऊ घातलेल्या लग्न समारंभासाठी नवरदेव आणि नवरीला हे सुंदर असं गीत ऐकूया.

श्रोतेहो, तुमच्याशी गप्पा मारता मारता वेळ कसा गेला कळालंच नाही, पण आता घड्याळाचे काटे वेळ संपत आल्याची वर्दी देत आहेत. चला तर मग, मी संपदा पोहनेरकर गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातून आपला निरोप घेते, पण जाता जाता हे सुंदर असं गाणं खास आपल्यासाठी. नमस्कार.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकलात. FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर ठीक 12 वाजता वनिता मंडळ हा महिलांसाठी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व मैत्रिणींचं सहर्ष स्वागत करत आहे. मैत्रिणींनो, डोळ्यांना बोलता जरी येत नसलं तरी राग, लोभ, आनंद, दुःख, नाराजी, तिरस्कार, प्रेम आणि एखाद्या विषयीचं मत हे सर्व मात्र चांगलंच दाखवता येतं. यालाच डोळे बोलके आहेत असं म्हटलं जात असावं कदाचित, पण ते भाव आपल्याला ओळखता आले पाहिजेत हे मात्र निश्चित. मग त्यासाठी आपण मनकवडं असावं लागतं. तिथे शब्दांची गरज नसते, गरज असते ती समोरच्याला फक्त पाहता क्षणी वाचता येण्याची. या विचारासह मैत्रिणींनो गळूयात आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाकडे. मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत आपण सुरुवातीला ऐकूयात विशेष मुलांचे तसेच वयात येणाऱ्या मुलांचे योग्य पालकत्व याविषयी प्राध्यापिका तथा समुपदेशक उर्मिला भांदर्गे यांची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण नेहमीच तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या भेटी घेत असतो आणि त्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयावर ज्या आपल्या मैत्रिणींच्या समस्या आहेत त्या समस्यांचं निराकरण कसं करता येईल यासाठी आपल्या आकाशवाणीवरील कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रयत्नरत असतो. तेव्हा आजच्या कार्यक्रमामध्ये आपण प्राध्यापिका उर्मिला प्रकाशराव भांदर्गे यांना आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. समुपदेशक म्हणून त्या आज कार्य पार पाडत आहेत. तेव्हा सर्वप्रथम मॅडम आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
1: धन्यवाद मॅडम.
0: मॅडम, तुम्ही सध्या एक समुपदेशक म्हणून जबाबदारी पार पाडत आहात आणि आपण बघतोय की सध्या प्रत्येक गोष्टींच्या बाबतीत समाजात अनेक समस्या आहेत, मग त्या पालकत्वाच्या आहेत, बालकांच्या आहेत, प्रौढांच्याही आहेत, मानसिकतेविषयी आहेत, मानसिक आजारांविषयी आहेत, त्या व्यतिरिक्त वैयक्तिक जे नातेसंबंध आहेत, मैत्रीचे संबंध आहेत ते दृढ करण्यासाठी आहेत. ही जी वेगवेगळी मानसिक आंदोलनं किंवा मानसिक क्रिया आपल्या जीवनामध्ये घडत असतात त्यात आज आपण बघतोय की खूप मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत. मग यातून बाहेर पडण्यासाठी एका समुपदेशकाची जी भूमिका आहे ती अतिशय महत्वपूर्ण अशी भूमिका आहे जी की तुम्ही सध्या अतिशय हिरहिरीने पार पाडत आहात. आणि आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून उत्तम पालकत्व कसं आजच्या पालकांनी निभवावयास हवं याविषयी आपल्याला आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून योग्य असं मार्गदर्शन आपल्या मैत्रिणींपर्यंत पोहोचवायचं आहे. विशेष बालकांसाठीही असणारं तुमचं कार्य खरोखर खूप महत्वपूर्ण असं आहे. त्या दृष्टिकोनातून मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारावा असा वाटतो की विशेष बालकांचं पालकत्व सांभाळत असताना पालकांनी कशाप्रकारे ती जबाबदारी उत्तमरित्या सांभाळणं आणि पार पाडणं आवश्यक आहे. बरं,
1: आता यामध्ये उत्तमरित्या पालकांचं पालकत्व इथं मुलांच्या विकासासाठी उपयोगी पडावं यासाठी विशेष बालकांच्या पालकांनी स्वतःला ज्या वेळेमध्ये त्यांनी स्वतःला गुंतवलेले त्या वेळेतून स्वतःला फ्री करणं गरजेचं आहे. कारण त्यांचा 24 तासांचा वेळ त्यापैकी किमान 17 ते 18 तासांचा वेळ हा पालकांचा त्यांच्या मुलासाठीच लागावा. कारण प्रत्येक वेळ, प्रत्येक सिच्युएशन, जो बदल आहे मायक्रो लेवलचा, त्या मुलांमध्ये होणारा जो बदल आहे, बदल काउंट करणं आणि बदल काउंट करून दुसऱ्या स्टेजपर्यंत नेणं हे एक थोडंसं बाय ऑब्झर्वेशनचं काम असतं. म्हणून मुलांसाठी पालकांनी आपला भरपूर वेळ द्यावा ह्या पालकांसाठी. याचा अर्थ असा नाही की आपण जे काही करतोय ते सगळं सोडावं आणि त्या मुलांसाठी नाही, तर आपल्याला आपल्या कामाचं जर प्लॅनिंग या

0: पद्धतीने जर करता आलं तर माझा जास्तीत जास्त वेळ माझ्या मुलासाठी लागेल, मी मुलासाठी सगळ्या गोष्टी शिकून घेईल, यासाठी जेव्हा पालक तयार होतील तर तेव्हा ते आपल्या मुलासाठी योग्य न्याय देऊ शकतील. दुसरं आहे तर विशेष मुलांच्या पालकांनी हे सगळं शिकून घ्यावं, स्पेशल एज्युकेशन जे आहे ते त्यांनी स्वतः घ्यायला हवं. जसं इकडे पॅरेंटिंग शिकण्याची गरज आहे तसंच इथे प्रोसेसिंग म्हणजे विशेष पालकांनी इथं मुलांच्या पालकांनी ते पॅरेंटिंग शिकणं गरजेचं आहे. त्यासोबतच या मुलांमधील विषम समायोजन ही जी पुढे भीती असते ही मुलं पुढे समायोजित करू शकत नाहीत स्वतःला, त्यामधून पुन्हा त्यांच्या मानसिकतेवरती जो परिणाम होणारा असतो तो परिणाम होऊ नये यासाठी पालकांनी त्यांच्या मानसिकतेचा अभ्यास करणं गरजेचं आहे. अर्थातच संपूर्ण सायकोलॉजी जरीही तुम्हाला शिकणं होत नसेल तरीही आपल्या मुलाच्या ज्या गरजा आहेत त्या गरजांमधील पूर्णपणे ज्ञान आपण इथं आपल्या मुलाच्या विकासासाठी घेणं गरजेचं आहे. तसंच आपल्या मुलाला प्रत्येक ऍक्टिव्हिटी देणं गरजेचं आहे, ग्राउंडवरती पाठवणं, समाजातील एखाद्या कार्यक्रमाला घेऊन जाणं, कार्यक्रमामध्ये जे प्रोटोकॉल असतात ते प्रोटोकॉल त्यांना पाळायला सांगणं किंवा ते दर्शवणं, मुलं जेव्हा बघतील त्यावेळेला ते कृतीमध्ये येतील. म्हणजेच जेव्हा अनुभवातून ऑब्झर्वेशनमधून म्हणजेच कॉग्निशन बेस ऑब्झर्वेशन जेव्हा होईल त्यावेळेला हे कॉग्निशन बेस होणारं ऑब्झर्वेशन हे त्यांच्या कृतीत उतरतं. म्हणून कॉग्निशन बेस ट्रीटमेंट प्लान देण्यासाठी स्वतः पालकांनी इथं तयार व्हायला हवं. दुसरी महत्वाची गोष्ट, मुलांना खूप काही मोठं करायचं नाहीये आम्हाला, परंतु एक सामान्य माणूस परंतु चांगला माणूस होण्यासाठी जे स्किल लागतं त्या स्किलला प्राधान्याने तिथे विकसित करणं गरजेचं आहे. सर्व प्रकारचा विकास त्या त्या वयोगटानुसार मुलांना करण्यासाठी आई ही खूप महत्वाची आहे आणि पर्यायाने पालक म्हणून दोन्ही पालक वडिलांचाही तेवढाच पार्ट इथं येतो जेवढा आईचा येतो. म्हणून पालकांनी पालकत्व निभावत असताना विशेष बालकाच्या पालकांनी स्वतः तयार होणं, म्हणजे मला असं नाही म्हणायचं की ही पनिशमेंट आहे तुमच्यासाठी, दिस इज नॉट पनिशमेंट, दिस इज द आयडियल जर्नी फॉर युअर लाईफ. आणि ही जर्नी जवळून तरी अभ्यासा, बघा तुमच्या मुलामध्ये एक एक जे बदल होतात आणि त्या बदलांना अनुभवून जो आनंद मिळतो तो आनंद तुम्हाला विश्वाच्या कुठल्या ही कोपऱ्यामध्ये तो आनंद मिळणार नाही, तो आनंद तुमची मुलं तुम्हाला देऊन जाणार आहेत.
1: खरंच आहे, विशेष बालक आणि त्यांचे जे पालक असतात ना ते खरंच विशेष असतात, कारण त्या पालकांसमोर एक आव्हान असतं आपल्या मुलांचा वाढ आणि विकास योग्यरित्या करण्याचं, घडवून आणण्याचं, आणि तो एक वेगळा वैश्विक अनुभव ते या माध्यमातून घेतात असं म्हणावयास काही हरकत नाही. म्हणून कुठेही या विशेष बालकांच्या पालकांनी ती गोष्ट लो फील मध्ये न घेता एक पॉझिटिव्ह व्ह्यूनी जर घेतली तर नक्कीच ते या अगदी गोष्टीला योग्य प्रकारे सामोरे जाऊ शकतात असं म्हणावयास काही हरकत नाही. पण वयात येणाऱ्या मुला मुलींच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या नेमक्या काय आहेत आणि त्यांचं निराकरण आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगात 21व्या शतकाच्या युगात कसं करणं गरजेचं आहे, पालकांनी त्यावर काय नेमका अभ्यास करणं गरजेचं आहे, कारण हे खूप खूप मोठं आव्हान आहे आजचं पॅरेंटिंग समोरचं, हो की नाही.
0: टीनेजच्या मुलांबाबतीत म्हणजे किशोरवयीन मुलांबाबतीत मुलींबाबतीत जर बोलायचं झालं तर मला इथं आवर्जून नमूद करावं असं वाटतं की ते एक असं फुलपाखरू आहे, धड त्याचे पंखही मजबूत झालेले नाहीयेत आणि धड तो उडण्याचा प्रयत्न थांबवत पण नाहीये, म्हणजे तो थोडासा उडण्याचा प्रयत्न करतोय पण त्याला ते उडणं होत नाही, परंतु ती त्याची जी घालमेल अवस्था जी असते ही अवस्था म्हणजे टीनेज. म्हणजे आपण हा वयोगट जर आपण बघितला 13 ते 19 म्हणजे ज्या वयाला टीन लागतं, TEEN 13 to 19 हा वयोगट हा टीनेजमध्ये येतो, आणि ह्या टीनेजमधल्या मुलांच्या समस्या जर बघायचं झालं तर सर्वात मोठी समस्या जी आहे भावनिक समस्या. त्यांना त्यांच्या भावना स्वतः ओळखून त्याच्यावरती नियंत्रण करता येत नाही, कारण ऍज अ सायकोलॉजी आणि बायोलॉजी बेस जर आपण बघितलं तर मुलांची ही एक डेव्हलपमेंटल प्रोसेस आहे, कारण त्यांचा पूर्णपणे ज्ञानाचा अनुभव आणि ज्ञानाचा पूर्णपणे विकास आणि त्या विकासाच्या व्याख्या, अनुभव, व्यवहार आणि ज्ञान हे सर्व एकत्रित येऊन जेव्हा एक स्ट्रॉंग निर्णय जे होतो तर ती प्रोसेसची अवस्था आहे. मग ह्या मुलांना वाटतं की आम्ही मोठे झालो तर आम्हाला आता कोणाची गरज नाही,
1: खरंच
0: कोणी आमच्यावरती निर्णय लादू शकत नाही आणि लादलेलं त्यांना आवडत नाही. म्हणजे त्यांना त्यांच्या भावना सगळ्यात उच्चकोटीच्या वाटतात, कारण त्यांच्या वयामध्ये त्यानुसार म्हणजे 13 to 19 मध्ये मुलांमध्ये टेस्टोस्टेरॉन आणि मुलींमध्ये इस्ट्रोजेन हा एक केमिकल फॅक्टर जेव्हा वाढतो

0: तो नव्याने तो इन्क्रीज होतो त्यावेळेला मुलांमधले शारीरिक बदल आणि मानसिक बदल हे तीव्रतेने आपल्याला पाहायला मिळतात. मग यामध्ये मुलांची अशी समस्या असते, भावना त्यांना समजत नाहीत. चिडचिडपणा तर होतो, परंतु चिडचिडेपणा किंवा चिंता असेल, फिअर फॅक्टर असेल, भीती असेल, त्या सगळ्या गोष्टींचा ताण असेल, हे व्यक्त पण नाही करू शकत. आणि त्यामध्ये पुन्हा असतं अभ्यासाचं ओझं, पालकांच्या अपेक्षा. मग पालकांनी असं सांगितले असतं, बघ मी माझ्या आयुष्यामध्ये जेवढी कमाई केलेली आहे तेवढं तुझ्या मी शिक्षणाला लावतोय, बघूयात तू किती अभ्यास करतोय. म्हणजे ते इनडायरेक्टली प्रेशरच आहे, अपेक्षांचं ओझंच आहे ते पालकांच्या. मग हे पालकांचं ओझं हे एक त्यांचं चॅलेंज आहे. पुन्हा करिअरचं आहे, करिअरमध्ये पालक म्हणतात की हे करिअर कर, दुसरं म्हणतात हे करिअर कर, आणि स्वतःची इच्छा ही वेगळीच असते. आणि मग कुठंतरी पालकांच्या इच्छेच्या मागे जावं तर तिथे मन साक्षी देत नाहीये, मन तिथे स्थिर नसतं, कारण बाहेरचा पिअर ग्रुप हा वेगळाच असतो, तिथं तो वेगळाच खुणावत असतो मुलांना.
1: खरंच आहे.
0: आणि मग त्या खुणावण्याच्या दिशेने जेव्हा तो जातो त्यावेळेला त्याच्या आईबाबांची जी काही बोलणी त्याला खावी लागतात, तर त्या सगळ्यामध्ये त्याची अशी एक दोलायमान परिस्थिती निर्माण होते. आणि मग त्या सतत होणाऱ्या प्रेशरचा, त्याच्या भावनांचं ते दमन तो हळूहळू करायला लागतो, आणि कधी त्याचा स्फोट होईल हे सांगता येत नाही. आणि मग तो स्फोट कधी तर एकदम चिडणे म्हणा, एकदम रागाने बोलणे म्हणा, एखादी कृती करणे म्हणा. काही मुलं आज आपण पाहतो की टीनेजमध्ये गुन्हेगारी सुद्धा प्रवृत्तीला लागतात,
1: म्हणजे
0: त्यांच्या भावनांची तिथे ओळखच नसते आणि त्यांना देणं घेणं नसतं की मी काय करतोय हे मला काही माहिती नाही, पण मला करून बघायचंय, ही कृती करावीशी वाटते मला ते करून बघायचंय, हे खावंसं वाटते मला हे खाऊन बघायचंय. म्हणजे तिथं परिणामाची इथं विचार केली जात नाही. म्हणून भावनिक आंदोलन हे खूप मोठं चॅलेंज आहे मुलांचं, कारण अचानक होणारा बदल, शारीरिक मानसिक हा सगळा होणारा बदल, आणि त्या भावनांना समजून न घेणारे पालक, अव्यक्तता, आणि मग त्यांना जे काही प्रश्न पडतात त्या प्रश्नांचं उत्तर सहज ते गुगलला विचारतात, आणि गुगलकडून मिळणारं ज्ञान हे परफेक्ट आहेच असं नाही, ते प्रमाणित आहे असं नाही. मग ते ज्ञान जेव्हा अर्धवट ज्ञान मिळतं त्यावेळेला त्या अर्धवट मिळालेल्या ज्ञानामधून ते स्वतःला फार हुशार समजतात मुलं, आणि असतातच. परंतु ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ही जी स्वतःची प्रश्नांना उत्तरं योग्य पद्धतीने न मिळणं, स्वतःमधील जे काही बदल होतात त्या बदलांना ते शब्दबद्ध करू शकत नाहीत, त्यानंतर समाजामध्ये जे काही त्यांची अपेक्षा असते समाजाकडनं, त्या अपेक्षा तिथं पूर्ण होऊ शकत नाहीत. दुसरा भाग इथं आणखी येतो पीअर ग्रुपचा. मग प्रत्येक मूल हे वेगवेगळ्या परसेप्शननी वागतं, त्याला त्याचे जसे आई वडील फॅसिलिटी देतात त्या पद्धतीने वागतं, मुलं कम्पेअर करायला लागतात इथे. आणि मग इथं स्वतः मुलं त्या एजमध्ये स्वतःला एक लीडरशिप क्वालिटी ही त्यांची जास्त इथं बिल्डअप होते, आणि स्वतः एक लीडर म्हणून घेण्यामध्ये त्यांचा खूप आनंद असतो. मग ते घरात लीडर असतात, बाहेरही लीडर असतात, क्लासमध्येही लीडर असतात. मग अशा पद्धतीचे लीडरशिप आणि मग ते प्रेझेंटेशन त्यांचं कधी योग्य अयोग्य ह्या प्रकारामध्ये अतिशय कन्फ्युजिंग स्टेज इथं असते. पण ह्या सगळ्यामध्ये सुद्धा आपल्याला एक नकारात्मकच गोष्टी नाही, परंतु दुसरी बाजू अशी आहे की ह्याच वयामध्ये मुलं असं काही करून जातात की जे पूर्ण आयुष्यामध्ये त्यांच्या त्या गुणांचा असा विकास होतो की त्यावरती त्यांचं पूर्ण लाईफ सेट होतं. आणि म्हणून तो टास्क, ती वेळ आणि ती सिच्युएशन फक्त कॅच करण्यासाठी मुलांना अनुभव घेऊ द्यावेत पालकांनी.
1: खरंच.
0: पण अनुभव जर चुकीचे असतील तर त्या अनुभवांना सांगण्यापेक्षा त्या अनुभवांसाठी पालकांनी त्यांच्या सोबत असावं. याचा अर्थ असा नाही की अनुभव हे चुकीचे आहेत म्हणून पालकांनी अनुभव घेऊ द्यावेत, नाही. तर त्याच्यासाठी त्यांचं समुपदेशन करणं, त्यांना संस्कारित करणं, आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक कार्यामध्ये पालकांच्या सोबत राहणं मुलांनी, हे कसं होईल यासाठी पालकांनी प्रयत्न करायला हवे. त्यामध्ये आणखी पुढचं चॅलेंज एक येतं की कॅरेक्टर येतं, असे आयडियल कॅरेक्टर्स असतात, मला ह्या ह्यांच्यासारखंच व्हायचंय, मला माझ्या सरांसारखंच व्हायचंय, किंवा मला ह्या हिरोसारखंच व्हायचंय, वगैरे वगैरे. हे चॅलेंजेस पण तिथं कन्फ्युज स्टेज असते, आणि ती हळूहळू त्याच्यामध्ये रियालिटी जेव्हा त्यांच्या समोर येते त्यावेळेला त्यामध्ये बदल पण होतो. परंतु तो काळ अतिशय त्रासदायक आहे असा नाही, परंतु त्याच्यावरती योग्य काम जर केलं तर हे चॅलेंजेस त्यांच्या पूर्ण संधीमध्ये रुपांतरित होऊ शकतात. आणि म्हणून ह्या संधींची वाट मुलं बघत असतात, त्या संधी ह्या काळामध्ये येऊन जातात. म्हणून संधी फक्त आपल्याला कॅच करता आल्या पाहिजेत, यासाठी पालकांनी सोबत राहणं गरजेचं आहे ॲज अ ऑब्झर्वर म्हणून.
1: या सगळ्या गोष्टींचा जर खोलवर विचार पालकांमध्ये रुजला गेला तर नक्कीच वयात येताना ज्या काही समस्या पालकत्वाच्या बाबतीत आज पालकांना जाणवत आहेत त्या

0: कुठेतरी कमी होतील असं म्हणायला काही हरकत नाही. मॅडम, आता आज पालकत्व म्हणजे एक खूप मोठं आव्हानच आहे असं आपण वारंवार म्हणतोय आणि ते खरं आहेच आहे, ते स्वीकारावं लागेलच. पालक म्हणून अनेक समस्या अडचणींना, मुलांची वाढ विकास घडवून आणत असताना तोंड द्यावं लागत आहे आणि विशेषतः वयात येणारी मुलं आणि मुली यांना योग्य असं मार्गदर्शन करणं, त्यांना शिस्त लावणं, वाईट सवयींपासून गोष्टींपासून त्यांना दूर ठेवणं, अशा काही समस्या पालकांच्या समोर आज आपण आवासून उभ्या आहेत हे बघतोय. तर मग वयात येणाऱ्या मुलांचं पालकत्व योग्य प्रकारे कसं पालकांनी पार पाडावं याविषयी अतिशय सविस्तर आपण भाष्य त्यावर केलेलं आहे, परंतु हे कृतीत येणं ही तितकंच गरजेचं आहे. मग ते नेमकं कृतीत कसं पालकांनी आज आणणं गरजेचं आहे, कारण पालकांच्याही काही प्रायोरिटीज आहेत, त्यांच्याही काही वैयक्तिक समस्या आहेत, मग अशा परिस्थितीत त्यांनी कसं ते योग्य प्रकारे कृतीत आणता येईल त्यांना, त्याविषयी आपण काय सांगाल?
1: अतिशय छान प्रश्न आहे मॅडम. जेव्हा आपण हे सगळं बोलतो, बोलणाऱ्यालाही छान वाटतं आणि ऐकणाऱ्यालाही छान वाटतं ह्या सगळ्या गोष्टी, परंतु जेव्हा आपण त्यामध्ये उतरतो म्हणजे जावे ज्याच्या वंशा तेव्हा कळे. म्हणून पालक होणं जरीही अवघड असलं आजच्या काळामध्ये तरीही तेवढं अवघड नाही जेव्हा आम्ही हे मानसिकदृष्ट्या साक्षर होतो त्यावेळेला. परंतु आज आम्ही फक्त काही गोष्टींची आम्ही जर इथं विचारसरणीमध्ये पुन्हा जर आम्ही गेलो, पुन्हा पुन्हा आम्ही जर विचार केला ह्या सगळ्या गोष्टींचा, तर काही पैलू समोर येतात. तर पहिला पैलू समोर येतो की पालकांनी आपल्या बालपणाशी मुलांच्या बालपणाची तुलना अजिबात करू नये.
0: बरं.
1: नंतर आई आणि मुलगी आणि आई आणि मुलगा, त्याचबरोबर आई वडील, ही जी नाती आहेत घरामध्ये, तर ह्या घरामधल्या नात्यांचा एक विशिष्ट संस्कार हा त्या त्या वयोगटामध्ये देणं गरजेचं आहे. वडिलांनी मुलाला आणि आईनी मुलीला, वयात येणाऱ्या मुलींसाठी आणि वयात येणाऱ्या मुलासाठी. कारण आज आपण पाहतो मुलींसाठी खूप काही प्रबोधनपर कार्यशाळा होतात, मुलींना भरपूर काही सांगितलं जातं, परंतु मुलांच्या प्रश्नांना उत्तरं मिळत नाही. वयात येणाऱ्या मुलांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज वडील पालकांनी तयार होणं गरजेचं आहे. त्यासोबतच आज आपण पाहतो की मुलांना आपल्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये सहभागी करून घेणं हे आज काळाची गरज आहे. काही आपले आर्थिक व्यवहार असतील किंवा आपले काही घरातली ऑफिसची कामं किंवा घरातली कामं असतील, तर त्यामध्ये मुलांचा निर्णय जो आहे तो महत्वाचा निर्णय असावा. कारण ह्या काळामध्ये निर्णयक्षमता जेव्हा मुलांची स्ट्रॉंग होते त्यावेळेला त्या निर्णयक्षमतेचं दमन जिथं होणार आहे ते आहे घर. म्हणजे निर्णय आम्हाला द्यावेसे वाटतात मुलांना, परंतु आमचे निर्णयच कोणी लक्षात घेत नाही. मग ही जर भाव असेल तर तिथे भावना दाबली जाते ना, म्हणून त्या निर्णयांना तिथे वेटेज दिलं जावं. मुलांचे निर्णय मुलांच्या निर्णयानुसार त्यांना प्राधान्य देणं. फक्त आपण योग्य अयोग्यता आणि त्या क्षेत्रामध्ये, समजा एखाद्या मुलाला एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये जायचंय परंतु आम्हाला नकोय, पण त्या मुलाच्या निर्णयाचा आदर घेऊन त्याच क्षेत्रातल्या अनेक व्यक्तींच्या, तज्ज्ञ व्यक्तींच्या सक्सेसफुल स्टोरीज आपण मुलांना सांगू शकतो, त्या व्यक्तीपर्यंत आपण नेऊ शकतो आणि त्यातले ड्रॉबॅक्स आपण मुलांना सांगू शकतो, त्यातले प्लस पॉईंट काय आहेत हे मुलांना त्यांच्या समोर आणू शकतो. आणि हे जेव्हा पूर्णपणे लेखाजोखा मुलांच्या जेव्हा समोर येतो त्यावेळेला हे चॅलेंजेस आहेत. बघ तू स्वीकारू शकतो का, ही सहज एक होणारी कृती आहे, बघ ही जास्त काळ टिकणारी नाहीये, यामध्ये पुन्हा पुढचे चॅलेंजेस काय असणार आहेत, बघ तू चॅलेंजेस काय असतील ते बघ. आज आपण पाहतो की करिअर मॉडेलनुसार आज प्रत्येक व्यक्तीने, पालकांनी मुलांना करिअर मॉडेल्स क्लिअर केले पाहिजेत. मग विशिष्ट वयोगटापर्यंत त्याचं काय अचीवमेंट असायला हवी, त्याच्यानंतरची काय अचीवमेंट असायला हवी, त्यानंतर 30 वर्षापर्यंत काय असायला पाहिजे, 40 पर्यंत काय असायला हवी, तर अशा पद्धतीचं जे मॉडेल्स आपण मुलांच्या समोर पालकांच्या माध्यमातून जर इथं प्रेझेंट केलं गेलं तर मुलं सहज स्वीकारतात. आयडियोलॉजी ही विशिष्ट वर्तनापर्यंत आहे, म्हणजे मुलांनी स्वतः करून बघण्याची जी काही संधी आहे ती मुलांना पालकांनी द्यावी. ही संधी मिळाली, त्यातले योग्य अयोग्यचे कंगोरे तिथं क्लिअर झाले की बरोबर मुलं आपली निर्णय घेतात आणि मूव्ह ऑन करतात. त्यानंतर पालकांनी मुलांना सतत जे चॅलेंजेस आहेत, छोटे मोठे चॅलेंजेस, आधी छोटे छोटे चॅलेंजेस त्यांना स्वतःला हँडल करू द्यावेत. मग सहज एखादी गोष्ट करायची असेल तर थांब, तुझ्याच्याने नाही जमणार, मी करून देतो, कारण तिथं आपला आयडियल पॅरेंटिंग हा रोल तिथं येतो, तर तो तिथं रोल कामाचा नाही. छोटे छोटे जे चॅलेंजेस आहेत मुलांनी त्यांच्या आयुष्यातले त्यांनी स्वतः हँडल केले पाहिजेत. तुझा प्रश्न आहे तो तू कर, पण बघा मी आहे तुझ्यासोबत, ज्यावेळेला तुला वाटतं

0: माझी गरज आहे त्यावेळेला तू मला सांग.
1: बरोबर.
0: त्यासोबत छोटे छोटे निर्णय मुलांना घेऊ द्यावेत, त्यांना त्यांचे निर्णय, घरातले छोटे छोटे निर्णय त्यांना घेऊ द्यावेत. आणि जेव्हा हे निर्णय मुलं घेतील त्यावेळेला त्यांचाही घरामधला जो काही महत्वाचा रोल आहे हा रोल तिथे ऍक्टिव्ह होतो. मुलांना अनुभव मिळतात आणि हे अनुभव जेव्हा मिळतात त्यावेळेला ऑटोमॅटिकली मुलं मागच्या अनुभवातून पुढचा अनुभव चांगलाच घेणार आहेत आणि ती पूर्णपणे शहानिशा करूनच मुलं पुढे वर्तन करणार आहेत. म्हणून हे अनुभव घेणं, स्वतःचे चॅलेंजेस स्वतः स्वीकारणं, स्वतःचे निर्णय स्वतः छोटे छोटे घ्यायला लावणं, मुलांच्या सोबत राहणं, को पॅरेंटिंग प्लान इथं क्रिएट करणं, मुलांचे मित्र मैत्रीण बनणं, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा इथं होतील त्यावेळेला एक आयडियल पॅरेंटिंग इथं होईल असं मला वाटतं. मुलांमधला होणारा मानसिक बदल, त्यांच्यातला होणारा शारीरिक बदल, मानसिक आणि शारीरिक

0: मुलांचे मित्र मैत्रीण बनणं ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा इथं होतील त्यावेळेला एक आयडियल पॅरेंटिंग इथं होईल असं मला वाटतं. मुलांमधला होणारा मानसिक बदल, त्यांच्यातला होणारा शारीरिक बदल, मानसिक आणि शारीरिक बदलामुळे होणारे हार्मोनल जे चेंजेस आहेत ते, आणि त्या चेंजेसमुळे मुलांचे होणारे वर्तन बदल, ते समजून घेऊन मुलांचे आज मित्र मैत्रीण बनणं गरजेचं आहे. आणि जेव्हा हे आपण आपले रोल क्लिअर करू त्यावेळेला आपलं हेल्दी पॅरेंटिंग होईल असं मला वाटतं.
1: खरोखर मॅडम, आता जाता जाता आणखी एका विषयावर मला प्रकाश टाकावासा वाटतो की आता विशेष पालकांच्या समस्या असतील त्याचं निराकरण कसं असावं किंवा त्याचं निराकरण तुम्ही कसं करता, समुपदेशन कसं केलं जातं याविषयी सविस्तर आपण जाणून घेतलंय. शिवाय पॅरेंटिंग आजचं कसं असावं सामान्य बालकांचंही आणि विशेष बालकांचंही, ते कृतीत आपण कसं आणावं पालक म्हणून, हेही आपण अगदी सविस्तरपणे जाणून घेतलंय. पण आज आपण बघतोय की पालकांची आणि बालकांची अधिक धडपड आहे ते त्यांचा शैक्षणिक स्तर उंचावण्याची, आणि इतकी प्रचंड स्पर्धा आहे या शैक्षणिक क्षेत्रामध्ये सध्या की पालक आणि बालक दोघंही स्वतःला हरवून या पाठीमागे धावू लागलेले आहेत. म्हणजे बालक स्वतःचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी आणि पालक आपल्या बालकांचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी अगदी स्वतःला पूर्णपणे हरवून जात आहेत आणि त्यांच्या त्या गोष्टीच्या पाठी लागून त्यात विकास घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहेत. अतिशय सकारात्मक खरं तर ही गोष्ट आहे. म्हणजे सतत पालक आपल्या बालकांसोबत त्यांच्या शिक्षणासोबत जोडल्या जातात, पण कुठेतरी ही एक दडपणाची बाबही असलेली आपल्याला जाणवू शकते. किंवा बालकांच्या बाबतीत विचार केला तर प्रत्येक वेळी त्यांच्यासमोर एक नवीन शैक्षणिक आव्हान निर्माण करत जाणं हेही त्यांच्यासाठी त्यांच्या वयोगटाचा विचार करता एक दडपणाची बाब आहे असं म्हणायला काही हरकत नाही. मग अशा वेळी दडपण न घेता पालकांनी आणि बालकांनी कशा प्रकारे हा शैक्षणिक स्तर उंचावावा किंवा ते उंचावू शकतात याविषयी एक समुपदेशक म्हणून काय सांगाल?
0: अगदी बरोबर मॅडम. आज बघतो आपण ज्या व्यक्तीचा पॅकेज जास्त तो सक्सेसफुल पर्सन,
1: खरंच,
0: आणि ज्या मुलाचं पॅकेज जास्त, जो मुलगा विदेशात सेटल झालेला आहे आणि जो मुलगा हायर पोस्टवरती आहे, त्या पालकांना असं वाटतं की आय एम परफेक्ट पॅरेंट हे तिथं येतं.
1: होय,
0: परंतु आपण काय केलंय तर मुलांचा सक्सेस आणि आपलं सक्सेस हे त्यांच्या पॅकेजशी आपण कनेक्ट केलेलं आहे. पण इथं इथिक्स येत नाहीत, इथं व्हॅल्यूज येत नाहीत, इथं मॉरल येत नाही, ह्या सगळ्या गोष्टी, आणि त्यातही पलीकडे जाऊन मुलांच्या भावना येत नाहीत
1: खरोखर.
0: आणि जे मुलांचं जगणं जे आहे ते जगणंच इथं राहत नाही, आणि मग ह्या जगण्याच्या पलीकडची जी स्पर्धा आहे ती स्पर्धा म्हणजे शैक्षणिक स्पर्धा आज आपण म्हणूया. अमक्याचा मुलगा हा विदेशात जाऊन एवढा सेटल झाला आणि एवढं पॅकेज त्याला मिळायला लागलं, मग लगेच आमच्या घरामध्ये तुलना सुरू होते. म्हणून पहिल्यांदा मला पालकांना विनंती करावीशी अशी वाटते की आपण आपल्या मुलांची तुलना इतर मुलांशी करू नये. प्रत्येक मूल स्वतंत्र आहे, प्रत्येक मुलाची क्षमता वेगळी आहे, बिलीफ वेगळी आहे, आणि मग जर प्रत्येक मूल जर वेगळं असेल तर त्याची कार्यकौशल्य वेगळी, त्याची कार्यक्षेत्र वेगळी आणि त्याच्या सर्व क्षमता पण वेगळ्या. आणि म्हणून मुलाला संगोपन करावं, मुलाचा मालक बनू नये. विचार करायला हवा पालकांनी की शैक्षणिक वृद्धी किंवा आर्थिक वृद्धी म्हणजे मुलांचं सक्सेस नाही, तर तेच मूल तुमचं एखाद्याच्या संवेदना समजून घेऊन सहवेदनेला जर जात असेल, एम्पथी लेवलला जर जात असेल, तर धिस इज सक्सेस पॅरेंटिंग. मुलांच्या जाणीवा ह्या अधिक विस्तारलेल्या असतील आणि मग त्या जाणीवा इतक्या तीव्र जाणीवा आहेत आणि तो दुसऱ्यांची मदत करण्यासाठी जर तो जात असेल, आपल्या आईवडिलांना जेव्हा तो समजून घेत असेल, घरातल्या प्रत्येक सदस्याला तर जो समजून घेत असेल, पण त्याचं शिक्षण नाहीये, म्हणजे तुमच्या अपेक्षेनुसार तो शिक्षणाच्या चौकटीत तो बसलेला नाहीये, अर्निंग करतोय, फॅमिली तो चालवतोय, पण ते तुमच्या चौकटीत तो बसलेला नाहीये, ते म्हणजे ते मूल तुमच्या सक्सेस स्टोरीमध्ये बसत नाही असं अजिबात नाही. तर आज मुलांच्या सक्सेसच्या म्हणजे यशस्वीतेच्या व्याख्या पालकांनीच बदलायला हव्या. आज तुमचं मूल आनंदाने जगतंय ना, हसतंय ना, आज तुमचं मूल आनंदाने तुमची वाट बघतंय ना, म्हणजे ह्या ज्या भावना आहेत ह्या भावनांना संगोपित करत करत मुलगा मुलगी जेव्हा तुमच्याशी वर्तन करते ते खरं सक्सेस. पण आपण एज्युकेशनल ह्या प्लॅटफॉर्ममध्ये मुलांच्या भावनांचा इतका आपण हेट केलेला असतो. पालक महत्वाचे नाहीत, नातेवाईक महत्वाचे नाहीत, पुस्तक महत्वाचं आहे, तुझं एज्युकेशनल प्लॅटफॉर्म महत्वाचं आहे, हे जे आम्ही बिंबवलेले

0: तर हेच मुलं प्रमाण मानतात आणि पुढं ते करिअर आपला तसंच नेतात आणि त्यांना ते करिअरच इम्पॉर्टंट वाटतं, आई वडील इम्पॉर्टंट वाटत नाहीत.
1: अगदी खरं. आणि आपण जे म्हणतोय की आज समस्या निर्माण होत आहेत, वृद्धाश्रमांची संख्या वाढतीये, लोक भावना शून्य होत चाललेले आहेत, तर या सगळ्यांचं मूळ जे आहे ते यात दडलेलं आहे हे समजून घेणं आज काळाची गरज आहे. खरंच आहे.
0: म्हणजे मुलांना त्यांच्या भावनांची ओळखच आपण जर होऊ देत नसाल तर त्या तुमच्या भावना कशा ओळखतील.
1: खरंच आहे.
0: संवेदना जेव्हा सहवेदनेमध्ये रुपांतरित होतील त्यावेळेला त्या सहवेदनेचा आम्हाला कुठंतरी तो फील असणार आहे. आम्ही मुलाला खूप मोठं केलंय, खूप पॅकेज पर्यंत पोहोचवलंय, पण ते मूल आम्हाला विचारत नाहीये बाबा तुम्ही कसे आहात. ज्या काळामध्ये खरी भावनेची परिपूर्तता होणं गरजेचं आहे, ती परिपूर्तताच होण्यासाठी जर तुम्ही पालक म्हणून संधी जर देत नसाल तर त्या भावनांचं निर्मिती केंद्र तिथे थांबवलेलं आहे तुम्ही.
1: खरंच.
0: आणि हे निर्मिती केंद्र जेव्हा थांबवलेलं आहे तर ती निर्मिती त्या त्या वयामध्ये जिथं होत नाही तिथं पुढं अपेक्षा ती तुम्ही करूच नाही. म्हणून पालकांना मला पुन्हा आणखी एक विनंती करावीशी वाटते की भावना काय असतात हे त्यांना जगू द्या. मुलांना जे वाटते ते अनुभवू द्या. अरे तू मोठ्यानी काय हसतोय, आनंद सुद्धा व्यक्त करण्याची प्रोटोकॉल लावतो आम्ही.
1: म्हणजे शिष्टाचाराच्या नावाखाली आज इतक्या गोष्टी वाढत चालल्यात की बालकांचं जे बालपण आहे ते जपल्या जातच नाहीये. तुम्ही म्हणालात तसं ती फुलपाखरं आहेत आणि त्या फुलपाखरांचे पंख तुम्हाला छाटण्याचा अधिकार नाहीये हे आज पालकांना खरंच कळणं गरजेचं आहे.
0: आणि हाही अधिकार नाहीये फुलपाखराचे पंख छाटण्याचा. आणि हाही दुसरा अधिकार नाहीये की जेव्हा सुरवंटाचं फुलपाखरू होतं ती धडपड जी आहे ती धडपड म्हणजे मी अलगद फुलपाखरू मी बाहेर काढेल ही प्रोसेस होणारच नाही, ते मरून जाते. म्हणून मुलांचे संघर्ष मुलांना करू द्या, त्यांना त्यांच्या त्यांच्या वयोगटानुसार अनुभव घेऊ द्या आणि त्यांच्या सोबत पालक म्हणून ऑब्झर्वर म्हणून राहा आणि त्यांच्या भावनांना इथं न्याय द्या. जोपर्यंत भावनांना न्याय दिला जात नाही तोपर्यंत आपल्याला परिपूर्ण मूल मिळणं
1: खूप
0: आजच्या काळामध्ये अवघड आहे. म्हणून आजचे चॅलेंजेस खूप आहेत. चॅलेंजेस जर बघितले आपण तर ती लिस्ट आपली संपणार नाही. परंतु यासाठी मुलांना त्यांचं त्यांचं जीवन क्रिएट करण्यासाठी जो प्लॅटफॉर्म तुम्हाला द्यायचा आहे फक्त एवढंच आठवायचंय की मी या वयामध्ये काय केलं. त्या मुलांना रागवत असताना माझ्यावर जी ह्या वयामधली ही सिच्युएशन मी कशी हँडल केली फक्त तो प्लॅटफॉर्म. आणि त्यावेळेला मला काय वाटलं होतं, एक मूल म्हणून मला काय वाटलं होतं, त्या संवेदनात अगोदर तुमच्या जाग्या होणं गरजेचं आहे. मग मुलांच्या संवेदना आपोआपच जाग्या होतील. सहवेदना त्या झाल्या की पॅरेंटिंग अतिशय आनंददायी प्रक्रिया आहे आणि हे पॅरेंटिंग प्रत्येकाने अनुभवावं, आनंदाने अनुभवावं. भावनात्मक दृष्टिकोनाचा हा एक मोठा गोल होऊ शकतो आणि हा दृष्टिकोन अधिक विस्तारित होऊ शकतो. एक फक्त मला ह्या प्रसंगी मला पालकांना विचारावं असं वाटतं की तुम्ही तुमच्या मुलांना कवेत कधी घेतलेलं आहे, माझा मुलगा म्हणून त्याला हक कधी केलेला आहे, त्याच्या चुकांना तुम्ही किती पदरात घातलेलं आहे. ठीक आहे, चुकांच्या मागची कारणं तुम्ही काय शोधून काढणं, त्याला पनिशमेंट देणं तो भाग वेगळा, परंतु मी तुझ्या सोबत आहे. आणि म्हणून जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांना किती वेळेला तुम्ही स्पर्श करता, त्यांच्या पाठीवरून तुम्ही किती हात फिरवता हे तुम्ही पालकांना आठवा असं मला ह्यावेळी सांगावं असं वाटतं.
1: खरंच अतिशय संवेदनशील विषय पण तितकाच महत्वाचा विषय आहे. खूप छान मॅडम, आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमांमधून तुम्ही अतिशय महत्वपूर्ण आणि उपयुक्त अशी माहिती सर्व आमच्या मैत्रिणींपर्यंत पालकांपर्यंत पोहोचवलीत. कारण आज पॅरेंटिंग हे जे आव्हान झालंय ते का झालंय, त्या पाठीमागची कारणं काय आहे आणि त्याच्यावरची उपाययोजना काय आहे हे आजच्या पालकांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. हे तुम्ही उत्तमरित्या आम्हा सर्वांपर्यंत पोहोचवलं, खरोखर त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आणि आयुष्यातील यापुढील तुमच्या वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे आपणास खूप साऱ्या शुभेच्छा.
0: आपल्याही ऋणात मी राहू इच्छिते कारण परभणी आकाशवाणी केंद्राने मला ही संधी इथं उपलब्ध करून दिली, त्याबद्दल आपल्या सर्व टीमचे मनस्वी आभार, धन्यवाद.
1: मैत्रिणींनो, आताच आपण वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत विशेष मुलांचे तसेच वयात येणाऱ्या मुलांचे योग्य पालकत्व याविषयी प्राध्यापिका तथा समुपदेशक उर्मिला भांदर्गे यांची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. मैत्रिणींनो, आपण ऐकत आहात वनिता मंडळ हा आपल्या सर्व सखींसाठीचा विशेष कार्यक्रम. आता आपण वनिता मंडळ या कार्यक्रमा अंतर्गत ऐकूयात परंपरेतून आधुनिकतेकडे.

0: महिलांच्या फॅशन विश्वातील तिची यशोगाथा याविषयी शिखा अजमेरा यांची सिमंतिनी कुंडीकर यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार मैत्रिणींनो, स्वप्न पाहण्याचं धाडस आणि ते पूर्ण करण्याची जिद्द हाच स्त्री शक्तीचा खरा अर्थ. विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या कर्तृत्ववान महिलांशी आज आपण संवाद साधतो आहोत. त्यांच्या अनुभवातून विचारातून नव्या पिढीला दिशा मिळेल या विश्वासानंच आपण या मुलाखती प्रसारित करत आहोत. मैत्रिणींनो, त्यांच्या प्रवासातील संघर्ष, यश आणि समाजासाठीचा संदेश आपल्याला नवीन ऊर्जा देईल अशी आशा आहे. तर मैत्रिणींनो, हातमाग, पारंपरिक विणकाम, भरतकाम, रंगकाम यासारख्या तंत्रांना जपत आधुनिक डिझाईन, हलकं कापड, नव्या रंगसंगती आणि ट्रेंडनुसार बदल स्वीकारत, परंपरेचा सन्मान आणि आधुनिकतेचा स्वीकार करत, साडी ही केवळ वस्त्र नाही ती भारतीय संस्कृतीची ओळख आहे हा जणू संदेश देणाऱ्या शिखा कारिगिरी हा ब्रँड जनमानसात पोहोचवणाऱ्या उद्योजकता, नवकल्पना आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिखा अजमेरा या यशस्वी मैत्रिणीशी आज आपण संवाद साधणार आहोत. मैत्रिणींनो, डिजिटल माध्यमांच्या प्रभावी वापरातून स्वतःचा ठसा उमटवत व्यवसायाला केवळ नफ्याचं साधन न मानता सामाजिक परिवर्तनाचं माध्यम मानणाऱ्या शिखा अजमेरा आज आपल्यासोबत आहेत. शिखाजी, सर्वप्रथम आजच्या मुलाखतीमध्ये आपलं स्वागत आहे.
2: धन्यवाद.
1: मैत्रिणींनो, त्यांच्या उद्योजकीय प्रवासातील प्रेरणादायी अनुभव, यश अपयशाची शिकवण आणि भावी पिढीसाठीचा संदेश याविषयी आज आपण त्यांच्याशी सविस्तर संवाद साधणार आहोत. मैत्रिणींनो, आपल्याला सगळ्यांना सांगायला आवडेल की शिखा अजमेरा या मूळ परभणी जिल्ह्यातील पूर्णा शहरातील आहेत. त्यांचं सासर पूर्णा शहरात आहे. सध्या त्यांचं वास्तव्य आपल्या भारताच्या राजधानीत अर्थात दिल्ली शहरात त्या वास्तव्याला आहेत. पारंपरिकतेची जोड देणारा त्यांचा हा व्यवसाय त्या भारतभर आणि भारताबाहेरही अनेक देशांमध्ये आपली भारतीय संस्कृतीची जोड देत त्या पोहोचवत आहेत. तर जाणून घेऊयात त्यांचा हा प्रवास. शिखा अजमेराजी, काय सांगाल की आपला हा जो ब्रँड आहे, आपला हा जो व्यवसाय आहे, या व्यवसायाची सुरुवात कशी झाली आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
2: शिखास कारिगरी, मी एक हाऊस वाईफ आहे.
1: बर.
2: आणि माझं आर्ट हा पॅशन होता.
1: बर.
2: पेंटिंग हे मी आवर्जून करायची माझ्या फ्री टाइम मध्ये. जसं आपण पाहतो की रांगोळी काढतो किंवा दिवाळीच्या सणाच्या वेळेत पेंटिंग होतात घरी. सणवार आले की आपण हे सगळे आर्टिस्टिक वर्क करतच राहतो. तर ह्या ऍज अ गर्ल म्हणून पण ह्या सगळ्या आर्टिस्टिक वर्क मी माझ्या आईकडून शिकून घेतल्या आणि त्याच्यात मला आवड निर्माण झाली. आणि नंतर जेव्हा लग्न झालं, त्याच्यानंतर जेव्हा कधी मध्ये फ्री टाइम असायचं, तेव्हा मी हा माझा आर्ट किंवा हा पॅशन मी हा सोडला नाही. तर एक काहीतरी आर्ट केल्यानंतर जसं एक हा एक स्ट्रेस बस्टर असतो, तर महिलांसाठी हा म्हणजे मी आवर्जून सांगेल की स्वतःच्या एखाद्या ह्या पॅशनला ओळखून, इंटरेस्टला ओळखून ते तुम्ही दिवसातून अर्धा तास एक तास तरी त्याला द्यायचा, म्हणजे त्या तुम्हाला खरंच एक स्ट्रेस बस्टर असते. ते परत तुमचं ते दिवस किंवा ते दिन आहे किंवा पुढचा दिवस आहे ते व्यवस्थित जातो. तर मुलं जशी मोठी झाली आणि माझ्याकडे फ्री टाइम थोडा जास्त मला भेटत गेला, त्याच्यातून हा मी आर्ट थोड्या डेडिकेशननी अजून करू लागली. आणि मग पेंटिंग करता करता मग हीच पेंटिंग आपण फॅब्रिकवर करायचं असं माझं विचार होता. जेव्हा जेव्हा कधी पण काही प्रोग्राम असायचा तर मला असं वाटायचं की काहीतरी आपण डिफरंट घालायचं, काहीतरी डिफरंट दिसायचं, लोकांपेक्षा वेगळं करायचं किंवा काहीतरी थीम त्याच्यात टाकायची त्या सणानिमित्ताने. तर असं आधी मी माझ्या साड्यावर म्हणा किंवा माझ्या फॅमिलीच्या ड्रेसिंगवर ते करत यायची. नंतर हा डेडिकेटेडली मी सुरू केला की साड्यांवर, फॅब्रिकवर, वेगळे वेगळे फॅब्रिक, टी शर्ट, कुर्ता किंवा साडीज, ब्लाउजेस आहेत त्याच्यावर मी हे हँड पेंटिंग करायची. आणि मग त्याच्यातूनच हा एक थोडा त्याला बिझनेसचा अँगल आलाय. मी बिझनेस तर नाही म्हणणार ह्याला अजून, पण हा एक आर्ट पॅशन समोर ठेवते मी सध्या तरी.
1: अच्छा, किती दिवसांपासून आपण या व्यवसायामध्ये उतरला?
2: 3 वर्ष झाले आता मला ह्याला तुमच्या समोर किंवा इंडिया समोर, जगासमोर आणण्यासाठी 3 वर्ष झाली.
1: आणि आम्हाला खूप अभिमान वाटतोय की तुम्ही परभणी जिल्ह्यातल्या आहात. पूर्णा शहरामधला आपण होमटाऊन आहे आपलं आणि सध्या आपण दिल्लीमध्ये वास्तव्य करत आहात. आणि नुकताच सूरजकुंड 2026 क्राफ्ट मेला जो झाला होता त्यामध्ये देखील आपला हा जो ब्रँड आहे शिखाज कारिगरी, त्यामधून आपण हँड पेंटिंग केलेल्या साड्या सादर केल्या होत्या. हा जो क्राफ्ट मेला होता यातला अनुभव काय सांगाल आपण?

0: असं आपण त्यामध्ये पार्टिसिपेट केलं आणि तिथे काय काय अनुभव आले आपल्याला?
1: सूरजकुंड हा एक इंटरनॅशनल क्राफ्ट मेला आहे. तिथे हस्तकला किंवा हाताने बनवलेल्या वस्तू नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलवर लोक येतात, तिथे ते सादर करतात. मी मागच्या वर्षी पण सूरजकुंडशी जुळली होती. तिथे मागच्या वर्षी पण मी हा फॅशन शो केला होता आणि त्याला जेवढा प्रतिसाद भेटला तिथे तर त्याचंच हा सेकंड व्हर्जन आहे. फॅशन शो आपला हा मेनली साड्यांसाठीच असतो, साड्यांवरच असतो. साडी ही भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे आणि लेडीजचा हा जो पेहराव आहे तर तो फक्त एक ड्रेसिंग नाहीये, ते आपली भारतीय संस्कृती पण आपण दर्शवतो त्याच्यातनं. ब्रँडचा मेन उद्देश आहे हँडलूम साडीज आणि त्याच्यावर पण हँड पेंटिंग. म्हणजे भारतामध्ये एवढ्या कला आहेत आणि भारतात एवढे आर्टिझन्स आहेत, एवढे विवर्स आहेत, ते एवढे मेहनत करून वेगवेगळ्या साड्या वीव करतात. म्हणजे पैठणी आहे, नारायण पेठ आहे किंवा असे खूप सारे बनारसी आहे, खूप सारे वेगळे विविंग्स आहेत. तर ह्या विविंग्सवर मी माझं पर्सनल टच दिलं हँड पेंटिंगचं. तर आधी तर मी मॉडर्नाइज पेंटिंगच करायची पण दिल्लीमध्ये राहिल्यावर तिथे जेवढे एक्झिबिशन्स किंवा तिथे एवढे आर्टिस्टिक एक्सप्लोर होतो आपला, तिथे देशातून विभिन्न कॉर्नरहून खूप आर्टिस्ट येतात. ते त्यांचे वेगळे आर्ट दाखवत असतात. तर जसं हँड पेंटिंगमध्ये पण फक्त मॉडर्न पेंटिंगच नाहीये, तर त्याच्यात ते पिछवाई, गोंडा किंवा मधुबनी तुम्हाला माहिती असेल, तर ह्या पण खूप आर्ट आहेत जे आपण भिंतीवर पाहतो किंवा कॅनव्हासवर पाहतो. तर ते मला असं वाटलं की ते फक्त भिंतीवर न राहता आपण जिवंत असं त्याला अंगावर परिधान करून घालू शकतो, फिरू शकतो, असं लोकांपर्यंत पोहोचू शकतो हा आर्ट वेगवेगळ्या आर्टिस्टचा. तर मग तेव्हा तिथे मी ते 100+ आर्टिस्ट आता मी त्यांच्याशी जुडलेली आहे. तर त्या आर्टिस्टशी जुळून त्यांना फॅब्रिक प्रोव्हाइड करून, हँडलूम फॅब्रिक प्रोव्हाइड करून त्यांना मी डिझाईन्स वगैरे प्रोव्हाइड करते आणि ते आपल्यासाठी वेगवेगळ्या आर्ट्स त्याच्यावर उतरून आपल्याला देतात.
0: बर. तुमची ही जी कला आहे हे आवडीतून निर्माण झालेली आहे, नाही का? काय सांगाल बरं की साड्यांवर हे आपली जी भारतीय संस्कृती आहे, जसं आपण आता म्हणालात की भिंतींवर, कॅनव्हासवर आपण ह्या ज्या पारंपरिक पेंटिंग बघत होतो त्याच तुम्हाला साड्यांवर का उतराव्याशा वाटल्या? म्हणजे इतक्या सगळ्या पेंटिंग्स आहेत, आपण मॉडर्न पेंटिंग बद्दल पण बोललात, तर ह्या पारंपरिक पेंटिंगचं असं काय वैशिष्ट्य आहे जे तुम्हाला खेचलं ज्या पेंटिंग्सनी आणि त्याचा व्यवसायामध्ये, तुमच्या ब्रँडमध्ये त्याचं रुपांतर झालं, याबद्दल काय सांगाल?
1: मॅडम, ऍक्च्युली इंडियाचा हा आर्ट मला असं वाटते की अजून पण लोकांसमोर पूर्णपणे आलेला नाहीये. म्हणजे आता मी दिल्लीमध्ये राहते म्हणून पण तुम्ही म्हणू शकता की मला थोडं त्याचं एक्सपोजर भेटलंय. म्हणजे काही गिण्याचुण्या लोकांनाच माहितीये की वारली पण हा एक आर्ट आहे किंवा पिछवाई एक आर्ट आहे. याच्या व्यतिरिक्त चित्तारा आर्ट आहे, गोंदा आर्ट आहे किंवा वेस्ट बेंगॉलचा कालीघाटी आर्ट आहे. तर आय एम शुअर की काही जणांना हे आर्ट आहेत इंडियाचा हे माहिती पण नसणार. तर हेच आर्ट जर आपण त्या त्या भागात किंवा त्या त्या स्टेट्समध्ये जेव्हा जातो तेव्हा आपल्याला त्या दिसतात. तर त्या कुठे दिसतात? तर त्या भिंतीवर दिसतात किंवा कॅनव्हासवर दिसतात किंवा टेम्पल्समध्ये जातो तेव्हा त्या टेम्पलच्या त्या पिलर्सवर म्हणा किंवा वरती टॉमवर म्हणा ते आपल्याला दिसतं तसं. तर हेच आर्ट मला असं वाटलं की आता ह्याला एक जिवंत आपण काहीतरी रूप द्यायचं आणि ते फक्त पेंटिंग किंवा कॅनव्हासद्वारेच लोकांपर्यंत पोहोचणार असं जरुरी नाहीये. तर आपण एक ते ड्रेसेसवर किंवा स्टोल्स आणि सारीज आहेत त्याच्यावर पण आपण उतरवू शकतो त्या आर्टला. आणि आजकाल ते ट्विनिंग किंवा थिमेटिक डिझाईन पेंटिंग, सारीज, ड्रेसिंग हे खूप फॅशनमध्ये आहे. तर त्याच्यातून असं मला वाटलं की काहीतरी आपण हे असं करू शकतो साड्यांवर किंवा फॅब्रिकवर मेनली. तर त्याच्यातूनच ही कल्पना आली.
0: शिखाजी, तुम्ही एक महिला उद्योजिका तर आहातच, शिवाय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर पण आहात आणि कंटेंट क्रिएटर पण आहात. याचाच अर्थ तुम्ही डिजिटल मार्केटिंगशी जोडल्या गेलेल्या आहात आणि मला वाटतं की डिजिटल मार्केटिंग मधून तुम्ही तुमचा ब्रँड, तुमचा व्यवसाय हा जनसामान्यांपर्यंत पोहोचवलेला आहे. कारण आपण बघतो आहोत की हल्ली प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि प्रत्येक जण ह्या डिजिटल सगळ्या सोशल मीडियावर पडलेलाच असतो.
1: बरोबर.
0: आणि तिथूनच मग अशा छान छान कलांचा उगम होत राहतो. कळतात अगदी कानाकोपऱ्यामध्ये भारतामध्ये कुठेही कोणी असेल तर त्याला, म्हणजे कन्याकुमारीमध्ये जर असेल तर त्याला दिल्लीतली कला कळते. असंच तुमचा कंटेंट क्रिएटर तुम्ही असल्यामुळे

0: असल्यामुळे आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करत असल्यामुळे ही कला मला वाटतं की सगळ्यांपर्यंत पोहोचती आहे. तर या डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर आपण कसा करता?
1: जसं आपण आधी असत हसत खेळत म्हणत होतो की मीडियाशी काही लपलेलं नाहीये म्हणून, तर तसंच ते मीडियामुळे पण मला हा काही तुम्ही बोलू शकता की हा आर्ट माझ्यापर्यंत पण आला आहे. आणि तेव्हा मला वाटलं की हा आर्ट मीडिया हा एक खूप कनेक्शन आहे दुसऱ्या लोकांशी संपर्क मध्ये येण्याचा किंवा नॅशनल किंवा इंटरनॅशनल लेवलवर ह्याला प्रदर्शित करण्याचा. तर सोशल मीडिया हा प्लॅटफॉर्म किंवा मोबाईलचा जेवढे मिसयूज आहेत तेवढे युजेस पण खूप छान छान आणि जास्त आहेत. तर त्याचा आपण चांगल्या कामासाठी किंवा भारतीय हे जे कलावंत आहेत त्यांना पोहोचवण्याचं जर आपण या मोबाईल तर्फे किंवा या सोशल मीडिया आणि डिजिटल मार्केटिंग तर्फे करू शकलो तर खूपच छान, त्यांना पण एक नवीन ओळखच भेटेल.
0: अगदी काय सांगाल बरं शिखाजी की सूरजकुंड इथे जो क्राफ्ट मेला झाला आता नुकताच त्याची दखल आकाशवाणीनं पण घेतलेली आहे आणि आपण पूर्णेच्या आहात तर परभणी आकाशवाणी केंद्रावरून आज आपली मुलाखत होती आहे. तर आपल्या या व्यवसायाविषयी खास आपण मैत्रिणींना काय सांगाल की अगदी छोट्या गावापासून सुरू झालेला आपला हा व्यवसाय आज इतक्या नॅशनल लेवलपर्यंत गेलेला आहे, तर काय सांगाल मैत्रिणींना, आपल्याला कसं वाटतं आपल्या या व्यवसायाबद्दल अगदी पुणेपासून ते दिल्लीपर्यंत हा प्रवास कसा उलगडत गेला, थोडक्यात काय सांगाल?
1: मी बेसिकली मी आज पण मी एक उद्योजक आहे किंवा मी हे बिझनेस सुरू केला आहे असं मी म्हणत नाही. मी आजही एक हाऊसवाईफच आहे सर्वात आधी. माझ्या मैत्रिणींना हे सांगावंसं वाटते की आपल्याला एक इंटरेस्ट आहे आपल्या मनात कुठे ना आपल्याला माहिती आहे की आपल्याला काय आवडते. आपण लोकांसाठी जगताना किंवा फॅमिलीसाठी जेव्हा आपण टाइम देतो तर आपण स्वतःला विसरून जातो. पण जर तो थोडासा अर्धा एक तासाचा जो एक टाइम आपण स्वतःसाठी काढला आणि त्याच्यात जे आपल्याला आवडते ते आर्टच नाही तर ते नृत्य असो किंवा काही ते क्रोशिया वगैरे असो किंवा अजून तुम्हाला काही ऍक्टिंग वगैरे येत असेल, असे खूप सारे हाऊसवाईफ्स आहेत त्यांना वेगळ्या वेगळ्या आर्ट्स येतच असतात, फक्त हँड पेंटिंगच नाही म्हणत मी. तर त्यांनी त्या आर्टला आपला तो समय डेडिकेट करावा. ते बिझनेस आहे माझं असं मी म्हणत नाही, पण हा जेव्हा केव्हा संधी भेटते तेव्हा मी माझा हे आर्ट समोर आणत असते. जसं आता सूरजकुंड मध्ये ही संधी भेटली आम्हाला, तर एक भारत श्रेष्ठ भारत अशी आम्ही थीम ठेवली त्याची. तर ह्याच्यामध्ये आता साडी हा आपला भारतीय संस्कृतीचा एक वारसा आहे आणि ते सगळ्यांसमोर मांडताना मला म्हणजे खूप प्राईड वाटलं. म्हणजे साडी म्हणजे काय, एक 6 मीटर फॅब्रिकच आहे, ते कुठे पण स्टिच नाहीये, ते एकदम फ्लुईड ड्रेस आहे, तुम्ही त्याला कसंही परिधान करू शकता. फक्त साडी सारखी नॉर्मल साडी पण नाही तर आपण कितीतरी डिफरंट स्टाईलने ती विअर करू शकता. तर मॉडर्न असो किंवा म्हणजे आमच्यासारख्या 40s स्त्रिया असो किंवा आता हे 20s मधले गर्ल्स असो, तर हा 6 मीटर यान, हा 6 मीटर फॅब्रिक तुम्ही कसंही फ्लुईड ड्रेप करू शकता. भारतीय संस्कृतीचा तिथे सूरजकुंड मध्ये जेव्हा आम्ही हा दाखवत होतो शो, तर त्याच्यामध्ये आम्ही ऑपरेशन सिंदूर पण केला होता. तर ऑपरेशन सिंदूर मध्ये आम्ही इंडियाने जो एक आपली छाप सोडली ग्लोबली, तर ते आम्ही दर्शवली त्या माध्यमातून. आणि ट्रायबल एक राऊंड होता त्याच्यात, गावातल्या किंवा आदिवासी स्त्रिया पण त्या ड्रेप कशा व्यवस्थित घालतात आणि किती छान दिसतं ते त्या ड्रेप मध्ये पण, ते पण आम्ही एक राऊंड केलं होतं त्याच्यात. आणि एक हँड पेंटिंगचं राऊंड होतं. हा ही एक संधी खूपच छान आम्हाला समोरून आली आणि आम्ही त्याचा उपयोग केला लोकांपर्यंत पोहोचण्याचा. आणि माझे जे आर्टिस्ट आहेत किंवा वेगळे वेगळे जे आर्ट आहेत इंडियाचे ते आम्ही लोकांपर्यंत पोहोचवलेत.
0: मैत्रिणींनो, एका गृहिणीच्या दृष्टीनं यश म्हणजे केवळ आर्थिक प्रगती नव्हेच तर घर आणि व्यवसाय या दोन्ही क्षेत्रात समतोल साधत समाधानानं पुढे जाणं होय. कुटुंबाचा विश्वास जपत, स्वतःची स्वप्न पूर्ण करत आणि समाजासाठी काहीतरी सकारात्मक योगदान देणं हीच यशाची खरी व्याख्या कोणतीही गृहिणी सांगेल, होय ना? आणि कोणतीही महिला हेच सांगेल की दुसऱ्यांच्या प्रतिक्रियांवर, दुसऱ्यांच्या कौतुकावर, दुसऱ्यांच्या प्रशंसेवर आपलं यश हे अवलंबून नसतं, तर खरं तर आपल्या मनातून मिळणारं समाधान आपल्या यशस्वीतेकडे वाटचाल करणारं असतं. जेव्हा आपल्या व्यवसायात, जेव्हा आपल्या क्षेत्रामध्ये आपल्याला आपल्या मनाची जेव्हा समाधानाची पावती मिळते तेव्हा तेच खरं यश असतं.

0: सेंट्रल गव्हर्नमेंटचा एक प्रोजेक्ट आहे वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट. या अनुषंगाने देखील आपण या क्राफ्ट मेलामध्ये आपण एका डिस्ट्रिक्टची कला सादर करायची आहे. कशा पद्धतीने आपण हे सादरीकरण केलं याबद्दल काय सांगा?
1: गव्हर्नमेंटच्या अशा खूप स्कीम्स आहेत. कल्चरल आणि टेक्सटाईल मिनिस्ट्रीनी पण आर्टिस्ट लोकांसाठी खूप वेगळ्या वेगळ्या स्कीम्स काढल्या आहेत. आपल्याला थोडंसं स्वतःला अपडेट करून घ्यावं लागते. गव्हर्नमेंट खूप काही काम करते आपल्यासाठी, फक्त आपल्याला थोडी माहिती कमी असते म्हणून आपण त्या राईट प्लॅटफॉर्मवर राईट वेळेला पोहोचू शकत नाही. फक्त एक डिस्ट्रिक्ट नाही तर असे खूप सारे डिस्ट्रिक्ट आहे इंडियामध्ये जे किंवा एक मधुबनी पेंटिंगसाठी फेमस असेल किंवा त्यांना काही एक GI टॅग भेटला आहे कोणत्या एक स्पेसिफिक विविंगसाठी एक हँडलूमसाठी आहेत, म्हणजे त्या त्या डिस्ट्रिक्टचे आम्ही ते प्रोडक्ट उचलून मग त्याच्यावर काम केलं. जसं मी एक डिस्ट्रिक्ट मधनं ती सिल्कची साडी किंवा बनारसी सिल्क साडी खरेदी केली आहे, ती प्युअर बनारसी सिल्क हँडलूम साडी आहे, प्लेन आहे. त्याच्यावर मी दुसऱ्या डिस्ट्रिक्टचं मधुबनी आर्ट जो वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट मध्ये आहे मधुबनी आर्ट, तर ते मधुबनी आर्ट त्या साडीवर उतरवलं मी. तर त्या प्रकारे तो एक प्रोडक्ट तयार झाला. तर म्हणजे आता हे वेगळे वेगळे मार्ग आहेत गव्हर्नमेंट स्कीम मध्ये स्वतःची एंट्री केली.
0: म्हणजे पूर्ण अभ्यास करून तुम्ही या क्राफ्ट मेलामध्ये तुमचं सादरीकरण?
1: पूर्ण अभ्यास तर नाही, पण हा आता तेच मी तुम्हाला म्हणत होती की गव्हर्नमेंट असे खूप सारे स्कीम्स आर्टिस्ट लोकांसाठी किंवा जनसामान्यांसाठी घेऊन येत असते. आपल्याला फक्त ते अपडेट स्वतःला ठेवावं लागते त्याच्या संदर्भात.
0: बरोबर, ओके. पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड आपण दिलीत, जसं की तुम्ही सांगितलं की भारताच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये एक वेगळी कला आहे.
1: बरोबर.
0: आणि ती कला साडीवरून सादर करायची, एका फॅशन शो मधून त्याचं सादरीकरण करायचं ही काही सोपी गोष्ट नाहीये. याच्यासाठी खूप अभ्यास लागतो आणि त्या कलेविषयीचं नितांत प्रेम लागतं, नाही का? आणि यातून मग नवीन उदयाला येतं ते म्हणजे तुमच्यासारखे असे फॅशन शोज, आणि फॅशन शोज मधून त्या वेगवेगळ्या कला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणं. तर ही आधुनिकतेची जोड देण्याचं स्वप्न आपलं पूर्णत्वास गेलं आहे का? काय वाटतं तुम्हाला? का आणखीन तुम्हाला या क्षेत्रामध्ये नवीन नवीन काही करत राहायचं आहे? काय सांगाल?
1: कारिगरी हा ब्रँड फक्त फॅशन शो नाही करत, तर जसं गोवामध्ये पण मी मागच्या 2 वर्षापासून इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आहे तिथे माझं एक्झिबिशन लावत असते. तर त्या एक्झिबिशनमध्ये आम्ही एक वर्क झोन तयार केला आहे, एक आर्ट झोन तयार केला आहे की जे आणि त्याच्यात यंगस्टर्स खूप येतात. आता यंगस्टर्सना हे नवीन नवीन प्रयोग करायला खूप आवडतात आणि ह्यांना आर्ट संदर्भातमध्ये हे खूप आजकाल एन्थुझियास्टिक पण आहेत हे यंगस्टर्स. काहीतरी मोबाईलला थँक्यू म्हणावं लागेल कुठे ना कुठे आपल्याला, इंस्टाग्रामला पण, की त्यांच्यापर्यंत हे सगळे आर्ट पोहोचतात. तर त्या एक्झिबिशनमध्ये मी हे आर्ट झोन क्रिएट केले आहे आणि तिथे त्यांना मी स्टोल्स असो किंवा बॅग्स असो किंवा टी शर्ट्स असो असे मी हे प्लेन फॅब्रिक तिथे घेऊन जाते. तिथे त्यांना मी हँड पेंटिंग करायला प्रोत्साहन देत असते. किंवा मागच्या वेळी जर तुम्ही मला विचारणार तर मी पटना इथून माझी एक आर्टिस्ट आहे तिला मी तिथे घेऊन गेली होती. तिला मधुबनी पेंटिंग खूप छान येते तर तिथे यावेळीच तिने मधुबनी पेंटिंग शिकवली होती सगळ्यांना. तर हा पण एक आयडिया सुपर हिट राहिला होता तिथे, कारण की पेंटिंग करायला सगळ्यांना आवडते, फक्त ना पुश पाहिजे थोडासा की हा तुम्हाला येते आणि तुम्ही करा काहीतरी. तर हा जो प्लॅटफॉर्म आम्हाला गोवामध्ये इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये भेटला तर तिथे पण हे खूप सुपरहिट आयडिया राहिली. तर फॅशन शोज नाही तर आम्ही असे एक्झिबिशन्स पण करतो. जसं गव्हर्नमेंटचा ODOP स्कीम होता तर इंडियाला ग्लोबल लेवलवर इंटरनॅशनल लेवलवर इंडियाला आम्ही तिथे ते घेऊन जातात, ते आम्हाला प्रमोट करतात.

0: इंडियाच्या आर्टिस्टला. तर आम्ही मालदीव्सला पण गेलो होतो त्या स्कीमच्या अंतर्गत. तिथं मी पाहिलं की लोकांना इंडियाच्या आर्ट विषयी एकदम भयंकर त्यांना म्हणजे आवड खूप आहे आणि एवढं त्यांना एक्साइटमेंट आहे ना की हे असं कसं ते हे आर्ट करू शकतात किंवा असे कसे लाकडी टॉईज असतात किंवा कसे बनू शकतात किंवा हे कोल्हापुरी चप्पल घेऊ शकता तुम्ही जसं प्राडाने आता आपण म्हणू शकतो तिला कॉपी केली आहे. हे इंडियाच्या आर्ट विषयाने इंडियाच्या वस्तूविषयी ना लोकांना तिथे खूप जास्त जागरूकता आणि खूप आवड पण आहे. तर मालदीव्स मध्ये पण हा एक्झिबिशन खूप सुपरहिट राहिला होता. इंडियाचा आर्ट प्रमोट करण्याचं काम हे ब्रँड करते आणि इंडियाचा आर्ट असो किंवा आर्टिस्ट असो आर्टिस्टला मेन एक प्लॅटफॉर्म पाहिजे असतात. ते लवकर पोहोचत नाही एकदम लोकांपर्यंत. त्यांना प्लॅटफॉर्म देण्याचं काम कारीगरी करतोय.
1: तुमच्या आता इतक्या छान या प्रवासामध्ये तुम्ही जसं आता गोव्याचा अनुभव सांगितलात, मालदीवचा अनुभव सांगितलात, कुठलाही व्यवसाय यशस्वीतेकडे जात असताना असं म्हणतात की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. अगदीच आपल्याला यश मिळत नसतं नाही का, अगदीच सगळं छान अगदी हिट होत नसतं, काही काही खाचखळगे असतात, ठेचा लागतात. तर असे काही अनुभव आपल्या वाट्याला आले होते का?
0: मी परत हाऊसवाईफ परत हा विषय घेऊन जाते. तिला सगळं एकदम सुरुवातीला येत नसतं पण हळूहळू ती शिकते. आता ती छोट्या मोठ्या गोष्टीला प्रत्येक वेळी इलेक्ट्रिशियनलाच बोलवत नाही किंवा नळ खराब झाला तर प्रत्येक वेळी प्लंबरला लगेच फोन करत बोलवत नाही. काहीतरी ती खटाटूप करून चालू करण्याचा प्रयत्न करते. गॅस चालत नाही तर लगेच त्या गॅसवाल्यांना बोलवतं. काहीतरी ती स्वतः साफ करून वगैरे बघते की अरे काहीतरी चुकलं असेल तर आपण करून बघू. तर यश अपयश हे डोळ्यांसमोर न ठेवता एक हाऊसवाईफ कशी काम करते की भाई मला करायचं आहे, माझ्या वाटी हे काम आलं आहे आणि मी ह्याला व्यवस्थित घेऊन जाते आणि कंप्लीट करण्याचा ती प्रयत्न करते. आता त्याच्यानंतर तिला त्याच्यात किती क्रेडिट मिळतो नाही मिळतो तर जसं ती स्वतःवर घेते तर हे यश अपयश मला नाही वाटत की एक हाऊसवाईफ असं एकदमच सिरियसली घेते तिला. ठीक आहे, सगळेजण अप्रिसिएशन देतात, सगळेजण कौतुक करतात भरभरून आम्हाला, म्हणजे असे तुमच्या सारखे लोक आहेत जसं आकाशवाणीने पण इथे बोलवलं हे पण आमच्यासाठी यशच आहे. आता फक्त पैसे मिळणे, पैसे मिळाले आम्हाला तर हे जास्त यश झालं ही याची परिभाषा नाही आहे. हा तर हाऊसवाईफचा जो तो माइंडसेट आहे ना तो जर आपण वापरला इथे तर आपल्याला हे नफा तोटा किंवा पैसे आले नाही आले ह्याच्यावरूनच यश आणि अपयश ठरलं आहे तर असं नाही. ते लोक येतात, प्रतिसाद देतात, कौतुक करतात, काहीतरी आर्ट करून बघतात, तुम्हाला चांगले दोन गोष्टी बोलून जातात, तुम्हाला पण त्याच्यातून शिकायला भेटते. बस हे खूप आहे.
1: क्या बात
0: है, मस्त.
1: तर मला वाटतं ही गोष्ट खूप महत्वाची, दिल को छू लेने वाली बात आपने कह दी की पुन्हा तेच की एक सामान्य गृहिणी काय करू शकते नाही का. तर तुमचा हा प्रवास खरंच मला वाटतं की घरी बसणाऱ्या प्रत्येक गृहिणींनी ऐकायलाच हवा असा आहे. कारण तुम्ही सुरुवातीपासून म्हणताय की मी एक हाऊस वाईफ आहे आणि मी अगदी घरातील छोट्या मोठ्या कामांपासून सुरू केलेला माझा हा व्यवसाय आज आपल्या भारतीय स्तरावर इतक्या छान छान एक्झिबिशन मधून तुम्ही तुमची कारागिरी, तुमचा छान एक ब्रँड तयार केला आहे आणि त्या ब्रँडच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचवत आहात. खरं तर हा प्रवास कोणत्याच एका महिलेसाठी तितका सोपा नसतोच. त्यासाठी कुटुंबाची पण साथ खूप आवश्यक असते नाही का.
0: बिलकुल, त्यांच्याशिवाय त्यांच्याशिवाय होत नाहीये. जसा तो फ्रेज आहे ना की हर मर्द के पीछे एक औरत का हाथ होता है, बट एक औरत के पीछे मेरे पूरे परिवार का, मेन का ज्यादा, मतलब मेरे ससुर जी भी उतने ही सपोर्टिव है. सिर्फ हस्बैंड का या नाम नहीं लेना चाहूंगी, तो मेरे देवर हो या ससुर जी हो या मेरी सास हो, तो पूरे फॅमिली का उतना ही योगदान रहा है. यांचा सगळ्यांचा पाठिंबा आहे आणि हे सगळेजण मला जेवढं प्रोत्साहन देतात मला नाही वाटत मला स्वतःहून पण एवढं हे पुश मिळतं. ते त्यांच्यामुळेच हा पुश मिळतो आणि तेव्हा मी हे करत राहते.
1: क्या बात है. आज एका कार्यक्रमाच्या निमित्ताने परभणीत आलात तुम्ही आणि आपल्या होमटाऊन कडे परत आल्यानंतर कसं वाटतंय तुम्हाला?
0: आता जसं मला सगळेजण विचारतात की तू म्हणजे दिल्लीहून परत इथे म्हणजे एवढ्यादा हे प्रोग्राम्स अटेंड करायला येतात, तर मी तेव्हा त्यांना हे सांगायचं, मेन एक माणूस जेव्हा बाहेर जॉब करतो किंवा ऑफिसर आहे तर ते त्यांचं ऑफिस आहे ते बाहेर. तर आमचं गृहिणींचं ऑफिस तर हे घरच आहे, तर माझं हे हेड ऑफिस आहे. तर हेड ऑफिस मधून कॉल आलं की मला यावंच लागते, तर मला ऑफिसला भेट द्यावीच लागते घडी घडी.
1: आम्हा परभणीकरांना पण खूप अभिमान वाटतोय की आमच्या परभणीची छानशी आमची मैत्रीण आज इतक्या छान स्तरावर, उच्च स्तरावर तिचा हा व्यवसाय नेते आहे. आणि फक्त व्यवसाय हा फक्त प्रोफेशनल परचेसिंगसाठीच नव्हे तर भारतीय संस्कृती

0: संस्कृती या पारंपरिक संस्कृतीची जोड आपण या आपल्या व्यवसायाला दिलेली आहे. तर मला वाटतं की आजची ही मुलाखत खूप मैत्रिणींसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे नक्कीच. आणि अनेक मैत्रिणी तुम्हाला ऐकत असतील तर नवीन काही मैत्रिणी या आपल्या व्यवसायामध्ये जोडल्या जाव्यात किंवा त्यांनी असं काहीतरी छान करावं.
1: बिलकुल.
0: तर त्यांना आपण मोटिवेशनल काय सांगाल?
1: आपल्या इंटरेस्टला जोपासा. जेवढा वेळ तुम्हाला तुम्ही दुसऱ्या लोकांना देता तर थोडंसं, म्हणजे मी तर अर्धा तास पण सफिशियंट आहे असं म्हणेल, पण थोडंसं स्वतःला द्या. स्वतःला पण ओळखा तुम्हाला काय आवडते. जरुरी नाहीये बिझनेसमध्ये याचं रुपांतर व्हायला पाहिजे, पण ते नक्की तुमच्यासाठी स्ट्रेस बस्टर आहे. कारण की एक वेळ असतो की ती लोकांसाठी काम करते, फॅमिलीसाठी झिजते, एक वेळ येतो की तिला ना म्हणजे मुलं पण बाहेर निघून जातात अभ्यासाला, जेंट्स अजूनही त्यांच्या कामामध्ये बिझी होतात, मग तिला अजूनही फ्री टाइम राहतो, मग नक्की तिला तेव्हा कळत नाही की आता मी काय करायचं, है ना. आता मुलं पण नाही, जेंट्स पण नाही घरी, फॅमिली पण आपल्या आपल्या कामात आहे. तर सुरुवातीपासूनच तुम्ही तुमच्या इंटरेस्टला नका सोडू, स्वतःला अर्धा एक तास वेळ द्या, हेच बोलू शकते मी त्यांना.
0: ओके. शिखा अजमेराजी, आज खरंच वेळात वेळ देऊन आपण कौटुंबिक समारंभातून आज मुलाखतीसाठी खास आकाशवाणी परभणी केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या असंख्य श्रोत्यांपर्यंत आज तुमचे खरंच मोलाचे अनुभव आणि आपला हा यशस्वीतेचा प्रवास आमच्यासोबत उलगडलात. आपण इतका छान भारतीय पारंपरिक संस्कृती आपल्या व्यवसायाला जोड दिलेली आहे आणि इतका छान हा प्रवास आमच्या मैत्रिणींसोबत शेअर केलात, त्याबद्दल आकाशवाणी परिवाराच्या वतीनं आम्ही आपले आभारी आहोत.
1: जसं तुम्ही ते डिजिटल मीडिया सोशल मार्केटिंग सांगितलं तर आम्ही लहानपणापासून आकाशवाणीला ऐकत आलेलो आहोत, तर आम्हाला माहिती आहे की आज नाही तर उद्या आकाशवाणीचं जो आवाज आहे तो पोहोचतोच लोकांपर्यंत. तर तुम्ही म्हटल्यावर मी म्हटलं हो, मला तर जायचंय, काही प्रॉब्लेम नाही, मी येऊ शकते म्हणून. तर आकाशवाणी हा एक ट्रस्टेड पार्टनर आहे हाऊसवाईफ साठी, तर आहेच हाऊसवाईफ तर आकाशवाणी म्हणजे लावूनच काम वगैरे करते तिचं घरातलं, तर हा एक ट्रस्टेड सोर्स आहे आमच्यासाठी पण.
0: थँक्यू.
1: थँक्यू, थँक्यू सो मच.
0: मैत्रिणींनो, आजच्या या मुलाखतीमधून या यशस्वी मैत्रिणीसोबत संवाद साधत असताना समारोपाकडे आता वळतो आहोत आपण. मैत्रिणींनो, हातमागाच्या कापडात इतिहास गुंफला, आधुनिक रंगांनी नव्या पिढीला अवलंबलं आणि साड्यांच्या कलेतून जगाला दाखवलं की परंपरा आणि आधुनिकतेचा संगम कसा साधता येतो. मैत्रिणींनो, स्त्री शक्तीच्या तेजानं जग उजळतं, प्रत्येक प्रयत्न प्रत्येक संघर्षच बघतो. आज आपण यशाचे वेगवेगळे रंग पाहिले, जिथे जिद्द आहे तिथे मार्ग स्वतः बनतो, नाही का? तर मैत्रिणींनो, जिद्द आणि स्वप्नाच्या धाग्यांनी विणलेली ही कथा घराच्या चार भिंतीतून व्यवसायाच्या रंगात फुलली आणि प्रत्येक महिला आपला प्रकाश पसरवू शकते. जिथे प्रेरणा आहे तिथे यश आपोआप उगवतं. याच सदिच्छांसह, याच सकारात्मक विचारांसह मी आपली मैत्रिणी सीमंतीनी आपल्या सर्वांचा निरोप घेते. बरं आहे, तर मग मैत्रिणींनो भेटूयात उद्याच्या खास अशाच प्रेरणादायी मुलाखतीमधून. नमस्कार.

मैत्रिणींनो, आताच आपण वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत परंपरेतून आधुनिकतेकडे साड्यांच्या फॅशन विश्वातील तिची यशोगाथा याविषयी शिखा अजमेरा यांची सीमंतिनी कुंडीकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. आता मात्र वेळ झालेली आहे मैत्रिणींनो आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित राहा. या नोटसह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमासह. तोपर्यंत नमस्कार.

वनिता मंडळ हा आमच्या महिला श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला. आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण.

श्रोतेहो, दुपारचा एक वाजतोय. यानंतर काही क्षणातच आमच्या केंद्रावरून दिलं जाणारं बातमीपत्र आणि 1:05 आकाशवाणी महाराष्ट्राचं प्रसारण आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला आमच्या केंद्रावरचं मराठीतलं बातमीपत्र.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून टीव्हीके पक्षाचे संस्थापक सी जोसेफ विजय यांनी आज सकाळी शपथ घेतली. हा शपथविधी समारंभ सकाळच्या सत्रात नेहरू इंडोर स्टेडियमवर पार पडला. तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लीकर यांनी विजय यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यांच्यासोबतच आणखी 9 मंत्र्यांनीही शपथ ग्रहण केली. या शपथविधी समारंभाला राहुल गांधी आणि तामिळ चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत व्यक्ती उपस्थित होत्या. 234 सदस्यांच्या विधानसभेत विजय यांनी 120 नवनिर्वाचित आमदारांचा पाठिंबा मिळवला आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल सी जोसेफ विजय यांचं अभिनंदन केलं आणि विजय यांचा कार्यकाळ अत्यंत यशस्वी ठरावा यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. जनतेचं जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र सरकार तामिळनाडू सरकारसोबत भागीदारीनं काम करणं सुरूच ठेवेल असंही पंतप्रधानांनी आपल्या सामाजिक माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. स्पष्ट संकल्प आणि सेवाभावानं केलेल्या कार्यातून प्रत्येक प्रयत्नाचं सार्थक परिणाम प्राप्त होतात असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. बंगळुरू इथल्या आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनच्या आंतरराष्ट्रीय केंद्रात नव्यानं बांधलेल्या ध्यान मंदिराचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते आज झालं, त्यावेळी ते बोलत होते. आर्ट ऑफ लिव्हिंग हे समाज आणि शक्तीचं प्रेरणास्थान असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या देशव्यापी सेवा उपक्रमांचा शुभारंभही यावेळी करण्यात आला. मानसिक आरोग्य, ग्रामीण विकास, निसर्ग संवर्धन आणि सामाजिक परिवर्तन यावर लक्ष केंद्रीत करणाऱ्या वर्षभर चालणाऱ्या प्रकल्पांचा यामध्ये समावेश आहे. यापूर्वी बंगळुरूत पंतप्रधानांनी एका जाहीर सभेला संबोधितही केलं. पंतप्रधान मोदी उद्या गुजरातमध्ये सोमनाथ इथं सोमनाथ मंदिर पुनर्निर्माण महोत्सवात सहभागी होणार आहेत. राज्य शासनाच्या महासाधना सप्ताह उपक्रमात उल्लेखनीय कामगिरीसाठी अकोला जिल्हा परिषदेला राज्यस्तरीय सन्मानानं गौरवित करण्यात आलं. महासाधना सप्ताहांतर्गत शासकीय कर्मचारी क्षमता वाढ प्रशिक्षण, कर्मचारी नोंदणी, डिजिटल प्रशासन, प्रशिक्षणातील सक्रिय सहभाग आणि प्रभावी अंमलबजावणी या निकषांमध्ये अकोला जिल्हा परिषद राज्यात ठळकपणे पुढे राहिली. प्रशासनातील नाविन्यपूर्ण उपक्रम, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे हा सन्मान मिळाला. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक अनिता मेश्राम यांना यासाठी सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं. आकाशवाणी अर्थात ऑल इंडिया रेडिओच्या 90व्या वर्षपूर्तीनिमित्त सध्या देशभरातील आकाशवाणी केंद्रांतर्फे विविध कार्यक्रम सादर होत आहेत. या पार्श्वभूमीवर काल आकाशवाणी सांगली केंद्रातर्फे चांदणे शब्द स्वरांचे हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम पार पडला. यावेळी आकाशवाणी सांगलीचे कार्यक्रम प्रमुख श्रीनिवास जरंडीकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. आज जागतिक मातृदिन अर्थात मदर्स डे साजरा केला जात आहे. जगातील बहुतांश देशांमध्ये दरवर्षी मे महिन्याचा दुसरा रविवार हा मातृदिन म्हणून साजरा करण्याची प्रथा आहे. जन्मदात्री आईविषयीचं प्रेम, आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा हा एक विशेष दिवस मानला जातो. यानिमित्तानं आज देशभरात विविध स्तरांवर आईच्या अमूल्य योगदानाचा गौरव केला जात असून सामाजिक माध्यमांवर आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून मातांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जात आहे. बीड इथं जिल्हा न्यायालयात काल आयोजित लोक अदालतीमध्ये 1500+ अधिक प्रकरणं निकाली काढण्यात आली. यातील 1000+ जास्त प्रकरणं तडजोडीनं निकाली निघाली. बीड मुख्यालयात राष्ट्रीय लोक न्यायालयाचं उद्घाटन बीडचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष तसंच प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश आनंद एल यावलकर यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं. नांदेड इथं काल महापालिकेत पार पडलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीत तब्बल 753 मालमत्ताधारकांनी सहभाग नोंदवत जवळपास 1.5 कोटी रुपयांचा मालमत्ता कर भरला. छत्रपती संभाजीनगर इथंही जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीनं काल आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये प्रलंबित आणि वादपूर्व अशी एकूण 1524 प्रकरणं तडजोडीत निघाली. जालना जिल्ह्यातील डोमेगाव परिसरात आज अवकाळी पावसानं हजेरी लावली. उष्णतेच्या लाटेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. क्रिकेट आयपीएलमध्ये चेन्नई इथं आज लखनौ

सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात दुपारी 3:30 सामना सुरू होईल, तर दुसरा सामना रायपूर इथं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स संघांदरम्यान 7:30 सुरू होईल. स्पर्धेत आजच्या गुणतालिकेनुसार पहिल्या 4 संघांमध्ये सनरायझर्स हैदराबाद, त्यानंतर गुजरात टायटन्स, पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांचा समावेश आहे. तर फलंदाजीच्या ऑरेंज कॅपसाठी सनरायझर्स हैदराबाद संघाचे हेनरीच क्लासेन आणि अभिषेक शर्मा, तर गोलंदाजीच्या पर्पल कॅपसाठी गुजरात टायटन्सचा कागिसो रबाडा आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा भुवनेश्वर कुमार यांच्यात चुरस आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोतेहो, दुपारचा 1:05:40 झाली आहे. प्रसारित करीत आहोत गीत बहार, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोतेहो, मराठी चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज गीतकार, कवी, लेखक ज्यांनी 50 वर्षांच्याहूनही अधिक आपल्या कारकिर्दीमध्ये जवळपास 3,500 हून अधिक मराठी गाणी आणि 250-300 पेक्षाही अधिक चित्रपटांसाठी लेखन केलेलं आहे, असे सुप्रसिद्ध गीतकार जगदीश खेबुडकर यांचा आज जन्मदिवस आहे. अनेक चित्रपटांसाठी गाणी लिहित असतानाच ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे हे अतिशय अजरामर झालेलं हे गीत आहे. आणि या गीताबाबत असा एक किस्सा सांगितला जातो की सुरुवातीला ऐरणीच्या देवा तुला आगीन फुलं वाहू दे असा या गाण्यामध्ये उल्लेख होता आणि लता दिदींना तो फारसा काही रुचला नाही आणि त्यामुळे त्या जगदीश खेबुडकरांशी याबाबत बोलल्या तेव्हा खेबुडकर त्यांना म्हणाले की स्वरांच्या अधिक जाणकार तर तुम्हीच आहात, तेव्हा तुम्हाला जो त्याच्यामध्ये बदल हवा आहे तो तुम्ही करून घ्या. आणि मग आगीन फुलं ऐवजी ठिणगी ठिणगी ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे असा त्याच्यामध्ये बदल केला गेला आणि एक अप्रतिम गाणं आपल्या सर्व रसिक श्रोत्यांना ऐकायला अनुभवायला मिळालं. ऐकूया हे गीत. साधी माणसं या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत. संगीत दिलं आहे आनंद घन.

जगदीश खेबुडकर हे अनेक वर्ष शिक्षक म्हणून नोकरी करत असतानाच त्यांनी काव्यलेखनाची आपली आवड जोपासली. त्यांच्या गीतांमध्ये साधेपणा, भावपूर्णता आणि ग्रामीण जीवनाचं प्रतिबिंब आपल्याला अनुभवायला मिळतं. पोवाडा, अभंग, ओवी अशा विविध काव्यप्रकारांमधून त्यांनी मनसोक्त मुसाफिरी केली असंच म्हणायला हवं आणि आपल्या रसिक श्रोत्यांना त्यांनी मंत्रमुग्ध केलं.

कुंकवाचा करंडा या चित्रपटासाठी सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश खेबुळकर यांचं गीत आता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं प्रभाकर जोग यांनी. श्रोते हो, आज जगदीश खेबुळकर यांनी लिहिलेली गाणी आजच्या गीतबहार या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण त्यांचा आस्वाद घेत आहोत.

श्रोतेहो, जगदीश खेबुडकरांनी कविता, कथा, नाटकं आणि दूरदर्शन मालिकांसाठी सुद्धा लेखन केलं. अगदी त्यांच्या शेवटच्या काळात रुग्णालयात उपचार घेत असताना सुद्धा त्यांनी गीतलेखनाचं कार्य केल्याचं सांगितलं जातं. त्यांची ही गाणी अनंत काळपर्यंत लोकप्रियच राहणार आहेत आणि आपल्याला मंत्रमुग्ध करीत राहणार आहेत. ऐकूया पुढचं गीत पिंजरा या चित्रपटासाठी.

श्रोते हो, जगदीश खेबुडकरांना महाराष्ट्र शासनाचा तब्बल 11 वेळा सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून पुरस्कार प्राप्त झाला आणि जवळपास 60 अधिक प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलं गेलं आहे. जगदीश खेबुडकर यांना आकाशवाणीच्या संपूर्ण परिवारातर्फे मानाचा मुजरा. ऐकूया गीतबहार या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात. पुढचं गीत धाकटी बहीण या चित्रपटातलं सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं, गीतकार अर्थातच जगदीश खेबुडकर आणि संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं धाकटी बहीण या चित्रपटातलं गीत आता आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच श्रोते हो गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.

आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा 1:30 होत आहेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आणि त्यानंतर 1:40 जालना जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करू.

0: आकाशवाणी मुंबई। राजश्री आकाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगा वेत्री कळघमचे विजय यांनी घेतली शपथ, बहुमत चाचणी येत्या बुधवारी। आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड, येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ। संभाव्य पूरस्थिती आणि उष्णतेच्या लाटेचं आव्हान हाताळण्याच्या दृष्टीनं केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं आढावा बैठक। होर्मुझची समुद्रधुनी पार करणाऱ्या जहाजांच्या सुरक्षेसाठी ब्रिटनची HMS ड्रॅगन युद्ध नौका तैनात। आणि तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेचं रिकव्ह प्रकारातलं सुवर्णपदक भारतीय महिला संघानं पटकावलं। तमिळनाडूमध्ये TVK म्हणजेच तमिळगा वेत्री कळघम या पक्षाचे संस्थापक सी जोसेफ विजय यांनी आज सकाळी तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। विजय यांच्याबरोबर 9 मंत्र्यांनीही शपथ घेतली। विजय यांनी काँग्रेस, CPI, CPIM, CPIM, VCK आणि IUML यांच्या पाठिंब्यासह 234 सदस्यांच्या सभागृहात 120 आमदारांचा पाठिंबा मिळवलाय। लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि तमिळ चित्रपटसृष्टीतले अनेक मान्यवर शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते। 1967 सालानंतर पहिल्यांदाच तमिळनाडू राज्याला बिगर द्रविड पक्षाचे मुख्यमंत्री लाभलेत। राजकीय क्षेत्रातल्या पदार्पणातच मुख्यमंत्रीपदाला गवसणी घातल्याबद्दल विजय यांचं विविध नेत्यांकडून अभिनंदन होतंय। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विजय यांचं अभिनंदन केलंय आणि त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसंच इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आणि सर्वपक्षीय नेत्यांनी विजय यांना शुभेच्छा दिल्या आहेत। श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांनीही विजय यांचं अभिनंदन केलंय। TVK येत्या बुधवारी 13 मे रोजी विधानसभेत बहुमत सिद्ध करावं असं राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी सांगितलं। आसाम विधानसभेत भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड करण्यात आली। आसाम भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक गुवाहाटी इथं झाली। या बैठकीत सर्मा यांच्या नावाचा प्रस्ताव भाजपच्या 8 आमदारांनी ठेवला होता। आसाम गण परिषद आणि बोडोलँड पीपल्स फ्रंट यांनीही सर्मा यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला, त्यामुळे आता सलग दुसऱ्यांदा सर्मा यांचा मुख्यमंत्री बनण्याचा मार्ग मोकळा झालाय। सरकार स्थापनेसंबंधीच्या बाबींवर चर्चा करण्यासाठी राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांची ते भेट घेणार आहेत। नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी येत्या मंगळवारी 12 मे रोजी होणार आहे। बंगळुरू इथं आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 45व्या वर्धापन दिन सोहळ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सहभाग घेतला। यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटरमधल्या नव्यानं बांधलेल्या ध्यान मंदिराचं त्यांनी उद्घाटनही केलं। सेवा, अध्यात्म आणि सामाजिक परिवर्तनाला प्रोत्साहन देण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनच्या भूमिकेची त्यांनी प्रशंसा केली। तसंच पर्यावरण संवर्धन, युवा सक्षमीकरण, आंतरिक कल्याणाच्या माध्यमातून एक विकसित भारत घडवण्याचं आवाहनही मोदी यांनी यावेळी केलं।
1: विकसित भारत का निर्माण ऐसे युवाओं से ही होगा, जो युवा मानसिक रूप से शांत हो, जो सामाजिक रूप से जिम्मेदार हो और जो समाज के प्रति संवेदनशील हो। इसलिए स्पिरिचुअल वेलबींग, मेंटल हेल्थ, योग, मेडिटेशन, इस पर काम करने वाली आपकी महत्वपूर्ण गतिविधि, इन सब की भूमिका बहुत बहुत अहम है।
0: प्रधानमंत्री आज हैदराबादमध्ये सुमारे 9400 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करतील। यात हैदराबाद पणजी आर्थिक कॉरिडॉरवर गुढे बेलूर ते महबूबनगरच्या राष्ट्रीय महामार्ग 167च्या चौपदरीकरण प्रकल्पाचा समावेश आहे। पीएम मित्र योजनेअंतर्गत विकसित करण्यात आलेल्या वरंगळ इथल्या पीएम मित्र पार्कचं उद्घाटन आणि सिंधू रुग्णालयाचं लोकार्पणही मोदी यांच्या हस्ते होईल। देशातली संभाव्य पूरस्थिती आणि उष्णतेच्या लाटेचं आव्हान हाताळण्याची सज्जता याचा आढावा घेण्यासाठी

यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक होत आहे. नैसर्गिक आपत्तीच्या काळात जीवित आणि मालमत्तेची हानी टाळण्यासाठी पूर्वसूचना प्रणाली, आपत्तीच्या काळात मदत आणि बचाव कार्यासाठी साधन सामग्रीची तैनात आणि त्यासाठी केंद्रीय संस्थांमध्ये समन्वय साधण्याची यंत्रणा या गोष्टींचा बैठकीत आढावा घेतला जाईल. दीर्घकालीन पूर प्रतिबंधक उपाययोजनांच्या प्रगतीचाही गृहमंत्री आढावा घेतील. पूर आणि उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवणारी यंत्रणा बळकट करणं, जनजागृती तसंच पुरेसं मदत साहित्य आणि वैद्यकीय सहाय्य उपलब्ध करून देण्यावर या बैठकीत विशेष भर दिला जाईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. होर्मुझची सामुद्रधुनी पार करणाऱ्या जहाजांच्या सुरक्षेसाठी उभारल्या जाणाऱ्या बहुराष्ट्रीय मोहिमेच्या तयारीचा भाग म्हणून ब्रिटननं आपली एचएमएस ड्रॅगन ही युद्धनौका तैनात केली. इराणमधलं युद्ध सुरू झाल्यावर सायप्रसच्या संरक्षण मोहिमेला पाठबळ देण्यासाठी ब्रिटननं आपली ही युद्धनौका पूर्व भूमध्य समुद्रात तैनात केली होती. यापूर्वी फ्रान्सनं आपल्या विमानवाहू नौकांचा ताफा तांबड्या समुद्रात पाठवला होता. त्यानंतर ब्रिटननं पश्चिम आशियामध्ये घेतलेल्या या भूमिकेमुळे जगातल्या सर्वात महत्वाच्या व्यापारी मार्गावर सामान्य परिस्थिती निर्माण करण्यासाठी दोन्ही देशांमधला समन्वय वाढताना दिसतोय. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इराणमधल्या वाटाघाटीसंदर्भात अमेरिकेचे गृहमंत्री आणि विशेष दूत स्टीव्ह विटकोफ यांनी आज कतारचे प्रधानमंत्री आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल थानी यांच्याशी मियामी इथं बैठक घेतली. या बैठकीत दोन्ही पक्षांनी इराणबरोबरच्या वाटाघाटींच्या मसुद्यावर चर्चा केली. अल थानी यांच्या वॉशिंग्टन इथं अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे टी वेन्स यांच्याबरोबरच्या बैठकीनंतर ही बैठक झाली. याआधी अमेरिका आणि इराणमधल्या युद्धबंदी संदर्भातल्या चर्चेची पहिली फेरी इस्लामाबादमध्ये झाली होती. या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नव्हता. देशभरातल्या शाळांमध्ये यावर्षीच्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे भारतीय भाषा उन्हाळी शिबिर आयोजित केलं जाणार आहे. एक आठवडा चालणाऱ्या या शिबिरात मुलांना मूलभूत संवाद कौशल्य शिकवली जाणार आहेत. यात विविध भाषांमध्ये स्वतःची ओळख करून देणं, इतर भाषांमधलं शब्दभांडार जाणून घेणं, रोजच्या आयुष्यात लागणारे संवाद साधणं आणि सांस्कृतिक ओळख करून घेणं यासारखे परस्पर संवादावर आधारित उपक्रम राबवले जाणार आहेत अशी माहिती समाज माध्यमावर मंत्रालयानं दिली. जगभरात आज जागतिक ल्युपस दिन पाळला जातोय. जगभरातल्या लाखो जणांना होणाऱ्या ल्युपस या गुंतागुंतीच्या स्वयंप्रतिरोधक आजाराबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. ल्युपसवर कोणताही ज्ञात इलाज नाही आणि या आजारामुळे सांधे, त्वचा, मूत्रपिंड, हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम होतो. या दिवसाची यंदाची संकल्पना मेक ल्युपस व्हिजिबल अशी आहे. आज जागतिक मातृदिन अर्थात मदर्स डे आहे. देशोदेशी दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मातृदिन साजरा करण्याची पद्धत आहे. शांघाय इथं काल संपलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात थरारक अंतिम सामन्यात भारतीय महिला रिकव्ह संघानं यजमान चीनचा 5-4 पराभव करत सुवर्णपदक पटकावलं. या संघात दीपिका कुमारी, अंकिता भगत आणि कुमकुम मोहोड यांचा समावेश होता. ताशकंदमध्ये सुरू असलेल्या आशियाई 15 वर्षाखालच्या आणि 17 वर्षाखालच्या मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत 9 भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी धडक मारले. 15 वर्षाखालच्या गटात 30-33 किलो वजनी गटात भारताच्या अक्षितानं कझकस्तानच्या अयाझान मारातवर एकतर्फी विजय मिळवला. तर 37, 40, 43, 46, 58, 61 आणि 64 किलो वजनी गटात भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी विजय संपादन केला. आयपीएल क्रिकेटमध्ये चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर आज लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना रंगणार आहे. सामना दुपारी 3:30 वाजता सुरू होईल. गुजरात आणि राजस्थानात बहुतांश ठिकाणी उद्या उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. पुढचा आठवडाभर देशाच्या उत्तर भागात
तापमानात वाढ होऊ शकते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगाव येथील कळगमचे विजय यांनी घेतली शपथ. बहुमत चाचणी येत्या बुधवारी. आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता

0: बिस्वास सर्मा यांची निवड, येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ. संभाव्य पूरस्थिती आणि उष्णतेच्या लाटेचं आव्हान हाताळण्याच्या दृष्टीनं केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं आढावा बैठक. होर्मुझची समुद्रधुनी पार करणाऱ्या जहाजांच्या सुरक्षेसाठी ब्रिटनची एचएमएस ड्रॅगन युद्धनौका तैनात. आणि तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेचं रिकव्ह प्रकारातलं सुवर्णपदक भारतीय महिला संघानं पटकावलं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM बँड 101.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. 1:40 आणि 50 सेकंद झालेली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात जालना जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: रायझिंग जालना कार्यक्रमाचं उद्घाटन. जिल्ह्यात 12:86% तर 10:85% निकाल. आणि घनसावंगी आयटीआयचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरव.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर बाबासाहेब मस्के यांनी पाठवलेली ही माहिती.
3: यंदाच्या महाराष्ट्र दिनी जालना जिल्हा निर्मितीला 45 वर्ष पूर्ण झाले. यानिमित्त रायझिंग जालना या कार्यक्रमाचं महाराष्ट्र दिनी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. जालना जिल्हा औद्योगिक, कृषी आणि सांस्कृतिक विकासाचा महत्वाचा केंद्रबिंदू बनत असून स्टील, बियाणं आणि शेती क्षेत्रात जिल्ह्याने विशेष प्रगती केली असल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री मुंडे यांनी काढले. नवीन गुंतवणूक, रोजगार निर्मिती आणि तंत्रज्ञानाच्या वापरातून विकासाला गती देण्यासोबतच ईज ऑफ डुईंग बिझनेससाठी जालना आदर्श जिल्हा करण्याचं आवाहनही उपस्थित मान्यवरांनी या सोहळ्यात केलं. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून आयोजित रायझिंग जालना उपक्रमाअंतर्गत सुशोभीकरण कामांचं लोकार्पण, जालना सुपर 50 AI फार्मर्स प्रकल्प आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचा शुभारंभही पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. दरम्यान महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त जालना इथल्या पोलीस मुख्यालय मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री मुंडे यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमात विविध पथकांचं संचलन, पुरस्कार वितरण आणि पोलीस दलास प्राप्त वाहनांचं लोकार्पण करण्यात आलं. खरीप हंगाम 2026-27 पार्श्वभूमीवर पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हंगामपूर्व नियोजन आढावा बैठक नुकतीच पार पडली. खतं आणि बियाणांचा साठा, बोगस बियाणे विक्रीला प्रतिबंध, पीक कर्ज वाटप यासह अनेक मुद्द्यांचा पालकमंत्री मुंडे यांनी आढावा घेतला. दरम्यान जिल्ह्यात यंदा सुमारे 6,47,000 हेक्टर क्षेत्रावर खरीप पीक लागवडीचं नियोजन आहे. यासाठी आवश्यक बियाणे आणि खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती कृषी विभागानं दिली. जालना जिल्ह्याचा 12वीचा एकूण निकाल 86.17% इतका लागला आहे. निकालात मुलींची टक्केवारी सुमारे 91% तर मुलांची टक्केवारी 83.41% इतकी आहे. दरम्यान पुनर्परीक्षा दिलेल्या 1,299 विद्यार्थ्यांपैकी 452 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 10वीचा निकालही जाहीर झाला. जिल्ह्याचा निकाल 85.90% इतका लागला आहे. जिल्ह्यातल्या एकूण 31,853 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 31,618 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. यापैकी एकूण 27,162 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. देशातील 16वी जनगणना 2 टप्प्यात पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात नागरिकांना स्वतःची माहिती ऑनलाईन पद्धतीनं नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. भारत सरकारच्या संकेतस्थळावर डिजिटल स्वगणना प्रक्रिया सुरू करण्यात आली असून ही मोहीम 1 ते 15 मे 2026 या कालावधीत राबवली जात आहे. नागरिकांनी डिजिटल स्वगणना प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केलं आहे. घनसावंगी इथल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला वर्ष 2023-24 मधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचा उत्कृष्ट आयटीआय हा मानाचा पुरस्कार मुंबईत नुकताच प्रदान करण्यात आला. गुणवत्ता आणि सर्वांगीण कामगिरीच्या निकषांवर आधारित हा पुरस्कार मंत्री मंगल प्रभात लोढा तसंच अप्पर मुख्य सचिव मनीषा वर्मा यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. संस्थेचे तत्कालीन प्राचार्य देवीदास राठोड आणि सध्याचे कार्यकारी प्राचार्य नागसेन सरजे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. जालना जिल्ह्यातल्या मोतीराम अग्रवाल

0: जालना मर्चंट बँक, पूर्णवादी सहकारी बँक आणि कॅनरा बँक घोटाळ्यातल्या अपहाराची रक्कम सुमारे 40 कोटी रुपयांपर्यंत असल्याचं उघड झालं आहे. परिणामी सध्या या बँकांमधले व्यवहार बंद असल्यानं खातेदारांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. ठेवीदारांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केलं आहे. जिल्ह्यातल्या प्राचीन हस्तलिखितांचं डिजिटायझेशन करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या ज्ञान भारतम या महत्वपूर्ण योजनेअंतर्गत ही मोहीम राबवली जात आहे. या सर्वेक्षणात हस्तलिखित मूळ मालकांकडेच राहणार असून फक्त शास्त्रीय पद्धतीनं त्यांचं दस्तऐवजीकरण केलं जाणार आहे.
1: जालना जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते बाबासाहेब म्हस्के. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: श्रोतेहो, जालना जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकलं. आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. 1:46 आणि 12 सेकंद झालेली आहेत.

0: किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं तेरे मेरे सपने या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं नीरज यांचं, संगीतबद्ध केलं होतं सचिन देव बर्मन यांनी. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण.
1: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची.
2: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज,
1: झालं सगळं. झालं बजेट तयार?
2: हो.
1: 5,000 वाचले, नवीन साडी घेऊया?
2: नको, मागच्या महिन्यातच तर घेतली होती.
1: आणखी
2: नाही, आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा.
3: आली आहे मोठी.
2: आता जाग बाई.
4: RBI सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. यानंतर 1:50 उर्दूतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील, आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.

FM बँडच्या 101.7 MHz वर आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, दुपारचे 2 वाजलेत. आता आस्वाद घेऊया हिंदी चित्रपट संगीताचा. कार्यक्रमातलं हे सुरुवातीचं गीत आहे दिल है की मानता नहीं या चित्रपटातलं. अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातलं हे गीत आहे. फैज अनवर यांचं तर संगीतबद्ध केलं आहे नदीम श्रवण यांनी.

श्रोते हो, अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं दिल है की मानता नाही या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. आता ऐकूया दीवाना या चित्रपटातलं कुमार सानू आणि साधना सरगम यांच्या युगलस्वरातलं समीर यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे नदीम श्रवण यांनी.

दिवाना या चित्रपटातलं कुमार सानू आणि साधना सरगमगम यांच्या युगलस्वरातलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं नदीम श्रवण यांनी. कार्यक्रमात आता ऐकूया दिल का क्या कसूर चित्रपटातलं हे गीत.

दिल का क्या कसूर या चित्रपटातलं कुमार सानू आणि सहकाऱ्यांनी गायलेलं नवाब आजू यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं नदीम श्रवण यांनी.

0: जुनी नवी गोड गाणी ऐकत रहा आकाशवाणी। FM 101.7 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, सर्वजनात सर्वांच्या मनात।
1: श्रोते हो, आता ऐकूया अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांच्या युगलस्वरात दामिनी या चित्रपटातलं गीत। गीत आहे समीर यांचं, संगीतबद्ध केलं आहे नदीम श्रवण यांनी।

अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांच्या युगलस्वरातलं हे गीत होतं दामिनी या चित्रपटातलं. आणि याबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही प्रसारित केला. आकाशवाणी आहे घराघरात, सर्वजनात, सर्वांच्या मनात.

0: जुनी नवी गोड गाणी ऐकत रहा आकाशवाणी। FM 101.7 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, सर्वजनात सर्वांच्या मनात।
1: श्रोते हो, यानंतर 2:30 विविध भारतीय प्रसारण सेवेचा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत।

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगा वेत्री कळघमसे विजय यांनी घेतली शपथ. बहुमत चाचणी येत्या बुधवारी. आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड. येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ. अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची

0: विशेष तपास पथकाकडून चौकशी आणि अंदमानमध्ये यंदा मोसमी पावसाचं आगमन वेळेआधी होण्याचा स्कायमेटचा अंदाज. तमिळनाडूमध्ये टीव्हीके अर्थात तमिळगाव एत्री कळधम या पक्षाचे संस्थापक सी जोसेफ विजय यांनी आज सकाळी तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. विजय यांच्याबरोबर अन्य 9 मंत्र्यांनीही शपथ घेतली. 234 सदस्यांच्या सभागृहात विजय यांनी काँग्रेस सीपीआय सीपीआयएम व्हीसीके आणि आयएमयूएमएल यांच्या सदस्यांसह 120 आमदारांचा पाठिंबा मिळवला आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि तमिळ चित्रपटसृष्टीतले अनेक मान्यवर या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. राजकीय क्षेत्रातल्या पदार्पणातच मुख्यमंत्री पदाला गवसणी घातल्याबद्दल विजय यांचं विविध नेत्यांकडून अभिनंदन केलं जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विजय यांचं अभिनंदन केलं असून त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसंच इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आणि सर्वपक्षीय नेत्यांनी विजय यांना शुभेच्छा दिल्या आहेत. श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांनीही विजय यांचं अभिनंदन केलं आहे. टीव्हीकेनं येत्या बुधवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करावं असं राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितलं आहे. आसाम विधानसभेत भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे विधिमंडळ पक्षनेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड करण्यात आली. आसाम भाजपाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक गुवाहाटी इथं झाली. सर्मा आज राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांची भेट घेणार आहेत. नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी येत्या मंगळवारी होणार आहे. पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्यमंत्रीपदी एन रंगासामी यांची नेमणूक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली आहे. येत्या 13 तारखेला त्यांचा शपथविधी होईल. बंगळुरू इथं आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 45व्या वर्धापन दिन सोहळ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सहभाग घेतला. यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटरमध्ये नव्यानं बांधण्यात आलेल्या ध्यान मंदिराचं उद्घाटनही त्यांनी केलं. सेवा अध्यात्म आणि सामाजिक परिवर्तनाला प्रोत्साहन देण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनच्या भूमिकेचं कौतुक त्यांनी केलं. तसंच पर्यावरण संवर्धन युवा सक्षमीकरण आंतरिक कल्याणाच्या माध्यमातून एक विकसित भारत घडवण्याचं आवाहनही मोदी यांनी यावेळी केलं.
1: विकसित भारत का निर्माण ऐसे युवाओं से ही होगा जो युवा मानसिक रूप से शांत हो, जो सामाजिक रूप से जिम्मेदार हो और जो समाज के प्रति संवेदनशील हो. इसलिए स्पिरिचुअल वेलबींग, मेंटल हेल्थ, योग, मेडिटेशन, इस पर काम करने वाली आपकी महत्वपूर्ण गतिविधि, इन सब की भूमिका बहुत बहुत अहम है.
0: यानंतर आज प्रधानमंत्री हैदराबादमध्ये सुमारे 9400 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचं भूमिपूजन तसंच उद्घाटन करतील. यात हैदराबाद पणजी आर्थिक कॉरिडॉरवरील गुडेबेलूर ते महबूबनगर दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग 167च्या चौपदरीकरण प्रकल्पाचा समावेश आहे. पीएम मित्र योजनेअंतर्गत विकसित करण्यात आलेल्या वरंगळ इथल्या पीएम मित्र पार्कचं उद्घाटन तसंच सिंधू रुग्णालयाचं लोकार्पणही मोदी यांच्या हस्ते होईल. प्रधानमंत्री आज आणि उद्या गुजरातच्या दौऱ्यावर जाणार असून सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माण अमृत महोत्सवात ते सहभागी होतील. देशातली संभाव्य पूरस्थिती आणि उष्णतेच्या लाटेचं आव्हान हाताळण्याची सज्जता याचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं एक उच्चस्तरीय बैठक होत आहे. नैसर्गिक आपत्तीच्या काळात जीवित आणि मालमत्तेची हानी टाळण्यासाठी पूर्वसूचना प्रणाली, आपत्तीच्या काळात मदत आणि बचाव कार्यासाठी साधनसामुग्रीची तैनात आणि त्यासाठी केंद्रीय संस्थांमध्ये समन्वय साधण्याची यंत्रणा इत्यादींचा आढावा बैठकीत घेण्यात येत आहे. दीर्घकालीन पूर प्रतिबंधक उपाययोजनांच्या प्रगतीचाही गृहमंत्री आढावा घेतील. पूर आणि उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवणारी यंत्रणा बळकट करणं, जनजागृती तसंच पुरेसं मदत साहित्य आणि वैद्यकीय सहाय्य उपलब्ध करून देण्यावर या बैठकीत विशेष भर दिला जाईल. आज जागतिक मातृदिन अर्थात मदर्स डे आहे. देशोदेशी दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मातृदिन साजरा करण्याची पद्धत आहे. मातृदिनानिमित्त आज मुंबईत मालाड इथं पोषण अभियानांतर्गत काजार मातृशक्ती पोषण वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी गरोदर महिलांना पोषण किटचं वाटप खासदार पियुष गोयल यांच्या हस्ते करण्यात आलं. आज ज्या प्रकारची परिस्थिती आहे तिचा सामना फक्त आजच्या माताच करू शकतात असं पियुष गोयल यावेळी म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. लैंगिक अत्याचार प्रकरणी अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची आज नाशिकमध्ये विशेष तपास पथकानं चौकशी केली. यावेळी रुपाली चाकणकर आणि खरात यांचे आर्थिक संबंध, खासगी पतसंस्थांमधली खाती, खरात यांच्या धार्मिक संस्थेमधलं चाकणकर यांचं सदस्यत्व आणि या आणि इतर मुद्द्यांवर विशेष तपास पथकानं चौकशी केली. कर्तव्यात हयगय केल्याच्या आरोपावरून पोलीस कॉन्स्टेबल श्याम सोनावणे यांना नोकरीतून काढून टाकण्यात आलं आहे. 12 ऑक्टोबर 2024 रोजी बाबा सिद्दीकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यावेळी त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी असलेले सोनावणे यांनी त्यांच्या कर्तव्यात हयगय केल्याच्या आरोपावरून त्यांची चौकशी करण्यात आली. त्या चौकशीत सोनावणे यांनी निष्काळजीपणा दाखवल्याचं तसंच बेजबाबदार वर्तन केल्याचं समोर आल्यानंतर त्यांचं निलंबन करण्यात आलं. त्यांना नोकरीतून का काढून टाकू नये अशी विचारणा करणार दोन कारणे दाखवा नोटीसही त्यांना दिल्या होत्या. त्यानंतर ही कारवाई केल्याची माहिती अधिकारी सूत्रांनी दिल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. शांघाय इथं काल संपलेल्या तीरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात थरारक अंतिम सामन्यात भारतीय महिला रिकर्व संघानं यजमान चीनचा 5-4 पराभव करत सुवर्णपदक पटकावलं. या संघात दीपिका कुमारी, अंकिता भगत आणि कुमकुम मोहोड यांचा समावेश होता. ताश्कंद इथं सुरू असलेल्या आशियाई 15 वर्षांखालील आणि 17 वर्षांखालील मुष्टीयुद्ध अजिंक्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत 9 भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी धडक मारली आहे. 15 वर्षांखालील गटात 30-33 किलो वजनी गटात भारताच्या अक्षिताने कझाकस्तानच्या अयाझान मारातवर एकतर्फी विजय मिळवला, तर 37-43, 43-46, 58-61 आणि 64 किलो वजनी गटात भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी विजय संपादन केला. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना होणार आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर 3:30 हा सामना सुरु होईल. चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. छत्तीसगडमध्ये रायपूर इथं शहीद वीर सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर 7:30 हा सामना सुरु होईल. काल जयपूरमध्ये झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सनं राजस्थान रॉयल्सचा 77 धावांनी पराभव केला. आकाशवाणी अर्थात ऑल इंडिया रेडिओच्या 90व्या वर्षपूर्तीनिमित्त सध्या देशभरातील आकाशवाणी केंद्रांतर्फे विविध कार्यक्रम सादर होत आहेत. या पार्श्वभूमीवर काल आकाशवाणी सांगली केंद्रातर्फे चांदणी शब्दस्वरांचे हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम पार पडला. यावेळी आकाशवाणी सांगलीचे कार्यक्रम प्रमुख श्रीनिवास जरंडीकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. अंदमानमध्ये यंदा मोसमी पावसाचं आगमन वेळेच्या आधी होण्याची शक्यता एका खासगी हवामानशास्त्र संस्था स्कायमेटनं वर्तवली आहे. येत्या 12 आणि 13 मेला विषुववृत्तीय प्रदेशाजवळ आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असून त्यामुळे मोसमी पाऊस नेहमीपेक्षा लवकर येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यंदा 14 मे ते 20 मे दरम्यान अंदमानात पाऊस येण्याचा अंदाज होता, त्याऐवजी तो काही दिवस आधीच येण्याची शक्यता आहे. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचे वारे वाहतील, तर कोकणात हवामान उष्ण आणि दमट राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगा वेत्री कळगमचे विजय यांनी घेतली शपथ. बहुमत चाचणी येत्या बुधवारी. आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड. येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ. अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची विशेष तपास पथकाकडून चौकशी. आणि अंदमानमध्ये यंदा मोसमी पावसाचं आगमन वेळेआधी होण्याचा स्कायमेटचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. यानंतर 5:30 युववाणी हा आमच्या युवा दोस्तांसाठीचा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत.

0: युवावाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या बापूसाहेब रतन गायकवाड यांची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. सादरकर्ते आहेत सदानंद कापडी. ही आकाशवाणीच्या परभणी केंद्राची प्रसारण आहे.
1: हाय गाईज, गुड इव्हिनिंग. युवकांच्या

मनाला रिझवणारी वाणी अर्थातच युववाणी या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व युवा मित्र मैत्रिणींचं सहर्ष स्वागत करत आहे. फ्रेंड्स, नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेलं पाणी कधीही परत येत नाही. अगदी तसंच वेळेचंही असतं, एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही. म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षण कार्यमग्न आणि आनंदी रहा. या विचारासह वळूया आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमाकडे. फ्रेंड्स, आज आपल्या युववाणी या कार्यक्रमा अंतर्गत आपण केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये घवघवीत असं यश संपादित करणाऱ्या आणि आयपीएस अधिकारी म्हणून निवड झालेल्या युवा मित्राचा यशाचा प्रवास जाणून घेणार आहोत. तेव्हा आता आपला फारसा वेळ न घेता ऐकूया आजच्या युववाणी या कार्यक्रमाअंतर्गत केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षेअंतर्गत यश संपादित केलेल्या बापूसाहेब रतन गायकवाड या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत.

0: युवा मित्र मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमाअंतर्गत आपण केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये घवघवीत असं यश संपादित करून आयपीएस पदी निवड झालेल्या युवा मित्राशी संवाद साधणार आहोत. दोस्तो, अखिल भारतीय सेवा अंतर्गत भारतातील पोलीस क्षेत्रातील सर्वोच्च पोलीस प्रशासकीय पद म्हणजेच आयपीएस अधिकाऱ्यांचं पद अतिशय सन्मानाचं आणि तितकंच जबाबदारीचं असं हे पद. या पदापर्यंत पोहोचण्यासाठी कठोर मेहनत, अभ्यासातील सातत्य आणि ध्येयापर्यंत पोहोचण्याची चित्त या चोरावर आपल्या या युवा मित्राने हे उच्च पद प्राप्त केलं आहे. त्याच्या यशाचा प्रवास आपण आता प्रत्यक्ष आपल्या या युवा मित्राशी संवाद साधून जाणून घेणार आहोत. तेव्हा दोस्तो, आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमाअंतर्गत आपण केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेअंतर्गत यश संपादित केलेल्या आणि आयपीएस म्हणून निवड झालेल्या बापूसाहेब गायकवाड या युवा मित्राशी संवाद साधणार आहोत. तेव्हा सर्वप्रथम सर, आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये आणि अभिनंदन. आपण जे घवघवीत असं यश या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेमध्ये प्राप्त केलेलं आहे त्याबद्दल
1: खूप खूप धन्यवाद.
0: सर, स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय क्षेत्रामध्ये वर्ग एक अधिकारी म्हणून रुजू होण्याचं किंवा कार्य करण्याचं स्वप्न आपण नेमकं केव्हा पाहिलं आणि स्पर्धा परीक्षेस सामोरं जाण्यासाठीचं जे पहिलं पाऊल होतं ते पाऊल नेमकं कोणतं होतं याविषयी सुरुवातीला आपण काय सांगाल?
1: माझं प्राथमिक शिक्षण आमच्या गावातच झालं. चास हे गाव आहे माझं अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आणि आमच्या गावामध्ये माध्यमिक शाळा पण आहे, श्री नृसिंह विद्यालय चास. माझं 10वीपर्यंतचं शिक्षण तिथे झालं. तर शाळेमध्ये असताना काही अधिकारी वगैरे तिथे येत असत आणि त्यांना मान सन्मान वगैरे मिळायचा किंवा त्यांच्या मार्फत बऱ्याचशा मार्गदर्शन म्हणा किंवा त्यांचे भाषण वगैरे तिथे व्हायचे. तर त्यावेळेस अधिकारी असतं किंवा अधिकारी झाल्यानंतर समाजात काहीतरी करता येतं ह्या गोष्टींबद्दल थोडीशी माहिती मिळाली. पुढे जाऊन मग स्पर्धा परीक्षा करायची की नाही करायची हा प्रश्न होता, कारण घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे लगेचच पूर्ण वेळ स्पर्धा परीक्षासाठी जाणं शक्य नव्हतं. म्हणून मग अगोदर नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला. पण ज्यावेळेस मी मुंबईला नोकरीला लागलो त्यावेळेस एक सामाजिक कार्यामध्ये स्वतःला गुंतवून घेतलं, आमचा ग्रुप तयार झाला आणि मग तिथं आमच्या चर्चासत्र वगैरे व्हायचे आमच्या बाकी मित्रांसोबत. तिथं मग सामाजिक प्रश्नांवर पण आमचं चर्चासत्र व्हायचं, शिक्षण असेल किंवा हेल्थ असेल. आणि त्यामध्ये मग आमचं पुन्हा एकदा तो जो ठिणगी होती ती पडली की नाही, आपण स्पर्धा परीक्षा जर केली किंवा युपीएससी मार्फत आपण जर चांगल्या पदांवर गेलो तर आपल्याला ग्रामीण भागांना शैक्षणिक क्षेत्रात किंवा आरोग्य क्षेत्रात आपलं चांगलं काम करता येईल. शासकीय ज्या योजना असतात त्या जर चांगल्या पद्धतीने राबवल्या मग त्याच्यासाठी काय काय काम करता येईल याच्यासाठी शोध घेण्याची सुरुवात आम्ही केली आणि तिथं युपीएससी बद्दल आणखी माहिती मग मिळवली. त्याचवेळी आमच्या माझ्या 11वी-12वीला असताना एक माझा मित्र होता, तो भविष्यात म्हणजे मी ज्या जॉब करत होतो तर त्याच्या सिलेक्शनची न्यूज पण आली. मग तिथे एक आम्हाला मोटिवेशन असं मिळालं की आपलाच क्लासमेट आणखी एक सिलेक्ट झालेला आहे, त्याच्याकडून थोडीशी बेसिक माहिती मिळवली आणि मग स्पर्धा परीक्षा करायचं ठरवलं.
0: अच्छा, सर तुम्ही म्हणालात की तुम्ही सुरुवातीला जॉब करत होता आणि आपल्या चर्चेमध्ये बोलता बोलता हे कळालं होतं की आपण डिप्लोमा केलेला आहे म्हणजे आपलं इंजिनिअरिंग डिप्लोमा आपलं झालेला आहे, तर ती ब्रांच कुठली होती आणि एकंदरीतच तुमच्या आजपर्यंतच्या शैक्षणिक

0: कार्याविषयी आपण काय सांगाल बरं?
1: मी 3 वर्षाचा जो शासकीय तंत्रनिकेतन मधला डिप्लोमा असतो मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा तो मी केला होता आणि त्या डिप्लोमाच्या बेसिसवर कॅम्पस इंटरव्ह्यूज होतात. आमच्या कॉलेजमध्येच बजाज ऑटो आणि L&T या दोन कंपन्यांचे कॅम्पस इंटरव्ह्यू झाले होते. अगोदर माझं बजाज ऑटोमध्ये सुद्धा सिलेक्शन झालं होतं आणि मी 2 ते 3 महिने तिथं काम केलेलं सुद्धा आहे. टाकन प्लांटला मी प्रोडक्शन लाईनला होतो, परंतु त्यानंतर 2-3 महिन्यानंतर मला L&Tचा सुद्धा कॉल आला, कारण L&Tने रिझल्ट लगेच डिक्लेअर केलेलं नव्हतं. त्यानंतर मग मी बजाज सोडून मग L&T मध्ये जाण्याचं ठरवलं. मुंबईला मी शिफ्ट झालो आणि तिथेच मग त्या स्पर्धा परीक्षांची जी माहिती मिळाली त्यात कळलं की डिप्लोमावर तर आपल्याला एक्झाम देता येणार नाही, आपल्याला ग्रॅज्युएशन मिनिमम असणं फार गरजेचं आहे आणि कॉलेज करणं मला शक्य नव्हतं. त्यामुळे मग ज्यावेळेस मला अभ्यास करायचं मी ठरवलं, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून मी BA ची डिग्री घेतली आणि त्यानंतर BA कम्प्लीट झाल्यानंतर मी दिल्लीला गेलो आणि तिथे मला स्कॉलरशिप्स पण मिळाल्या. पहिलं वर्ष मी जामिया हमदर्द युनिव्हर्सिटी मध्ये राहिलो. त्यांची एक फ्री रेसिडेन्शियल स्कीम असते, दरवर्षी ते एंट्रन्स घेतात आणि ती एंट्रन्स मी टॉप केली होती तर मला 1 वर्षाची फी सुद्धा माफ झाली होती. आणि दुसऱ्या वर्षी महाराष्ट्र शासनाची BARTYची स्कॉलरशिप मला मिळाली. BARTYच्या स्कॉलरशिपमुळे सुद्धा मला तिथं दिल्लीमध्ये राहता आलं. स्पर्धा परीक्षा करत असतानाच मी मास्टर्स डिग्री पण कम्प्लीट केली माझ्या पॉलिटिकल सायन्समध्ये, जी मी मुक्त विद्यापीठातूनच केली, परंतु इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी ह्या मुक्त विद्यापीठातून केलेली.
0: अच्छा, सर तुम्ही म्हणालात की ज्यावेळी तुमचं डिप्लोमा इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं आणि तुम्ही जॉबला लागलात, त्यानंतर जॉब सुरू असतानाच सामाजिक कार्याची मुळातच तुम्हाला आवड होती, त्यामुळे तुम्ही एका NGO शी जोडल्या गेलात आणि तिकडेही तुमच्या जॉबसोबत तुम्ही तुमचं सामाजिक कार्यही सुरू ठेवलं, त्या तुमच्या कार्याविषयी काय सांगाल बरं?
1: बऱ्याच वेळा असं होतं की ज्यावेळेस आपण मोठमोठ्या शहरांमध्ये काम करतो तर आपला पूर्ण आठवडा हा एकदम व्यस्त शेड्यूल असतो आपला. मग आमचा जो ग्रुप होता तर आम्ही ट्रेकिंग करायला सुरुवात केली, गड किल्ले वगैरे तिथे जायला सुरुवात केली आणि आमचा ग्रुपचं नाव होतं ट्रेक लव्हर्स. तर आम्ही जे काही 10 ते 15 मुलं होतो मग आम्ही असं ठरवलं की प्रत्येक विकेंडला आपण एक विकेंडला आपण ट्रेक करायचा, दुसऱ्या विकेंडला आपण काहीतरी सामाजिक कार्य करायचं. मग आम्ही NGO असेल त्यांना भेटी द्यायला सुरुवात केली. जसं तिथं एक मातोश्री वृद्धाश्रम होतं खडबली इथे, तर आम्ही तिथे जाऊन आम्ही श्रमदान वगैरे करायचो, किंवा आमच्या ग्रुपमध्ये कोणाचा वाढदिवस असेल तर तिथे जाऊन साजरा करायचा, किंवा तिथल्या आजोबा आजोबांचे वाढदिवस साजरे करायचे. आम्ही दिवाळी दसरा कुठलाही सण असू द्या आम्ही तिथे साजरा करायचो. त्यानंतर आमच्या एका मैत्रिणीचं एंगेजमेंट सुद्धा आम्ही त्या वृद्धाश्रममध्ये आयोजित केलं होतं बाकीच्या खर्चांना बाजूला ठेवून, आणि त्यामुळे तिथून एक थोडासा एक पॉझिटिव्ह आम्हाला भरपूर शिकायला मिळायचं त्या आजी आजोबांकडून. आणि त्यानंतर फक्त वृद्धाश्रम नाही तर इतर ठिकाणी सुद्धा असलेल्या बाकीच्या ज्या संस्था असतील लहान मुलांच्या संस्था होत्या तिथं सुद्धा आम्ही जायचो. तर मग अशा ठिकाणी गेल्यानंतर थोडस चर्चा व्हायच्या, विचारांचं मंथन व्हायचं, विचारांची देवाणघेवाण व्हायची, तर मग या गोष्टींची थोडीशी आवड निर्माण झाली. आणि ट्रेकिंग करत असताना जवळजवळ मुंबईमध्ये महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून लोक आलेले असतात नोकरी करण्याकरता, मग त्यांचे भाषा किंवा संस्कृती यांची देवाणघेवाण होत गेली आणि मग ती एक आवड पुन्हा एकदा निर्माण झाली. त्या गोष्टी समाजासाठी काहीतरी करणं किंवा आपलं काहीतरी देणं लागतं समाजासाठी, एकमेकांकडूनच आम्ही शिकलो ऍक्च्युअली त्या सगळ्या गोष्टी काम करत असताना.
0: खरंच तुम्ही तर एक प्रशासकीय अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगलेलं होतं आणि एक कर्तबगार जबाबदार आणि प्रभावी व्यक्तिमत्वाचे अधिकारी म्हणून जर तुम्हाला कार्य करायचं असेल जीवनामध्ये तर निश्चितच त्यासाठी एक संवेदनशील मन असणं गरजेचं आहे, समाज कार्यासाठीची एक ओढ असणं तितकंच गरजेचं आहे आणि या सगळ्या गोष्टी तुमच्या मध्ये निश्चितच होत्या. म्हणूनच तुम्ही तुमच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग नंतर जॉब आणि सामाजिक कार्य चालू असतानाच तुम्ही तुमची स्पर्धा परीक्षेची तयारीही सुरू ठेवलीत. सर आता निश्चितच केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी ही स्पर्धा परीक्षा अत्यंत कठीण अशा स्वरूपाची असते आणि त्या परीक्षेला सामोरं जात असताना योग्य मार्गदर्शन आणि सरावाचीही तितकीच गरज असते. तेव्हा मग परीक्षेला सामोरं जाण्यासाठीचं जे योग्य मार्गदर्शन होतं ते मार्गदर्शन तुम्हाला कुणाकडनं प्राप्त झालं आणि या परीक्षेची तयारी करत असताना तुम्ही सराव प्रश्नपत्रिकांचा सरावही कसा करत गेलात बरं?
1: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला जगातील सगळ्यात अवघड परीक्षा म्हणतात. अभ्यासामुळे ही परीक्षा अवघड नाहीये तर ह्या परीक्षेचं स्वरूप अशा प्रकारचं आहे की प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू या 3 वेगवेगळ्या टप्प्यांवर ही परीक्षा पास करावी लागते आणि वर्षातून एकदाच होते आणि ही एकंदरीत 1.5 वर्षांची सायकल आहे. जर समजा तुम्ही 2026 परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला 1 वर्ष अगोदरपासून तयारी करावी लागते आणि त्यानंतर मग ती 1.5 वर्षाची सायकल कम्प्लीट होईपर्यंत जर तुमचं सिलेक्शन झालं जॉईनिंग येईपर्यंत 2027 उजाडलेला असतो. म्हणजे एका परीक्षेसाठी तुम्हाला 2 ते 3 वर्ष वाट पाहावी लागते आणि त्यामुळे ही परीक्षा अवघड होते कारण इथं आपला पेशन्स चेक केला जातो, स्ट्रेस चेक केला जातो, आपल्या फायनान्शियल कंडिशन्स आपल्याला सांभाळायच्या असतात, फॅमिली प्रेशर आपल्याला सांभाळ

0: सामाजिक जबाबदाऱ्या आपल्याला पाहायच्या असतात, त्यामुळे ही परीक्षा अवघड होते. दुसरं असं की ज्यावेळेस मी तयारी सुरू केली तर माझा क्लासमेट वैभव गायकवाड जो आता आयपीएस आहे आणि तो आता तेलंगणामध्ये डीसीपी म्हणून काम करतोय, तर तो अगोदरच दिल्लीला गेलेला होता आणि आम्ही डिप्लोमाला असताना एकाच वर्गात होतो, एकाच बेंचवर बसायचो. परंतु मला असं होतं की मला जॉब सोडता येत नव्हता, म्हणून मग मी त्याला सांगितलं होतं की तू अगोदर जा दिल्लीला, ते शिकून घे काय गोष्टी असतील आणि तू मग मला नंतर शेअर कर. तर तो माझ्या अगोदर 1 ते 1.5 वर्ष दिल्लीत गेलेला होता, त्याला जवळजवळ बऱ्याचशा गोष्टी माहिती झालेल्या होत्या आणि मग त्याने मला सगळ्या गोष्टी नंतर पास ऑन केल्या. त्यांनी सांगितलं की तयारीमध्ये कुठल्या विषयांवर भर द्यायचा असतो किंवा काय. त्या व्यतिरिक्त सुरुवातीला मला पुण्यातून चव्हाण सर म्हणून आहेत आमचे, प्रवीण चव्हाण सर, त्यांचं मार्गदर्शन मिळालं एसे किंवा इथिक्स किंवा सुरुवातीला मी मराठी हा विषय होता माझा, तर त्यांचं मार्गदर्शन सरांचं मार्गदर्शन मला सुरुवातीच्या काळात मिळालेले. आणि त्यानंतर मग युपीएससीची तयारी करताना खरं तर आपण जे 6वी ते 12वी पर्यंत जे शिकलोय तर त्याचाच जास्त आपल्याला अभ्यास करावा लागतो. बेसिक फाउंडेशन जे असं आपण म्हणतो ते मजबूत करण्याकरता मग आम्ही एनसीईआरटीचे पुस्तक असतील किंवा महाराष्ट्र शासनाचे स्टेट बोर्डाचे पुस्तक असतील ते वाचून आपलं फाउंडेशन तयार केलं. त्यानंतर मग प्रिव्हियस इयर क्वेश्चन असतात, तर मी कुठल्याही प्रकारच्या कोचिंगवर अवलंबून न राहता युपीएससीचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत, म्हणजे मी जवळजवळ 1979 पासूनचे युपीएससीचे प्रश्न जे आहेत ते अवेलेबल असतात इंटरनेटवर, मग मी ते सगळे सॉल्व्ह करत होतो. आणि आन्सर रायटिंग प्रॅक्टिस मग रोज 1 ते 2 आन्सर लिहिण्याची प्रॅक्टिस असायची. बरेचसे टॉपर त्यांच्या कॉपीज असतात इंटरनेटवर अवेलेबल, त्या टॉपर्सने आन्सर कसे लिहिले असतील, उत्तर त्यांचे कसे असतात, त्यावरून मग ते उत्तर समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि एक गोष्ट लक्षात आली म्हणजे आमचे चव्हाण सर सुद्धा एक गोष्ट म्हणायचे, युपीएससी म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर मोठी 10वी किंवा 12वी आहे. जसं आपण 10वी 12वीचा बोर्डाची परीक्षा देतो तशीच ही परीक्षा आहे, लेखी स्वरूपात असते मुख्य परीक्षा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे पेपर लिहायचे असतात. इथं फक्त एवढंच आहे की तुम्हाला वेळेचं बंधन आहे आणि शब्दांचं बंधन आहे, त्यासाठी मग ते डेली प्रॅक्टिस आणि आमचं ग्रुप डिस्कशन म्हणा किंवा एकमेकांकडून शिकणं यातूनच बऱ्याचशा गोष्टींची तयारी आमची होत होती.
1: जेव्हा इंटरव्ह्यू विषयी बोललं जातं किंवा इंटरव्ह्यूच्या तयारीची वेळ येते त्यावेळी खरे तारे दिसतात असं म्हणायला काही हरकत नाही, कारण एक तर दिग्गजांची अतिशय बुद्धिमान अशा व्यक्तींची एक टीम आपल्या समोर बसलेली असते, त्यांना आपल्याला फेस करायचं असतं आणि तिथे गेल्यानंतर आपण कसं स्वतःला प्रेझेंट करतो या सगळ्याही गोष्टींना तितकंच महत्व असतं. मग त्या दृष्टिकोनातून तुम्ही मग मॉक इंटरव्ह्यू वगैरे दिलेले होते का आणि तुमच्या इंटरव्ह्यूचा तुमचा अनुभव कसा होता?
0: युपीएससीचा जो इंटरव्ह्यू आहे त्याला खरं तर पर्सनॅलिटी टेस्ट म्हणतात, म्हणजे युपीएससीच्या ऑफिशियल नोटिफिकेशन मध्ये सुद्धा पर्सनॅलिटी टेस्ट नाव आहे. आता इंटरव्ह्यू आणि पर्सनॅलिटी टेस्ट मध्ये थोडासा फरक आहे. इंटरव्ह्यू मध्ये क्वेश्चन आन्सर असतात, प्रश्न आणि उत्तर, पण ज्यावेळेस पर्सनॅलिटी टेस्ट केली जाते त्यावेळेस तुमच्याशी संवाद साधला जातो, तुमच्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू त्यावेळेस चेक केले जातात आणि ते वेगवेगळ्या विषयांवर तुमच्याशी बोलतात. तर याची तयारी मेन्स पास झाल्यानंतर आपल्याला 1 ते 1.5 महिना किंवा 2 महिने मिळतात पर्सनॅलिटी टेस्टच्या तयारीला, परंतु त्या 2 महिन्यात कधीच तयारी पूर्ण होत नाही. खरं तर पर्सनॅलिटी टेस्टची तयारी ही आपण ज्यावेळेस युपीएससीच्या तयारीला लागतो त्याच वेळेसपासून सुरुवात व्हायला पाहिजे. म्हणजे कसं की आपण आपले छंद जोपासणं, आपल्यामध्ये त्या व्हॅल्यूज इम्बाईब करून घेणं, म्हणजे आपण जीवन जगत असताना बरेचसे मूल्य असतात जसं ऑनेस्टी असेल किंवा इंटिग्रिटी असेल, ह्या मूल्यांना आपण किती जगतोय, मग ते मूल्य आपल्याला आपल्या अभ्यास करताना किंवा कष्ट करताना ते दिसले पाहिजेत, किंवा ते आपल्या डे टू डे लाईफ मध्ये किंवा जीवन जगताना त्या गोष्टी आपण प्रॅक्टिस करतोय का रोजच्या जीवनामध्ये दैनंदिन जीवनामध्ये, ते फार गरजेचं असतं. मग त्यावेळेस त्या गोष्टी ज्या असतात त्या आपल्या पर्सनॅलिटीमध्ये आपोआपच येऊन जातात आणि मग त्यावेळेस आपल्याला वेगळं त्यांच्यासमोर वागण्याची गरज पडत नाही. आपण जसे आहे तसे त्यांच्या समोर गेलो तर त्यांना कळतं त्या व्यक्ती कसा आहे. आणि जसं तुम्ही म्हटले की दिग्गज लोक तिथे बसलेले असतात, युपीएससीच्या पर्सनॅलिटी टेस्टमध्ये जे पॅनल्स असतात त्यामध्ये एक चेअर पर्सन त्याला प्रेसिडेंट ऑफ बोर्ड म्हणतात, त्या बोर्ड म्हणतात ऍक्च्युली त्यांना, आणि ते युपीएससीचे मेंबर्स असतात आणि बाकीचे जे मेंबर्स असतात ते जे असतात ते वेगवेगळ्या क्षेत्रातले दिग्गज लोक असतात, जसं की रिटायर्ड आयएएस ऑफिसर असतील किंवा आयपीएस ऑफिसर असतील किंवा एखाद्या मोठ्या कॉलेजचे युनिव्हर्सिटीचे चॅन्सलर व्हाईस चॅन्सलर लोक ते तिथे येऊन बसलेले असतात त्यांच्यासोबत. म्हणजे असे टोटल 5 लोक तुमच्या समोर बसलेले असतात आणि आपल्यासमोर तसं पाहिलं गेलं तर 5 लोक म्हणजे जवळजवळ 150 वर्षांचा अनुभव आपल्यासमोर बसलेला असतो. जसंही आपण त्या दरवाजातून आज जातो त्यांना लगेच कळतं की हा व्यक्ती किती खोल पाण्यात आहे, त्यामुळे आपण त्यांच्यासमोर कुठल्याही प्रकारचं खोटं वागू शकत नाही, काही बोलू शकत नाही, एवढा मोठा एक्सपिरियन्स देशसेवे त्यांनी केलेली असते. तर मला असं वाटतं की त्याच्यासाठी मग आपल्याला प्रामाणिक राहणं सुरुवातीपासूनच फार गरजेचं आहे. माझ्या इंटरव्ह्यूचा अनुभव हा फार छान होता. मला जनरली हे सांगावं वाटतं की ज्यावेळेस युपीएससीची पर्सनॅलिटी टेस्ट होते त्यावेळेस एक डिटेल्ड ऍप्लिकेशन फॉर्म भरून द्यायचा असतो, त्याला आम्ही शॉर्टकटमध्ये डॅप म्हणतो. तर डिटेल ऍप्लिकेशन फॉर्ममध्ये आपल्या शैक्षणिक

0: पार्श्वभूमी असेल किंवा आपले छंद असतील किंवा आपण एखादा खेळ खेळत असू किंवा आपल्या आई वडिलांचा व्यवसाय असेल, या सगळ्या गोष्टींची माहिती त्यामध्ये टाकावी लागते आणि तो फॉर्म तिथे सबमिट होतो आपल्या 1 ते 1.5 महिना अगोदर. तो डॅफ जो असतो तो त्या पॅनल समोर ठेवलेला असतो आणि त्या डॅफच्या बेसिसवर ते आपल्याला प्रश्न विचारतात. फॉर एक्झाम्पल, मी मनोबलमध्ये जॉब करतोय तर मला मग त्यांनी मनोबल बद्दल विचारलं की माझा अनुभव कसा आहे, माझ्या L&T मध्ये काम करत असताना मला नॉन मॉनिटरी अवॉर्ड मला मिळाला होता तर मग त्याची पार्श्वभूमी त्यांनी मला विचारली. किंवा एनजीओ मध्ये ज्यावेळेस मी असोसिएटेड होतो तर मला त्याच्याबद्दल विचारण्यात आलं की तुम्ही एनजीओ बद्दल काही टेक्निकल गोष्टी, लीगल प्रोव्हिजन्स मला विचारण्यात आल्या, TSR काय असतो त्याच्याबद्दल काय कायदेशीर तरतुदी आहेत त्या मला विचारण्यात आल्या. त्यानंतर माझी पर्सनॅलिटीवर त्यांनी थोडीशी चांगली पॉझिटिव्ह कमेंट केली आणि अहिल्यानगरमध्ये असलेल्या ज्या आर्मीच्या एस्टॅब्लिशमेंट किंवा इन्स्टिट्यूशन आहेत त्याबद्दल मला प्रश्न विचारले. माझा जो आवडता छंद किंवा मी ट्रेकिंग करतो तर त्यांनी माझ्या ट्रेकिंगवर भरपूर प्रश्न विचारले, आवडता ट्रेक कुठला, कळसुबाईवर, जे म्हणजे मी मग अशी सांगितलं तुम्हाला की ज्या मैत्रिणीची एंगेजमेंट आम्ही त्या मातोश्री वृद्धाश्रममध्ये लावली होती तिथं लग्न आम्ही कळसुबाईवर केलं होतं, कळसुबाई गडावर, तर तो प्रसंग सुद्धा मी तिथं डिस्कस केला आणि त्या प्रसंगामुळे एक असा छान लाईट मोमेंट जसा क्रिएट झाला. त्या व्यतिरिक्त आपल्याला करंट अफेअर्सवर फार प्रश्न विचारले जातात, जास्त करून इंटरनॅशनल रिलेशन्सवर प्रश्न विचारले जातात, जसं की युनायटेड नेशन्स आता रिलेव्हंट आहे का, किंवा आता ज्या काही युद्ध सदृश परिस्थिती निर्माण झालेल्या असतात त्यामध्ये भारताचं काय ओपिनियन असतं, किंवा मग आपल्या शेजारील देशांचे असलेले आपले संबंध, त्यावर एकदम सखोल चर्चा तिथे होते आणि 30 मिनिट मॅक्सिमम इंटरव्ह्यू चालतो एका विद्यार्थ्याचा.
1: अच्छा.
0: आणि त्या 30 मिनिटांमध्ये ते आपल्या पर्सनॅलिटीचे विविध पैलू ते चेक करतात, आपलं बसणं बोलणं, आपण हसतोय का, कसं हसतोय, किंवा ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचं आपण, मला असं वाटतं की कळत न कळत तिथं होतं आणि ते 1-2 महिन्यातच तयारी करणं सोपं नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जे विद्यार्थी एआय करत असतील आणि ज्यावेळेस तुम्ही UPSC तयारीला सुरुवात करता त्याच वेळेस तुमच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर सुद्धा काम करणं फार गरजेचं आहे. म्हणजे रोज व्यायाम करणं म्हणा, मेडिटेशन करणं, किंवा आपले एक छंद जोपासणं, त्या छंदांवर काम करणं, त्याच्याबद्दल सगळी माहिती असणं. आता बऱ्याच वेळा काय होतं की मुलं बॅडमिंटन खेळण्याचं लिहितात की बॅडमिंटन खेळतो, परंतु पॅनलमध्ये विचारलं जातं की ती जी शटल असते त्याचं वजन किती आहे, त्याचं साईज किती आहे, किंवा तो जो ग्राउंड असतं त्या ग्राउंडचं डायमेन्शन काय आहे, म्हणजे असे सुद्धा प्रश्न तिथे विचारले जातात आपल्याला. आणि मग तिथं जर आपल्याला सांगता आलं नाही मग त्यांना असं वाटतं की हा खेळतोय पण याला जो खेळ खेळतोय त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही.
1: बरोबर
0: आहे. अशा पद्धतीने तो पर्सनॅलिटी टेस्ट आहे ऍक्च्युली. आणि मला या पर्सनॅलिटी टेस्टमध्ये मला 1 ऑफ द हायेस्ट मार्क मला मिळालेले आहेत यावर्षी. मी इंग्लिशमध्ये दिला होता माझा इंटरव्ह्यू आणि मला 195 मार्क पडलेले आहेत.
1: खूप छान, मस्त. सर, स्पर्धा परीक्षा म्हटलं आणि स्पर्धा परीक्षा असो की कोणतीही परीक्षा असो, परीक्षेला सामोरं जायचं म्हटलं की त्या परीक्षेच्या अभ्यासाचं योग्य नियोजन करणं, वेळेचं योग्य नियोजन करणं ही तितकंच गरजेचं असतं. त्याविषयी तुम्ही काय सांगाल, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कसं वेळेचं नियोजन करायला हवं बरं या परीक्षेला सामोरं जात असताना?
0: या परीक्षांची तयारी करत असताना खरोखर वेळेचं नियोजन ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. माझं जर वेळेचं नियोजनाचं जर मी सांगितलं तर मी एक डायरी मेंटेन करत होतो आणि मी रोज सकाळी त्या डायरीमध्ये आज दिवसभर मला ज्या ज्या काही ऍक्टिव्हिटी करायच्या त्या मी लिहून काढायचो आणि रोज संध्याकाळी मी त्या चेक करायचो की यातल्या कुठल्या ऍक्टिव्हिटी माझ्या झाल्या आणि कुठल्या राहिल्या. तर बरेच वेळा असं होतं की आपण ज्या ठरवलेल्या सगळ्या गोष्टी त्या दिवसात घडत नाही, काहीतरी कधी कधी असं काही घटना घडतात की आपल्याला अभ्यासातून उठून बाहेर जावं लागतं, कधी घरी फोन आला असेल किंवा काही इमर्जन्सी झाली, तिथं काही समजा टेस्ट असेल, तर मग ह्या सगळ्या गोष्टींचं कॉम्पेन्सेशन आपल्याला भविष्यात करावं लागतं. मग त्यामुळे माझा जो प्लॅन असायचा तो माझा 3 पद्धतीचा मी प्लॅन बनवायचो. एक मंथली प्लॅन जो एक ब्रॉड माझा टार्गेट असायचं की ह्या महिन्यामध्ये मला कुठले विषय वाचून संपवायचे, त्याच्यावर किती उत्तर लिहायचे किंवा त्याचे किती पेपर सॉल्व करायचे. एक माझा वीकली प्लॅन असायचा की त्या टास्कला मी प्रत्येक आठवड्याला डिवाइड करायचो की ह्या आठवड्याच्या एंडला मला किती किती टार्गेट माझे कम्प्लीट करायचे आणि ते टार्गेट कम्प्लीट करण्याकरता माझा मग डेली शेड्यूल असायचं. आणि आमचं तिथं मी हॉस्टेलला राहत असल्यामुळे काय होतं की आमचा ग्रुपच होता, आम्ही जेवायला वगैरे सोबत असायचो आणि हॉस्टेलचे टायमिंग होते, आमचे लंच ब्रेकफास्ट डिनरचे टायमिंग होते, त्यामुळे ते आमच्यासाठी एक खूप चांगलं शिस्त लागली आम्हाला. आम्ही त्या टाइमनुसार आमचे अभ्यासाचे टाइम सेट केले होते. म्हणजे जर समजा आम्हाला 7 सकाळी 8 वाजता ब्रेकफास्ट मिळत होता तर आम्ही मग सुरू सकाळी 6 वाजता लायब्ररी जायचो, 6 ते 8 वाजल्याचा आमचा एक जो 2 तासाचा टाइम होता तो चांगला अभ्यास आमचा होत होता. कारण लायब्ररीमध्ये एवढ्या सकाळी कोणी येत नाही, पिन ड्रॉप सायलेंट असायचं लायब्ररीमध्ये. नाश्ता झाल्यानंतर 1/2 तास ज्यावेळेस नाश्ता करायचो त्यानंतर परत 1.5 ते 2 तास बसलो, परत 5-10 मिनिटाचा ब्रेक घेऊन परत असा अभ्यास, असं 1.5-2 तासांचे स्लॉट करूनच आपण अभ्यास केलेला आहे. आणि मला असं वाटतं की वेळेचं नियोजन करणं फार फार गरजेचं आहे. रॅन्डमली जर कुठल्याही गोष्टी आपण करत बसलो तर मग आपले टार्गेट साचिव होत नाहीत आणि आपण काय करतोय ह्याचा हिशोब सुद्धा लागत नाही बऱ्याच वेळा. आणि आपल्याला असं वाटतं की आपण अभ्यास करतोय पण ऍक्च्युली आपल्याला अभ्यास होत नसतो.

0: आणि बऱ्याचशा गोष्टी आपल्या हातातून निसटलेल्या असतात त्यावेळेस.
1: सर, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेमार्फत आयपीएस अधिकारी अर्थातच भारतीय पोलीस सेवेअंतर्गत उच्च पदस्थ अधिकारी म्हणून आपली झालेली निवड आणि त्या अनुषंगानं कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणं, गुन्हेगारीला आळा बसवणं, त्यासोबतच सार्वजनिक सुरक्षिततेचंही महत्वपूर्ण कार्य आपल्याला आता यापुढे एक आयपीएस अधिकारी म्हणून पार पाडायचं आहे. मग त्या दृष्टिकोनातून हे कार्य पार पाडत असताना या अधिकाऱ्यांमध्ये कोणते गुणविशेष असणं किंवा गुणवैशिष्ट्य असणं गरजेचं आहे?
0: मला वाटतं की कुठलाही अधिकारी असेल, मग तो आयएएस असू द्या, आयपीएस असू द्या, त्यामध्ये काही गुणवैशिष्ट्य असणं फार गरजेचं आहे. जसं की त्याच्यामध्ये ती इंटिग्रिटी, ऑनेस्टी असणं फार गरजेचं आहे. एक संविधानिक मूल्य असतात आणि कायदा सुव्यवस्था याला पहिली प्रायोरिटी देणं फार गरजेचं असतं. किंवा संविधान जसं आपण म्हणतो, संविधानामध्ये सांगितलेले जे मूल्य, मला असं वाटतं की त्याला आपण सगळ्यात वर ठेवणं फार गरजेचं आहे. त्या व्यतिरिक्त एक सामाजिक भान आणि एक कम्पॅशन तुमच्यात असलं फार गरजेचं आहे व्यक्ती म्हणून. कारण ज्यावेळेस आपण निर्णय घेतो, ऑब्जेक्टिव्हली निर्णय घेतो, पण प्रत्येक वेळी ऑब्जेक्टिव्ह किंवा फॅक्ट बेस्ड निर्णय घेणं गरजेचं नाही. बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला आपला इमोशनल इंटेलिजन्स सुद्धा वापरायचा असतो. एका अधिकाऱ्याने ऑब्जेक्टिव्ह असणं, शिस्तप्रिय असणं गरजेचं आहे. त्याच व्यतिरिक्त त्याचं इमोशनल इंटेलिजन्स असणं गरजेचं आहे. त्याच्यात एक पॉझिटिव्ह अॅटिट्यूड असणं फार गरजेचं आहे. समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक असा हवा. आणि आपल्याला ज्या पोझिशनवर समजा ह्या परीक्षांमधून आपण बसलं, तर त्याचा आपल्याला समाजातील जो काही बदल घडवायचा आहे, जो पॉझिटिव्ह बदल घडवायचा आहे, त्याच्यासाठी आपल्याला कसा वापर करता येईल आणि कायदा सुव्यवस्था कशी आपल्याला मेंटेन ठेवता येईल, संविधानाच्या तत्वांचं आपल्याला कसं अंमलबजावणी करता येईल, मला असं वाटतं की त्याला जर आपण एक मध्यवर्ती जर केलं तर मग बाकीच्या गोष्टी आपोआप सोप्या होऊन जातात.
1: नक्कीच नक्कीच. अतिशय प्रतिकूल आर्थिक परिस्थिती असताना तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला उत्तम असं शिक्षण दिलं दोन्ही भावंडांना, आणि दोन्ही भावंडांनीही त्यांच्या मेहनतीचं, त्यांच्या कष्टाचं उत्तम चीज केलं, त्याचं निश्चितच सुयश किंवा सुफळ तुम्हाला प्राप्त झालेलंच आहे. सुरुवातीलाच तुम्ही म्हणाल्याप्रमाणे स्पर्धा परीक्षा ही संयमाची परीक्षा असते आणि त्या परीक्षेमध्ये यश संपादन करत असताना तुम्हाला किती वेळ त्यासाठी द्यावा लागेल याबाबत नक्कीच अनिश्चितता असते. मग अशा वेळी आपल्या घरच्यांचा पाठिंबा आपल्याला पूर्णतः असणं किंवा आपण या स्पर्धा परीक्षांना सामोरं जात असताना घरच्यांकडनं त्याविषयी आपल्याला पाठिंबा पूर्णपणे भेटणं निश्चितच खूप गरजेचं आहे. तुमच्या घरच्यांचा पाठिंबा तुम्हाला कशाप्रकारे प्राप्त झाला या स्पर्धा परीक्षेला सामोरं जात असताना?
0: नक्कीच, या स्पर्धा परीक्षांना लागणारा वेळ किंवा यामध्ये जो मानसिक ताणतणाव आपल्यावर येतो तयारी करत असताना, आर्थिक अडचणी ज्यावेळेस आपल्यावर येतात, त्यासाठी आपल्या परिवाराचं आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हे मला वाटतं की सगळ्यात महत्वाचं असतं. आणि फक्त आपल्या परिवाराचं नाही तर आपल्या मित्रांचं सुद्धा आपल्या पाठीशी किंवा आपल्या सोबत असणं फार गरजेचं असतं. माझ्या बाबतीत जर विचार करायला झाला तर माझा धाकटा बाबा निर्दोष गायकवाड हा केंद्रीय विद्यालयात शिक्षक आहे. आणि ज्यावेळेस त्याची नोकरी लागली तर मग घरची जबाबदारी, आई वडिलांची जबाबदारी त्याने घेतली आणि मग मला त्याने पुढे माझ्या शिक्षणासाठी प्रवृत्त केलं आणि मी जॉब सोडून मग मुक्त विद्यापीठ किंवा स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागलो. जोपर्यंत मी जॉब करत होतो, 5 वर्ष मी एल&T मध्ये काम केलं, मी त्याला शिकवलं, तोपर्यंत मी ती जबाबदारी घेतली होती. त्याच्यामुळे कुठेतरी तो एक दोघा भावांमध्ये असलेला समजदारपणा किंवा आम्ही दोघांनी मिळून जे केलेलं काम असेल, जे विजन आमचं दोघांचं होतं की नाही आपल्याला करायचं तर आपल्याला ते मिळूनच करावं लागतं.
1: खूप छान. आणि हे करत असताना एकमेकांच्या गरजांची किंवा एकमेकांच्या सोबत असण्याची जी जाणीव आहे ती जाणीव तुम्ही कायम ठेवलीत, आई वडिलांच्या कष्टांची जाणीव तुम्ही कायम ठेवलीत, हे अधिक महत्वाचं आहे. आणि आजच्या युवा पिढीसाठी हे खरं तर खूप दिशादर्शक आणि मार्गदर्शक ठरेल असं म्हणायला काही हरकत नाही. सर, आता जाता जाता मला आपणास एक प्रश्न विचारावा असा वाटतो की एक कर्तव्यदक्ष प्रशासकीय अधिकारी म्हणून तुम्ही जी जबाबदारी पार पाडणार आहात याविषयीच्या तुमच्या कल्पना काय आहेत, आणि त्यासोबतच आजच्या आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेमध्ये उतरू इच्छिणाऱ्या किंवा स्पर्धा परीक्षांना सामोरं जाणाऱ्या युवा मित्र मैत्रिणींना आपण काय मार्गदर्शन कराल?
0: माझे जे गुरु आहेत डॉक्टर महेश भागवत आयपीएस, आता तेलंगणाचे DGP आहेत, त्यांनी मला मुलाखतीमध्ये भरपूर मदत केलेली. तर ते नेहमी असं सांगतात आम्हाला की या स्पर्धा परीक्षेमधून होणारं सिलेक्शन म्हणजे तुमच्या हाताला लागलेला परीस आहे, की ज्या परीसामुळे तुम्हाला लोकांच्या आयुष्यात सोनं करता येतात. मग आता त्याचं सोनं करायचं की माती करायचं हे आपल्या हातात आहे. मग ते कसं करायचं, त्याच्यासाठी मग संविधानाला समोर ठेवायचं, कायदा सुव्यवस्था सांभाळायची, आणि जसं आपण म्हणलो की जे मूल्य समोर ठेवायचे, इंटिग्रिटी, ऑनेस्टी, इमोशनल इंटेलिजन्स, ऑब्जेक्टिव्हली डिसिजन

0: नंतर घ्यायचाच आहे. पण त्या व्यतिरिक्त आपल्याला एक पॉझिटिव्ह अॅटिट्यूड समाजामार्फत ठेवायचा आहे. महात्मा गांधीजींचा गांधी तलिस्मान मी नेहमी लक्षात ठेवतो की आपण कुठलाही निर्णय ज्यावेळेस घेतो त्यावेळेस तो निर्णय घेताना तळागाळातील लोक जे आहेत किंवा त्या रांगेत उभा राहिलेला सगळे शेवटचा व्यक्ती आहे त्याला फायदा होणार आहे का, समाजातील शेवटच्या व्यक्तीचा फायदा होणार आहे का याचा आपण विचार करणं फार गरजेचं आहे. तर ह्या गोष्टी सगळ्या अभ्यास करताना पर्सनॅलिटी डेव्हलप करताना ज्या मी शिकलेलो आहे मीच त्या भविष्यात पुढे कॅरी फॉरवर्ड करण्याचा प्रयत्न करेल. आणि जे आत्ता स्पर्धा परीक्षा करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना मी एवढं सांगू शकतो की स्पर्धा परीक्षामध्ये यशाची गॅरंटी नसते, अपयशाची गॅरंटी असते. कारण एवढे मोठे 10 ते 12 लाख लोक फॉर्म भरतात आणि त्यात फक्त 1000 मुलांचं सिलेक्शन होतं. तर मग अशा वेळेस आपल्याला कुठल्याही प्रकारच्या यशाची गॅरंटी नाहीये. मग इथं निराशा येणं, अपयश येणं किंवा खचून जाणं ह्या गोष्टी ह्या प्रवासाचा भाग आहे. तर आपल्याला ह्या प्रोसेसवर थोडासा विश्वास ठेवावा लागणार आहे, आपल्या स्वतःच्या अभ्यासावर विश्वास ठेवावा लागणार आहे. ह्या प्रवासामध्ये तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा, तयारीवर विश्वास ठेवा आणि साईड बाय साईड तुम्ही प्लॅन बी वर सुद्धा काम करा. जर समजा आपल्याला अपयश आलंच तर मग आपण खचून न जाता अल्टरनेटिव्ह प्लॅन्स आपल्याला शोधणं फार गरजेचं आहे. एवढा जर स्वतःवर विश्वास असेल तर मग स्पर्धा परीक्षा काय जीवन जगणं सुद्धा सोपं होऊन जातं.
1: खरंच खूप छान असं मार्गदर्शन तुम्ही सर्व युवा मित्र मैत्रिणींना केलं. सर, सन 2025 मध्ये युपीएससी नागरी सेवा परीक्षेमध्ये ऑल इंडिया रँक 561 मिळवून आयपीएस पदाला आपण गवसणी घातलीत, त्याबद्दल पुनश्च एकदा आपलं खूप खूप मनस्वी अभिनंदन. आणि आयुष्यातील यापुढील आपल्या वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे आपणास खूप साऱ्या शुभेच्छा.
0: धन्यवाद.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी केतकी लिपणे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी सी जोसेफ विजय विराजमान, शपथविधीनंतर स्वीकारला पदभार. आसाममध्ये भाजपप्रणित आघाडीच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड, तर पदुच्चेरीच्या मुख्यमंत्रीपदी एन रंगास्वामी नियुक्त. बंगळुरुमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आर्ट ऑफ लिव्हिंगच्या नव्या ध्यानमंदिराचे उद्घाटन आणि छत्रपती संभाजीनगर, बीड आणि नांदेडमधील राष्ट्रीय लोक अदालतला उत्स्फूर्त प्रतिसाद. आता सविस्तर बातम्या. तामिळनाडूमध्ये तमिळगा वेत्री कळघम म्हणजेच टीव्हीके पक्षाचे संस्थापक सी जोसेफ विजय यांनी आज सकाळी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. हा शपथविधी समारंभ नेहरू इनडोअर स्टेडियमवर पार पडला. तमिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी विजय यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यांच्यासोबतच आणखी 9 मंत्र्यांनीही शपथ ग्रहण केली. या समारंभाला राहुल गांधी आणि तामिळ चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत व्यक्ती उपस्थित होत्या. 234 सदस्यांच्या विधानसभेत विजय यांनी 120 नवनिर्वाचित आमदारांचा पाठिंबा मिळवला आहे. 1967 नंतर तमिळनाडूतील डीएमके आणि एआयएडीएमके या दोन प्रमुख पक्षाशी संबंधित नसलेले पहिले मुख्यमंत्री म्हणून विजय यांनी इतिहास घडवला आहे. मुख्यमंत्री विजय यांना येत्या बुधवारी बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. दरम्यान तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून सी जोसेफ विजय यांनी चेन्नईतल्या राज्य सचिवालयात पदभार स्वीकारत विविध विभागांची पाहणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल विजय यांचं अभिनंदन केलं. जनतेचं जीवनमान उंचवण्यासाठी केंद्र सरकार तामिळनाडू सरकारसोबत भागीदारीनं काम करणं सुरु ठेवेल, असंही पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. आसाम विधानसभेत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड करण्यात आली. गुवाहाटीत झालेल्या पक्षाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. येत्या मंगळवारी 12 मे रोजी नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडणार आहे. केंद्र

0: प्रदेश पदुच्चेरीच्या मुख्यमंत्रीपदी एन रंगास्वामी यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी निवड केली. येत्या बुधवारी 13 मे रोजी रंगास्वामी यांचा शपथविधी होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कर्नाटकातील बंगळुरू इथं आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग न्यासाच्या आंतरराष्ट्रीय केंद्रातील ध्यान मंदिराचं उद्घाटन झालं. स्पष्ट संकल्प आणि सेवाभावानं केलेल्या कार्यातून प्रत्येक प्रयत्नाचे सार्थक परिणाम प्राप्त होतात, तसंच आर्ट ऑफ लिव्हिंग हे समाजासाठी शक्तीचं प्रेरणास्थान असल्याचं पंतप्रधान म्हणाले. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या देशव्यापी सेवा उपक्रमांचाही शुभारंभ यावेळी करण्यात आला. लोकशाही बळकट करण्यामध्ये प्रत्येक मतदारानं सहभागी होणं अनिवार्य असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी म्हटलं आहे. तिरुपती इथं आज ते पत्रकारांशी बोलत होते. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, पुदुच्चेरी आणि तामिळनाडू इथं झालेल्या यशस्वी आणि शांततापूर्ण निवडणुकांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. ज्ञानेश कुमार सध्या तिरुपतीच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. आज सकाळी त्यांनी तिरुमला इथल्या श्री व्यंकटेश्वर मंदिरात दर्शन घेतलं. लैंगिक अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपी अशोक खराची संबंधित तपासांतर्गत आज राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची नाशिकमध्ये विशेष तपास पथकानं एसआयटीनं चौकशी केली. एसआयटीच्या प्रमुख तेजस्वी सातपुते आणि वरिष्ठ अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांनी चाकणकर यांची सुमारे 50 मिनिटे चौकशी केली. या चौकशीत चाकणकर आणि खरात यांचे आर्थिक संबंध, खासगी पतसंस्थांमधील खाते, खरात यांच्या धार्मिक संस्थेमध्ये चाकणकर यांचं सदस्यत्व आदींबाबत चाकणकर यांना काही प्रश्न विचारले गेले. आपण एसआयटीला सहकार्य केल्याचं चाकणकर यांनी सांगितलं. विदर्भातील शेतकरी आत्महत्या आणि पाणी टंचाई आदी समस्यांवर मात करण्यासाठी नागपुरात 2 दिवसीय राष्ट्रीय परिषद होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखालील कार्यरत असलेल्या पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त हे आयोजन करण्यात आलं आहे. येत्या 17 मे रोजी नागपूर जलसंवाद आणि 18 मे रोजी जलक्रांती परिषद होणार आहे.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीनं काल आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये प्रलंबित आणि वादपूर्ण अशी एकूण 1524 प्रकरणं तडजोडीनं निकाली निघाली. या प्रलंबित प्रकरणात एकूण 23,32,72,405 रुपये एवढ्या रकमेचा समावेश असलेली प्रकरणं निकाली निघाल्याचं जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव वैशाली फडणीस यांनी सांगितलं. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश गिरीश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली ही लोक अदालत पार पडली. बीड जिल्ह्यात काल पार पडलेल्या लोक अदालतीमध्ये एकूण 1209 वादग्रस्त आणि प्रलंबित प्रकरणं तडजोडीने निकाली काढण्यात आली. या लोक अदालतीमध्ये उद्घाटन बीड जिल्हा सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश आनंद यावलकर यांच्या हस्ते झालं. नांदेड इथं काल महापालिकेत पार पडलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीत तब्बल 753 मालमत्ताधारकांनी सहभाग नोंदवत जवळपास 1.5 कोटी रुपयांचा मालमत्ता कर भरला. विज्ञान प्रचार आणि प्रसार, खगोलशास्त्राविषयी जनजागृती, अंधश्रद्धा निर्मूलन तसंच विविध विज्ञानाधारित उपक्रम आणि प्रकल्पांबाबत परभणी जिल्ह्यातील जिंतूर इथं आज बैठक पार पडली. एस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या वतीनं घेण्यात आलेल्या बैठकीत जिंतूर तालुक्यात विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार प्रभावीपणे राबवण्यासाठी विविध समित्यांचं गठन आणि प्रमुखांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. भविष्यातील खगोल निरीक्षण शिबिरं, विज्ञान प्रदर्शन आणि वैज्ञानिक जनजागृती मोहीम अशा विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अधिष्ठातांच्या 4 पदांसाठी 24 जणांची मुलाखती दिल्या. याबाबत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर यांनी माहिती दिली. कुलसचिव पदासाठी येत्या 22 मे रोजी मुलाखत होईल. या पदासाठी एकूण 8 उमेदवार पात्र ठरले आहेत. संवैधानिक अधिकारी प्रवर्गातील 9 पदांसाठी अर्ज मागवण्यात आले असून या पदांसाठीच्या मुलाखती सुरू झाल्या आहेत. ज्ञानस्रोत केंद्र संचालक आणि कुलसचिव पदासाठी पात्र उमेदवारांची अंतिम यादी घोषित करण्यात आली असून 12 आणि 22 मे रोजी या मुलाखती होतील. अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारतीच्या देवगिरी प्रांताध्यक्षपदी साहित्यिक प्राध्यापक डॉ सर्जे रावजिगे यांची तर कार्याध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार उमेश काळे आणि प्रांत महामंत्रीपदी धाराशिवचे ज्येष्ठ साहित्यिक युवराज

0: नळे यांची निवड करण्यात आली. देवगिरी प्रांत कार्यकर्त्यांची काल आभासी बैठक झाली, यात ही निवड करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यात धानोरा इथं काल रात्री विहिरीच्या कामादरम्यान अचानक मातीचा ढिगारा खचल्यानं दोन तरुण मुलांसह वडिलांचा दबून जागीच मृत्यू झाला. बाजीराव काकडे असं पित्याचं नाव तर अजिनाथ आणि श्याम अशी मृत मुलांची नावं आहेत. पालघर मनोर मार्गावर झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अज्ञात वाहन दुचाकीला धडकल्यानं हा अपघात घडला. जालना जिल्ह्यातील डोमेगाव परिसरात आज अवकाळी पावसानं हजेरी लावली. उष्णतेच्या लाटेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. हवामान. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज आणि उद्या तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे, तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि सोसाट्याचा वारा वाहण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. क्रिकेट. आयपीएलमध्ये चेन्नई इथं लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्स या संघादरम्यान सामना सुरु आहे. चेन्नई संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. लखनऊ संघानं फलंदाजी करत चेन्नईसमोर 204 धावांचं लक्ष दिलं. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा चेन्नई संघाच्या चार षटकात एक गडी बाद 47 धावा झाल्या होत्या. आज दुसरा सामना रायपूर इथं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स संघादरम्यान सायंकाळी 7:30 वाजता सुरु होईल. ताशकंद इथं सुरू असलेल्या आशियाई 15 वर्षांखालील आणि 17 वर्षांखालील मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत 9 भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी धडक मारली आहे. 15 वर्षांखालील गटात 30-33 किलो वजनी गटात भारताच्या अक्षिताने कझाकिस्तानच्या अयाझान मारातवर एकतर्फी विजय मिळवला, तर 37-40-43-46 आणि 58-61 आणि 64 किलो वजनी गटात भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी विजय संपादन केला. शांघाय इथं पार पडलेल्या धनुर्विद्या विश्वचषकाच्या दुसऱ्या टप्प्यातील थरारक अंतिम सामन्यात भारतीय महिला रिकव्हर संघानं यजमान चीनचा 5-4 पराभव करत सुवर्णपदक पटकावलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी सी जोसेफ विजय विराजमान, शपथविधीनंतर स्वीकारला पदभार. आसाममध्ये भाजपप्रणित आघाडीच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड, तर पुदुच्चेरीच्या मुख्यमंत्रीपदी एन रंगास्वामींची नियुक्ती. बंगळुरूमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आर्ट ऑफ लिव्हिंगच्या नव्या ध्यान मंदिराचं उद्घाटन आणि छत्रपती संभाजीनगर, बीड आणि नांदेडमधील राष्ट्रीय लोक अदालतला उत्स्फूर्त प्रतिसाद. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र उद्या सकाळी 7:10. नमस्कार.
1: प्रवाचकः ललित मोहनः तिवारी. आदौ मुख्याः वार्ताः. अद्य प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी तेलंगाना राज्ये प्रायः 94 शतकोटि रूप्यकाणां आधारभूत संरचना औद्योगिक परियोजनानां च उद्घाटनं शिलान्यासं च कृतवान्. उत्तरप्रदेश राज्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अद्य स्वमन्त्रिमण्डलस्य विस्तारं कृतवान्. भाजपादलस्य 6 नेतारः मन्त्ररूपेण शपथं गृहीतवन्तः. तमिलनाडुराज्ये टीवीके दलस्य संस्थापकः श्री सी जोसेफ विजय अद्य प्रातःकाले मुख्यमंत्री पदस्य शपथं गृहीतवान्. तेन सहैव नवमन्त्रिणः अपि शपथं गृहीतवन्तः. भारतीय जनता पार्टी इति दलस्य वरिष्ठ नेता डॉ हिमंता बिस्वा सर्मा विधायक दलस्य नेतारूपेण निर्वाचितः. अपि च शंघाई नगरे आयोजिते धनुष्क्रीडायाः विश्वचषक स्पर्धायां भारतीय महिला रिकर्व दलेन चीनदेशं पराजित्य स्वर्णपदकं प्राप्तम्. अथ वार्ताः विस्तरेण. अद्य प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी तेलंगाना राज्ये प्रायः 94 शतकोटि रूप्यकाणां आधारभूत संरचना औद्योगिक परियोजनानां च उद्घाटनं शिलान्यासं च कृतवान्. एतासां परियोजनानां उद्देश्यः सम्पर्क सुदृढीकरणं, कार्यक्षमतायाः उन्नयनं, सुरक्षावर्धनं तथा जनानां कृते उत्तम यात्रानुभवस्य प्रदानेन सह सम्बद्धः अस्ति. हैदराबाद अंतर्राष्ट्रीय सम्मेलन केन्द्रे आयोजिते अस्मिन् कार्यक्रमे तेलंगाना राज्यस्य राज्यपाल शिवप्रताप शुक्ला, मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी, केन्द्रीय मंत्री जी किशन रेड्डी तथा अन्य वरिष्ठ नेतारः उपस्थिताः आसन्. सभां संबोधयन् प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी उक्तवान् यत् केन्द्र सर्वकारेण गृहीतानां उपायानां कारणात् भारतदेशः पश्चिम एशिया संघर्षजनितं ऊर्जा संकटं प्रभावीरीत्या नियन्त्रयति. सः अवदत् यत् आयातित पेट्रोलियम उत्पादानां उपयोगः केवलं आवश्यकतानुसारमेव करणीयः, येन विदेश

0: गम्मतजम्मत कार्यक्रमात आज ऐकूया पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळा इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शन कार्यक्रम. सूत्रसंचालन केलंय प्राची परांजपे यांनी, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्ते छोट्या मित्रमैत्रिणींनो, यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची ताईचा नमस्कार. मग कशी चालली आहे सुट्टी? धम्माल सुरू आहे की नाही? काही जण पोहायला जात असतील, काही जण चित्रकलेच्या वर्गाला जात असतील, काही जण थोडा जास्तीच वेळ मोबाईलमध्ये डोकं खुपसून असतील, काही जण ऊन उतरल्यावरती संध्याकाळी मस्त भटकायला सायकलिंग करायला जात असतील. हे सगळं भरभरून करताय ना. टीव्ही मोबाईल यांच्या बरोबरीनेच वेगवेगळी कौशल्य या सुट्टीत शिकणार आहात हे आपलं ठरलंच आहे. आज आपण ऐकणार आहोत डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळा पुणे इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम. पण त्याआधी एक मस्त बालगीत ऐकवणार आहे मी तुम्हाला, चला ऐकूया.

0: काय मज्जा आली ना बालगीत ऐकताना. मी मगाशी म्हटलं तसं डेक्कन एज्युकेशन सोसायटीची नवीन मराठी शाळा पुणे इथले विद्यार्थी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर करतायत. तर चला मित्रमैत्रिणींनो सुरुवातीला ऐकूया सुषेण मुंढे यांनी सादर केलेलं भाषण बाबा माझा अभ्यास घेतात तेव्हा.
1: नमस्कार, माझे नाव सुषेण नागनाथ मुंढे. असे म्हणतात की जगात 7 आश्चर्य आहेत, पण जगातलं 8वं आश्चर्य जर कोणतं असेल तर ते बघायला तुम्हाला आमच्या घरीच यावे लागेल. हो हो, हे मी नाही म्हणत, माझ्या मातोश्रींच्या सगळ्या मैत्रिणी तसेच नात्यातील सगळ्या स्त्रिया. आईला म्हणतात, तुझं काय बाई, नशीब फार थोर आहे, आमच्यासारखं नाही, आमच्या चुनूचा होमवर्क घेऊन मीच दमून जाते. तुमच्यात कसं, घरच्या इतर जबाबदाऱ्यांच्या बरोबरीने मुलांचा अभ्यास ही जबाबदारी तुझी एकटीची नाही. हो हो बरोबर, माझा विषय आहे बाबा माझा अभ्यास घेतात तेव्हा. लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकाच्या आयुष्यातलं पहिलं विद्यापीठ म्हणजे आपल्या आईची मांडी. मी पण अभ्यासाचा श्री गणेश करायला शिकलो ते आईच्याच हस्ते. शाळेत बाई आम्हाला हसत खेळत आनंद मिळेल असा अभ्यास समजावतात आणि घरी सराव करायला सांगतात. माझे आई आणि बाबा दोघेही शिक्षक, मला आणि दादरच नाही तर इतर अनेक विद्यार्थ्यांना शिकवणे हे त्यांचे काम आणि आवडही आहे. शिकवण्याच्या जोडीला सगळ्या शिक्षकांना इतरही भरपूर कामे असतात, तशीच ती त्यांनाही असतात. पण माझ्या भविष्याची उज्ज्वल स्वप्ने पाहत बाबा माझा अभ्यास घ्यायला बसतात. घरातील अनेक बारकाव्याची कामे आईला पार पाडायची असतात. ते करत करत ती माझ्या अभ्यासाबाबत दक्ष असतेच, पण दिवसातील काही वेळ तरी मुलांना क्वालिटी टाइम दिला पाहिजे म्हणून मग मित्रांसोबत होणाऱ्या गप्पा नी मोबाईल बाजूला सारून बाबा माझा अभ्यास घ्यायला बसतात. केवळ दिलेला होमवर्क पूर्ण केला म्हणजे झाला अभ्यास असं माझ्या अनेक मित्रमैत्रिणींना वाटते. पण होमवर्क संपला की आमचा जास्तीचा सराव सुरू होतो. बाबा माझा हा सराव प्रत्यक्ष किंवा प्रयोगातून घेतात. केक आणि पोळीचे तुकडे करून मला अपूर्णांक शिकवतात. फुलपाखरांचा जीवनक्रम पुस्तकात वाचून घेण्यापेक्षा शेतात नेऊन दाखवतात. नाणी आणि नोटांचे हिशेब प्रत्यक्षच करायला लावतात. दूध धान्य दोन गावातील अंतर मोजणे नकाशा वाचन आपत्ती व्यवस्थापन हे माझ्या नकळतही मला येते जेव्हा बाबा माझा अभ्यास घेतात. गड आणि किल्ल्यांचा इतिहास तर सगळ्यांचाच प्रिय. शिवरायांच्या पराक्रमाच्या कथा बाबा मला लहानपणापासून सांगत आहेत, त्यामुळे गणिताशी जमली गट्टी अवघड विषय सोप्पा हीच बाबांची हतोटी. दादाची यंदा 10वी असल्याने बाबांचे त्याच्या अभ्यासात जास्ती लक्ष आहे अशी माझी गोड तक्रार असली तरी हळूच नकळत ते माझ्यावर लक्ष ठेवतात. बाबांच्या शाळेतील विद्यार्थीही बाबांच्या या अभ्यास घ्यायच्या पद्धतीवर खुश आहेत. सगळ्यात महत्वाचे म्हणजे

0: सांगतात की तुला शिकायचंय ते तू शिक, पण अवघड वाटणाऱ्या गोष्टी टाळू नकोस, स्वयं अध्ययन करून स्वावलंबी हो. कवितांचे अर्थ, गणिताचा ताळा, इतिहासाची सनावळी आणि इंग्लिश शब्दांचा मळा हळूहळू शिकत शिकत शहाणा हो बाळा. फक्त पुस्तकातील अभ्यास नाही तर बाजारात कार्यक्रमांचे नियोजन, खेळ, स्पर्धा या साऱ्यांची तयारी करून घेण्यात बाबांचा मोठा वाटा आहे. आम्हाला क्रिकेट शिकवण्यासाठी बाबा पण स्वतः क्रिकेट शिकले. मला अभ्यासाचा बागुलबुवा मुळीच वाटत नाही. एखाद्या दिवशी क्वचित दमलो तर पूर्ण विश्रांती घेऊन नवा ताजेपणा घेऊन मी अभ्यासाला बसतो, कारण उगाच चिडचिड न करता बाबा माझा अभ्यास घेतात, बाबा माझा अभ्यास घेतात. धन्यवाद.
1: कसं वाटलं तुम्हाला भाषण? आवडलं ना? आता आपण ऐकणार आहोत नाट्यवाचन. यामध्ये सहभागी विद्यार्थी आहेत राघव घाटणेकर, दर्श बोकील, अबीर बाभुळगावकर, वरद गोवंडे, ऋषांक रामदासी, अभिनय सातपुते.
2: डेक्कन एज्युकेशन सोसायटीची नवीन मराठी शाळा पुणे सविनय सादर करीत आहे स्वलिखित नाट्य संहिता देवाची आहे द्वारी. लेखन शिक्षिका सौ वैशाली जाधव, दिग्दर्शन श्री रवींद्र सातपुते, मार्गदर्शन माननीय मुख्याध्यापिका सौ हेमा जाधव.
3: वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे.
4: प्रसाद मिळेल, प्रसाद माझे
5: चोरायचा का प्रसाद?
4: हे बंड्या, असं काही करायचं नाही. हा एक घाबरट काही नाही होत.
5: एवढ्या जोरात कशाला वाजवलीस?
3: कोण रे तिकडे, कोणी वाजवली?
4: मी नाही, या बंड्याने वाजवली.
3: काय रे, तुला शाळेची घंटा वाटली की ढोल एवढ्या जोरात बडवायला? हा
4: सॉरी.
3: तुम्ही इथे कशाला आलात?
4: आम्ही ते गणपती बाप्पा समोर प्रार्थना म्हणायला आलो आहोत.
3: ठीक आहे, मग प्रार्थनाच म्हणा, बाकीचा उद्योग करू नका. मी आलोच थोड्या वेळात.
5: ही गेली का रे ती?
4: हो गेली गेली. तरी मी म्हणलो होतो नको जायला, ओलदले ना ते. माझं तर कुणीच ऐकत नाही.
3: ए बोबड्या गप्पा बस.
4: तूच असतील बोबड्या. माझं नाव गण्या आहे. गण्या?
3: गण्या का? मग गणपती म्हणू का?
4: हो चालेल, बोला रे. गण्या गण्या गणपती,
6: गण्याची ढेरी चमकती.
7: गण्या गण्या गणपती, गण्याची ढेरी चमकती.
8: ए चिडू नका मला, नाही तर मी ललेल ना.
4: अरे ललेल नाही रे, रडेल म्हण रडेल.
3: ए नको रे जास्त चिडू त्याला. ठीक आहे, पुरे झालं. आता आपली प्रार्थना सुरू करा. बोला गणपती बाप्पा
7: मोर्या.
9: देवा मुते की मागणे.

0: प्रार्थना झाली। आता सर्वांनी चुकांचा पाढा बाप्पा समोर वाचायचा।
1: काढा? कसला काढा?
2: औषधांचा काढा। माझे आजोबा घेतात, खूप कडू असतो तो।
1: मला पण नको काढा।
0: अरे काढा नाही बावळटांनो, पाढा पाढा
1: पाढा। अरे बापरे, मला 9 पाढा येत नाही।
0: अरे गणितातला पाढा नाही रे, आपला चुकांचा पाढा।
2: आपण जर का बाप्पा समोर आपल्या चुकांचा पाढा वाचला तर तो आपला शिक्षक राहील ना।
0: अरे शिक्षा करायला त्या काय आपल्या बाई आहेत का?
1: ए लवकर म्हणा, नाहीतर देव झोपून जातील।
2: हे ठीक आहे, मी म्हणतो। बाप्पा, या वर्षीच्या गणेश उत्सवात तुझ्या प्रसादाचे पेढे मी चोरून खाल्ले, पण मला ते पेढे आवडले म्हणून सॉरी बाप्पा।
0: काय रे, मगाशी तर म्हणाला असं काही करायचं नाही आणि तूच घरी।
2: हे पण ते एकदाच झालंय, आणि त्यानंतर मी बाप्पाला सॉरी पण म्हटलं।

0: ओके नाय बाप्पा. ए आता मी परवा ना माझ्या बाबांच्या फोनवर एक फोन आलेला. बाबांनी मला सांगितलं की ते घरी नाही आहेत असं सांग. त्यांचं ऐकून मी खोटं बोललो. सॉरी बाप्पा. आणि हो बाप्पा, या मोठ्या माणसांना ना खोटं बोलण्याची बुद्धी देऊ नकोस.
1: ए बोबड्या, चल आता तू तुझी चूक कबूल कर.
2: बाप्पा, काल वर्गात बाईंनी विचारलं सगळ्यांचा अभ्यास झालाय ना. त्याचा अभ्यास झाला नाहीये त्यांनी उभला.
1: हो पण तेव्हा तर सगळा वर्गच खाली बसला होता.
2: अले हो, पण सगळ्यांनी अभ्यास केला होता म्हणून ते खाली बसलेले. मी खोटं वागलो, माझा अभ्यास झाला नव्हता तरी मी खाली बसलो. बाप्पा मला माफ कर, मी यापुढे असं वागणार नाही.
1: चल बंडू, आता तू आपली चूक कबूल कर बरं.
3: आज आपली काही चूक झाली नाही बुवा.
2: तू आणि चूक करणार नाही असं कधी होणारच नाही.
1: बंड्या, तुझ्या चुका पुण्याच्या पर्वती एवढ्या असतील, जरा नीट आठव. अरे चुकांची भानगड नको म्हणून मी काल शाळेला बुट्टी लावून चिंचा पाडायला गेलो.
3: काय शाळेला दांडी मारलीस?
1: अरे माझा गृहपाठ राहिला होता, काय करायचं मग. म्हटलं गृह आणि शाळा दोघांकडे पाठ फिरूया.
0: शाळा बुडवून चिंचा पाडल्या शोभत का तुला? आपल्या टीम मध्ये कुणी करत का असं?
1: बंड्या, शाळा बुडवून चिंचा पाडल्या हीच तुझी मोठी चूक झाली. आता पुन्हा असं होणार नाही. देवा, कालची चूक आणि पाडलेली चिंच तेवढी तुमच्या लंबोदरात घ्या.
2: आणि तिंटेच्या दादाला वलतबल चिंता येऊ द्या,
0: म्हणजे बंड्याला वर्षभर शाळेत जायला नको.
1: हे म्या चेष्टा बासर, मी सॉरी म्हटलं ना देवाला. हे देऊळ आहे म्हणून शाळा असती तर असं बदललं असतं ना तुला.
2: अरे भांडू नका तुम्ही.
1: बर पुरे, आता चुकांचा पाडा वाचून झाला, आता स्वतःला जे हवे ते मागा.
4: ए देवा, नेहमी पाण्याचाच पाऊस का पाडायचा बरं?
1: कधीतरी मस्त टॉप्यांचा पाऊस पाड.
2: त्यापेक्षा देवा दाल दाल तुलप्यांचा पाऊस पाड.
0: आमच्या बाबांचा रोज पगार होते म्हणजे रोज खाऊ मिळेल.
3: त्या पगारातून आम्हाला खूप खूप रंगीत भोरे, गोट्या, पतंग आणि भरपूर बॅट बॉल मिळू दे.
4: हो देवा, आम्हाला सर्व दे, या बदल्यात तू आमची परीक्षा घे.
2: ए नको, पलिक्या कती नाचते आणि ते पलिक्यात उंट कजावून ढकलून देतात.
1: हो पण खाली देवच स्वतः जेलायला उभा राहतो. मी पाहिले भक्त प्रल्हादाच्या नाटकात. काही होणार नाही, देव वाचवेल आपल्याला.
3: ते बघ कोणीतरी येतोय.
0: ही तो असा चासपडत का चाललाय?
4: तो आंधळे बहुतेक.
5: बाप्पा नमस्कार करतो.

0: अरे वा, छान गातो की
1: बाप्पाची कृपा। अजून काय?
0: ए, तुझं नाव काय?
1: श्रावण।
0: किती छान नाव आहे
2: श्रावण। अरे या नावावरून मला कविता आठवते। श्रावण मासी हर हर्ष मानसी
0: पाठांतर कच्च आहे तुझं। आता मी म्हणून दाखवतो। श्रावण मासी हर्ष मानसी, श्रावण मासी हर्ष मानसी, श्रावण।
2: ए, तुला पण आठवत नाहीये, तुझं पाठांतर कच्च आहे।
1: हे थांबा, मी म्हणून दाखवतो। श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येती सरसर शिरवे, क्षणात फिरून ऊन पडे।
0: अरे वा, तुझी छान पाठ आहे ही कविता।
1: अरे हीच नाही, माझ्या अजून खूप कविता पाठ आहेत। मी अजून एक म्हणून दाखवतो। ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन, निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून।

0: आम्ही जी हिरवळ पाहिली ती तर तुला दिसत नसेल, तू पाहिलेस का रे कधी हिरवळ?
1: हो पाहिले की
0: पाहिली, म्हणजे तू काय खोटा खोटा अंधळास की काय?
1: तसं नाही रे, दिसत नसलं म्हणून काय झालं, स्पर्शाने कानाने मी अनुभवली आहे हिरवळ, आणि तुमच्यासारखे मित्र आहेत ना तिचं वर्णन करून सांगायला, ए तुम्ही बनाल का रे माझे मित्र?
0: हो काही हरकत नाही,
2: हो चालेल, तू आमचा चांगला मित्र बनू शकतोस।
0: ए बोबड्या गप्प बस तू, आणि तू रे आत्ता चालायस आणि म्हणे मित्र, हा आणि चांगला मित्र बनणार आहे आंधळा कुठला आलात मित्र बनायला, चल हट।
1: जातो चकुल तो कशाला, मी पुन्हा नाही आग्रह करणार तुम्हाला मैत्री करायला, मला कोणीच मित्र नाही, मला वाटलं तुम्ही चांगली मुलं आहात माझे मित्र बनार, पण असू दे तुम्हाला मी आवडत नाही ना, तसं मी कोणालाच आवडत नाही। जातो मी, एक तर मला आई बाबा पण नाहीत।
0: आई बाबा नाहीत काय रे, काय झालं त्यांना?
1: माझे आई बाबा कोरोनाच्या काळात खूप आजारी होते, त्यातच ते मला सोडून गेले। आई बाबा मला तुमची आठवण येते, आता आता फक्त माझे म्हातारे आजोबा तेच मला सांभाळतात, तेच माझे मित्र आणि सगळं काही।
0: ए सॉरी आम्ही तुला दुखावलं।
1: असू दे, असं कोणी ना कोणी भेटतच असत मला, मला चिडवणार मला नाव ठेवणार, पण मी नाही लक्ष देत त्यांच्याकडे। आपण नेहमी दुसऱ्यांचं भलं करायचं म्हणजे देवही आपलं भलं करतो असे माझे आजोबा म्हणतात। देव बाप्पा त्या सगळ्यांनी जे मागितलं ते त्यांना मिळू दे, सगळ्यांचं भलं कर। चला येतो मी।
0: ए अरे थांब, जाऊ नकोस, आम्हाला माहित नव्हतं रे, आम्ही खूप वाईट वागलो तुझ्याशी, चुकलं आमचं, नाही असं वागणार पुन्हा, आम्ही बनू तुझे मित्र।
3: हो आम्ही बनू तुझे मित्र,
0: आम्ही सगळे आमच्या चुका मांडायला आणि आम्हाला काय हवं ते मागायला आलो होतो, तू मात्र सगळ्यांच्या भल्याच्या मागण्या मागायला आला होतास, आम्हाला तुझ्याकडून खूप काही शिकायला मिळालं। तुझ्या आयुष्यात एवढे दुःख आहे एवढा अंधार आहे तरी तू आनंदी कसा?
1: आनंद मांडण्यात असतो रे, आपण नेहमी दुःख विसरून आनंदाला जवळ करायला हवं, कारण आनंदाची वाट नेहमी देवाच्या पायाशी असते, ती आपण शोधली पाहिजे।
4: अरे काय चाललंय रे तुमचं, श्रावण तू इकडे आलाय, मी तुला घरी शोधतोय।
0: म्हणजे पुजारी आजोबा?
4: हो मी श्रावणचा आजोबा।
1: हो हेच माझे आजोबा आहेत, मला सांभाळणारे माझे प्रेमळ आजोबा।
4: पोरांनो याच्या डोळ्यांच्या उपचारासाठी खूप पळापळ करतोय, देव नक्की यश देईल, आजही डॉक्टर कडे जायचं आहे, चला निघतो आम्ही।
3: हो आजोबा।
0: श्रावण आपण नक्की भेटू।
1: हो नक्की बाय।
0: हे चला आपण श्रावण साठी प्रार्थना म्हणूया। देवा देवा श्रावणच्या डोळ्यांचा उपचार होऊ दे, त्याला दिसू लागू दे।
2: देवा आम्ही सगळे चांगले बाबू, तू का नाही करणार कोत नाही बोलणार?
3: देवा मुझे हेची मागणे, देवा मुझे हेची मागणे, नको आम्हाला चणे फुटाणे मित्रासाठी।

नाट्य वाचन फारच सुंदर झालं ना खरंच. आपणही आपल्या आजूबाजूच्या मित्रमैत्रिणींना समजावून घेत त्यांना लागेल ती मदत करत पुढे जाणं फार गरजेचं आहे. आपल्या सगळ्यांनाच वाचायची आवड असते,

0: अशीच आपली मैत्रीण तन्वी सणस आपल्याला तिने वाचलेल्या एका पुस्तकाबद्दल सांगते.
1: मी तन्वी दीपक सणस. आमच्या शाळेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून वाढदिवसानिमित्त एक पुस्तक भेट म्हणून दिलं जातं. आमच्या शाळेच्या या अनोख्या उपक्रमांतर्गत मला मिळालेल्या पुस्तकाचं नाव आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक कथा असे आहे. या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर शिवराय, येसाजी कंक, शनिवार वाडा आणि एक हत्ती आहे. मला पृष्ठावर म्हणजेच मागच्या पानावर साने गुरुजींची थोडक्यात माहिती दिली आहे. यात एकूण 7 गोष्टी आहेत. यातील कथा या नावाप्रमाणेच आगळ्या वेगळ्या आहेत. या पुस्तकाच्या माध्यमातून शिवाजी महाराज यांच्या काळातील महत्वाचे प्रसंग आणि व्यक्ती प्रकाशात आणले आहेत. यातील एक गोष्ट मला खूप आवडली. सदाशिव नावाचा खेड्यातील मुलगा आपल्या मामा मामीच्या जाचाला कंटाळून घराबाहेर पडला आणि शिवरायांच्या सैन्यात दाखल व्हायचे असे त्याने ठरविले. तो शिवरायांपर्यंत पोहोचला. दरबारातील छोटी मोठी कामे तो करू लागला. एके दिवशी शिवरायांपर्यंत बातमी आली की लियाकत खान हा आपल्यावर हल्ला करणार आहे. ही बातमी शिवरायांनी सर्व मावळ्यांना सांगितली. त्यावेळी सर्व मावळे लियाकत खानवर हल्ला करण्यासाठी मी जाणार असे म्हणू लागले. परंतु शिवरायांनी हे काम सदाशिवावर सोपवले. सदाशिव सुरुवातीला घाबरला पण नंतर त्याने होकार दिला. रात्र झाली. लियाकत खान गडाच्या पायथ्याशी येऊन पोहोचला. सदाशिवही त्याच्यावर चाल करून गेला. क्षणात सगळे जळून खाक झाले. हे पाहून शिवरायांनी सदाशिवाला सोन्याचे कडे आणि शाबासकी दिली. या पुस्तकातून मानवी मूल्ये, बुद्धिमत्ता आणि चातुर्य याचेही दर्शन होते. मला हे पुस्तक खूप आवडले. तुम्हीही वाचून पहा. धन्यवाद.
0: तन्वीनी वाचलेलं पुस्तक तिने आपल्यापर्यंत पोहोचवलं. तुम्हा सगळ्यांना वाटतंय ना की या सुट्टीत भरभरून पुस्तकं वाचूया. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेतल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आज आपण ऐकला. आजचा एकूणच गंमत जम्मत कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल पत्त्यावर ईमेल करून किंवा पत्र पाठवून अथवा फोन करून देखील तुम्ही तुमचे अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. बराय तर मित्रमैत्रिणींनो, आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांना निरोप द्या. नमस्कार, बाय, टाटा.
2: गम्मत जम्मत.

छोट्या दोस्तांसाठीचा कार्यक्रम गंमत जम्मत आताच आपण ऐकलात. पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळा इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शन कार्यक्रम. सूत्रसंचालन होतं प्राची परांजपे यांचं आणि सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन. आमची पुढील उद्घोषणा थोड्याच वेळात.

0: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची.
1: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज,
0: झालं सगळं. झालं बजेट तयार.

0: 5000 वाचले, नवीन साडी घेऊया?
1: नको,
0: मागच्या महिन्यातच तर घेतली होती.
1: आणखी एक.
0: नाही, आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा.
1: आली आहे मोठी.
0: आता जाग बाई.
2: आरबीआय सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.

0: ही कहाणी आहे एका नर्सची आणि तिच्या अंतर्मनाची. आला पगार? आता नवीन झुमके?
1: नाही, आधी बचत.
0: आधी झुमके. ऐका, दर महिन्याला थोडे वाचवा, थोडे गुंतवा आणि थोडेसे इमर्जन्सी साठी ही वाचवा, मग राहाल टेन्शन फ्री.
2: पण त्या झुमक्यांचं काय?
0: जातेस की देऊ इंजेक्शन.
3: आरबीआय सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा.
4: संध्याकाळचे 6:59 आणि 35 सेकंद होत आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. श्रोते हो, आमचे कार्यक्रम आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरही ऐकू शकता. आता ऐकूया प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई मनोज अणावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगाव येथील कळगमचे विजय यांचा शपथविधी. बहुमत चाचणी येत्या बुधवारी. आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिश्वा शर्मा यांची निवड. येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ. अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची विशेष तपास पथकाकडून चौकशी. नौदलाच्या पश्चिम कमांडचे ध्वजाधिकारी म्हणून व्हाईस अॅडमिरल संजय वात्सायन यांची नियुक्ती. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नईत सुरू असलेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचं चेन्नई सुपर किंग्ज पुढं विजयासाठी 204 धावांचं आव्हान. तामिळनाडूमध्ये टीव्हीके अर्थात तमिळगाव वेत्री कळघम या पक्षाचे संस्थापक सी जोसेफ विजय यांनी आज सकाळी तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. विजय यांच्याबरोबर अन्य 9 मंत्र्यांनीही शपथ घेतली. 234 सदस्यांच्या सभागृहात विजय यांनी काँग्रेस सीपीआय सीपीआयएम व्हीसीके आणि आययुएमएल यांच्या सदस्यांसह 120 आमदारांचा पाठिंबा मिळवला आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि तमिळ चित्रपटसृष्टीतले अनेक मान्यवर या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. राजकीय क्षेत्रातल्या पदार्पणातच मुख्यमंत्रीपदाला गवसणी घातल्याबद्दल विजय यांचं विविध नेत्यांकडून अभिनंदन केलं जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विजय यांचं अभिनंदन केलं असून त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसंच इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आणि सर्वपक्षीय नेत्यांनी विजय यांना शुभेच्छा दिल्या आहेत. श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसा नायके यांनीही विजय यांचं अभिनंदन केलं आहे. टीव्हीकेनं येत्या बुधवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करावं असं राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितलं आहे. आसाममध्ये भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे विधिमंडळ पक्षनेते म्हणून हिमंता बिस्वा शर्मा यांची निवड झाली आहे. आसाम भाजपाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक गुवाहाटी इथं झाली. नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी येत्या मंगळवारी होणार आहे. पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्यमंत्रीपदी एन रंगासामी यांची नेमणूक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली आहे. येत्या 13 तारखेला त्यांचा शपथविधी होणार आहे. लैंगिक अत्याचार प्रकरणी अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची आज नाशिकमध्ये विशेष तपास पथकानं चौकशी केली. यावेळी रुपाली चाकणकर आणि खरात यांचे आर्थिक संबंध, खासगी पतसंस्थांमधली खाती, खरात यांच्या धार्मिक संस्थेमधलं चाकणकर यांचं सदस्यत्व या आणि इतर मुद्द्यांवर विशेष तपास पथकानं चौकशी केली.

0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज हैदराबाद इथं तेलंगणातल्या सुमारे 9,400 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये हैदराबाद पणजी आर्थिक कॉरिडॉरवरच्या गुडेवेलूर महबूबनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 167 चौपदरीकरण प्रकल्पाचा समावेश आहे. पीएम मित्र योजनेअंतर्गत विकसित केलेल्या वरंगळ इथल्या पीएम मित्र पार्कचं आणि सिंधू रुग्णालयाचाही यात समावेश आहे. या प्रकल्पांमुळे राज्यातलं दळणवळण संपर्क अधिक मजबूत होऊन मालवाहतूक सुलभ होणार आहे. या विकास कामांच्या माध्यमातून रोजगारही निर्माण होणार असल्याचं प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
1: आज जिन प्रोजेक्ट्स का शिलान्यास और लोकार्पण हुआ है, इससे यहां हजारों हजार नए रोजगार बनेंगे और तेलंगाना की कनेक्टिविटी भी सशक्त होगी. मैं तेलंगाना की जनता को इन प्रोजेक्ट्स के लिए बहुत बहुत बधाई देता.
0: ऑपरेशन सिंदूरला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं संरक्षण क्षेत्रातल्या धोरणात्मक विषयांवर काम करणाऱ्या ब्रह्मा रिसर्च फाउंडेशनतर्फे उद्या संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी संधी या विषयावर एका महत्वपूर्ण चर्चासत्राचं आयोजन केलं आहे. मुंबईत वांद्रे इथं आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश भारतीय संरक्षण निर्मितीच्या वेगाने विस्तारणाऱ्या परिसंस्थेत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी निर्माण होणाऱ्या संधींवर प्रकाश टाकणं हा आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी

बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नौदलाच्या पश्चिम कमांडचे ध्वजाधिकारी म्हणून व्हाईस अॅडमिरल संजय वात्सायन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वात्सायन सध्या नौदल उपप्रमुख म्हणून कार्यरत असून ते भारतीय नौदलाच्या सामरिकदृष्ट्या सर्वात महत्वाच्या कमांडपैकी एकाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. भारताच्या पश्चिम सागरी आघाडीचे आणि अरबी समुद्रातील महत्वाच्या सागरी मार्गांचं संरक्षण करण्याची जबाबदारी पश्चिम कमांडवर असते. तोफखाना आणि प्रक्षेपणास्त्र प्रणालीमध्ये तज्ज्ञ असलेले वात्सायन 1 जानेवारी 1988 रोजी भारतीय नौदलात दाखल झाले. त्यांनी 30 वर्षांपेक्षा जास्त काळ विविध पदांवर काम केलं असून अनेक आघाडीच्या युद्धनौकांवर सेवा बजावली आहे. त्यांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल त्यांना 2021 अतिविशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं होतं. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर सुरू असलेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सनं चेन्नई सुपर किंग्ज पुढे विजयासाठी 204 धावांचं आव्हान ठेवलं आहे. चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. लखनौ सुपर जायंट्सनं निर्धारित 20 षटकांमध्ये 8 गडी गमावून 203 धावा केल्या. जोश इंग्लिसनं 33 चेंडूत 85 धावा केल्या. शाहबाज अहमदनं नाबाद 43 धावांमध्ये योगदान दिलं. शेवटची बातमी हाती आली तेव्हा चेन्नई सुपर किंग्जच्या 14 षटकांमध्ये 3 बाद 157 धावा झाल्या होत्या. या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. छत्तीसगडमध्ये रायपूर इथं शहीद वीर सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर थोड्याच वेळात 7:30 वाजता हा सामना सुरू होणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. मातृदिनानिमित्त आज मुंबईत मालाड इथं पोषण अभियानांतर्गत खासदार मातृशक्ती पोषण वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात गरजू गर्भवती महिला आणि मातांना पोषण किटचं वितरण खासदार पियुष गोयल यांच्या हस्ते करण्यात आलं. मातांचं आरोग्य आणि कल्याण हे सक्षम समाज आणि विकसित भारताचा मजबूत पाया आहे असं ते यावेळी म्हणाले. यानंतर गोयल यांनी बोरिवली इथं शिंपोलीमध्ये घेतलेल्या पहिल्याच एसआरए जनता दरबारात 150 तक्रारी मार्गी लावल्या. उत्तर मुंबईतला एकही नागरिक बेघर राहणार नाही यादृष्टीने एसआरए प्रकल्पांचं नियोजन केलं जाईल असं आश्वासनही गोयल यांनी यावेळी दिलं. नागपूरमध्ये पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदांचं आयोजन करण्यात आलं आहे. या परिषदेचं आयोजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.

0: या 17 मे रोजी नागपूर जलसंवाद तर 18 मे रोजी जलक्रांती परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदांमध्ये देशभरातल्या नामवंत जलतज्ञ, पद्म पुरस्कार विजेते, संशोधक तसंच सामाजिक क्षेत्रातले मान्यवर सहभागी होणार आहेत. विदर्भातले शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जलसंधारणाचे प्रभावी उपाय, पाण्याचं नियोजन आणि शाश्वत शेती या विषयांवर परिषदेत सखोल मंथन होणार आहे. आकाशवाणी अर्थात ऑल इंडिया रेडिओच्या 90व्या वर्षपूर्तीनिमित्त सध्या देशभरातल्या आकाशवाणी केंद्रांतर्फे विविध कार्यक्रम सादर होत आहेत. या पार्श्वभूमीवर काल आकाशवाणी सांगली केंद्रातर्फे चांदणे शब्दस्वरांचे हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम पार पडला. यावेळी आकाशवाणी सांगलीचे कार्यक्रम प्रमुख श्रीनिवास जरंडीकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. पालघर जिल्ह्यात मनोर मार्गावर शेलवली इथं दुचाकीला अज्ञात वाहनानं उडवल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्याबरोबरचे दोघे गंभीररित्या जखमी झाले. हवामान. राज्यात अनेक ठिकाणी काल संध्याकाळी आणि आज पाऊस पडला. रत्नागिरी जिल्ह्यात वादळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. अनेक ठिकाणी झाडं तसंच विजेचे खांब कोसळले. अनेक घरांचे पत्रे उडाले. सखल भागात पाणी शिरलं होतं. वीज पुरवठा अनेक भागांमध्ये खंडित झाला असून तो पूर्ववत करायचे प्रयत्न सुरू आहेत. जालना जिल्ह्यात डोमेगाव परिसरात आज पावसाच्या सरी आल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. येत्या 2 दिवसात राज्यात सर्वत्र तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह वारे वाहण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगाव वेत्री कळघमचे विजय यांचा शपथविधी. बहुमत चाचणी येत्या बुधवारी. आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड. येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ. अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची विशेष तपास पथकाकडून चौकशी. नौदलाच्या पश्चिम कमांडचे ध्वजाधिकारी म्हणून व्हाईस अॅडमिरल संजय वात्सायन यांची नियुक्ती. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नईत सुरू असलेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचं चेन्नई सुपर किंग्स पुढे विजयासाठी 204 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. ओ लवली, वेल डन. बिझनेस लोन अप्रूव्ड. आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवे लाईट्स. सोबत नवीन गाडी घेऊन टाक त्याच लोन मधून. नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं. वेळेवर ईएमआय भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा. कार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
2: आरबीआय सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा.
3: मोठी सुनबाई, हे तुझ्या नावे.
4: इतकी काय घाई होती
3: अग.
4: आणि छोटी,
3: हे तुझ्या नावे. आणि हे
4: माझ्या छकुलीच्या नावे.
5: पण आजी, तुझ्या नावे
6: सगळंच. मी बँक, लॉकर, फिक्स डिपॉझिट सगळ्यात हिलाच नॉमिनी बनवलाय. उद्या जर मी नसलो तर पैसे मिळायला हिला सोपं जाईल.
3: शुभ बोला हो.
4: काय?
2: आरबीआय सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.
7: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. श्रोते हो, आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकू शकता. संध्याकाळचे 7:11 आणि 47 सेकंद होत आहेत. आमची पुढील उद्घोषणा थोड्याच वेळात.
8: श्रोते हो, रुग्णांची सेवा शुश्रूषा करण्यात तसंच डॉक्टरांना उपचार आणि ऑपरेशन्समध्ये मदत करणाऱ्या परिचारिका या आरोग्य सेवेचा एक महत्वाचा भाग असतात. 12 मे या जागतिक परिचारिका दिनानिमित्त संवाद साधूया उमा कानेटकर यांच्याशी. तसंच स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रोतिका आपुलकी या घरात वनिता मंडळ कार्यक्रमात मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर वनिता मंडळ.
1: श्रोते हो, आकाशवाणी @90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
8: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
1: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर. तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो 107.1 MHz आणि

0: न्यूज ऑन एयर ऐप पर रही सूर्य गौरव संध्या।
1: एक निवेदन, भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पुरस्कारांसाठी भारत सरकारच्या गृह विभागातर्फे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत। प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलमार्फत स्वीकारले जाणार आहेत, तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी awards.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी। शेवटची तारीख 31 जुलै ही आहे। निवेदन संपलं।
2: माझा आभार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना या विषयावर प्रमोद पर्वते यांची मुलाखत। सोबतच ऐका प्रयोग समृद्धीचे उत्पादन आणि प्रक्रिया या विषयावर प्रगत शेतकरी गोपाल अग्रवाल यांची मुलाखत। हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 11 मे 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर। आता ऐकूया कार्यक्रम वृत्त विशेष।

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, एक होता कार्व्हर या गाजलेल्या पुस्तकाच्या 50व्या आवृत्तीच्या निमित्तानं या पुस्तकाच्या लेखिका वीणा गवाणकर यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आज आपण ऐकणार आहोत. कालच्या पहिल्या भागात आपण एक होता कार्व्हर या पुस्तकाच्या मागची कहाणी जाणून घेतली होती आणि वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये भरीव योगदान देणाऱ्या दिग्गजांबद्दल वीणाताईंनी लिहिलेल्या पुस्तकांचा धावता आढावाही घेतला होता. या भागात याबद्दल आपण सविस्तर बोलणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. तुम्ही खूप स्त्रियांबद्दलही लिहिलंयत वीणाताई. लिज माइटनर, गोल्डा मायर, रोझलिन फ्रँकलिन, आयडा स्कडर, आता मारिया मॉन्टेसरी. तर या स्त्रियांबद्दल, त्यांच्या कामाबद्दल लिहावं ह्याची प्रेरणा कुठून मिळते?
1: सगळीकडे स्त्रियांचे आवाज किंवा त्यांचं अस्तित्व पुसलं गेलेलंच आहे. जसं रोझलिन फ्रँकलिनचं आणि लिज माइटनरचं, म्हणजे की दोघींनी हे 20व्या शतकात केवढे तरी बदल करून आणलेले आहेत की 1950-52 साली रोझलिनने आणि 1900 सुमाराला साधारण त्याच मागे पुढे लिज माइटनर, हा दोघींचे हे जे आहेत त्यांचे शास्त्रीय विचार आणि त्यांचे संशोधन यांनी जगाचे एकीने जीवशास्त्रात बदल घडून आणला आणि एकीने भौतिक शास्त्रात बदल घडून आणला. आता त्यांचं जे हे आहे ते पुरुष जिथे अधिकार आहे किंवा जिथे पारंपरिक पद्धतीने पुरुषांनाच महत्व दिलं जातं, स्त्रियांचं तिथे अस्तित्व गृहितच धरलं जातं की त्या त्याच्यात लायकीच्या नाहीत किंवा तेवढी अक्कलच्या नाही, अशा वेळी तेवढ्या विद्वान स्त्रियांचं हे दाखलं झालं. तर मग मला असं वाटलं की त्यांना जर योग्य वेळी समाजात चांगला आधार मिळाला असता किंवा चांगलं त्यांना प्रोत्साहन मिळालं असतं तर त्यांना एवढ्या कटकटी सहन न कराव्या लागतात, त्यांचं आयुष्य सुलभ होऊन कदाचित त्यांच्या अजून अधिक चांगलं आणखीन भरीव झालं, आणखीन पुढे गेले असते. तर ही वृत्ती बदलायला हवी की आमच्या घरात लेकी बाळी सुना मुलं मुली या शिकत असतील तर त्यांच्यासाठी म्हणजे निसर्गात काय किंवा समाजात काय योग्य पर्यावरण ही गरज असते. समाजात सुद्धा योग्य पर्यावरण असेल तर प्रत्येक व्यक्ती स्वतःचा विचार आणि कृती घेऊन पुढे बहरू शकते. जे निसर्गात आहे ते पर्यावरण बिघडले की तिथल्या स्पेसिस तिथल्या घटक सगळे विरघळायलाच लागतात, नाहीतच व्हायला. तर प्रोत्साहन देण्यासाठी काय तर योग्य तर तो एक उद्देश माझा होता की बघा या रोझलिन फ्रँकलिन आणि लिज माइटनर यांना योग्य जर त्यावेळेस मिळालं असतं तर त्यांचं त्यांना इतकं तिचंही मरण इतक्या लवकर आलं नसतं किंवा तिला आणखीन काही तिचं झालं असतं रोझलिनचं किंवा लिज माइटनरला 9-10 वर्ष परागंदाव असते जगावं लागलं. मॉन्टेसरीला किती त्याच्यासाठी सहन करावं लागलं म्हणजे ज्या काळात कुठलीही प्रसिद्धी माध्यमं किंवा प्रवासाचे मार्ग नव्हते अशा काळात तिने जी धडपड केली आणि तिने जे एक शिक्षण प्रणाली सगळ्या जगभर न्यायला केली ती

0: तिला 10 वर्ष आपल्याकडे भारतात आधार घेऊन राहावं लागला आणि ती अविवाहित माता होती. ते तिला लपवून ठेवून तरी शिक्षणाचा ते प्रसार करत राहिले. शिक्षण हे सर्वसामान्य मुलांपर्यंत नेण्याचं जे साधन किंवा जो मार्ग निर्माण करून दिला तो अलौकिकच आहे. तर स्त्रिया हे करू शकतात. आयडा स्कडर सचिवाई त्या काळात 1900 साली भारतात येते आणि ग्रामीण भागात आरोग्य सेवा नेणारी जगातली पहिली ती डॉक्टर ठरते. नुसतीच डॉक्टर नाही तर ग्रामीण भागात आरोग्य सेवा नेणारी ती पहिली डॉक्टर. तर ही कामं किती डोळ्यासमोर होती आपल्या. मग अशांना तिला जे सहन करावं लागलं अर्थात तिला थोडासा चर्चचा पाठिंबा असल्यामुळे किंवा ती गोरी असल्यामुळे तिला एवढा सामाजिक विरोध झाला नसेल परंतु तरी तिचा मार्ग सोपा नव्हताच. आणि अशा वेळेला जग त्यांची किती खातरदारी करतं, जग त्यांची काय वाहवा करतं हाही प्रश्न असतोच. मग तुम्हाला जर कर्तृत्व स्त्रियांचं काम करणाऱ्या स्त्रियांचं शिकणाऱ्या स्त्रियांचं वाढलं पाहिजे असं वाटत असेल तर अशी उदाहरणं त्यांच्या समोर आलीच पाहिजे. आणि हे केवळ प्रबोधनाचं काम मी करते अशा भावनेतून लिहिलं नाही. मला त्यांचं असणं आवडलं, मला त्यांचे विचार आणि त्यांचे मार्ग आवडले आणि त्यांचा खंबीरपणा आवडला म्हणून मी ती लिहिली. मला ती कोणी सांगितलेली नव्हती की तू हे लिहिलं पाहिजे. गोल्डा सर्चिबाई जिथ्या गोल्डा म्हटल्यानंतर इस्रायलचा इतिहास डोळ्यासमोर येणार आणि इस्रायलचा इतिहास म्हटल्यानंतर गोल्डाच आठवणार. हे जिथे एक स्त्री आणि तिचा तो देश इतके एकमेकांशी बांधलेले असताना आम्हाला किती माहिती होती त्याची. आम्हाला माहितच म्हणजे मला तर माहितच, मी एवढी स्वतःला वाचणारी समजते, मला गोल्डाची एवढी माहिती नव्हती. साधारण ती आमच्याच काळातली, तिचा मृत्यू 1978 साली झाला, म्हणजे आम्ही जाणते होतो त्या, पण आम्हालाही माहित नव्हतं. तर हे असणं जे काय असतं स्त्रियांचं, तिला जे काही सहन करावं लागलं त्या प्रवासात तिच्या एकूण आयुष्याच्या पाळ्यात, ते बघताना असं वाटतं की या किती खंबीरपणा आहे, हा किती आत्मविश्वास तिचा हा आहे. आणि पुरुषांनी कशी तिची अवहेलना किंवा तिला बाजूला सांगण्याचे प्रयत्न करूनही कशी तिथे कोण राहिली. मग हे वेगळी क्षेत्र आहे, वेगळे देश आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जी भारतातल्या स्त्रिया ज्या आहेत आणि ज्यांची चरित्र पुढे आहे, म्हणजे शोध तोही घेतला पण महान स्त्रिया होत्या, पण ज्याला आपण मूलभूत संशोधन म्हणतो ते त्यांनी केलेलं
1: नाही. वीणाताई, माझं हे निरीक्षण आहे की ही पुस्तकं जरी चरित्रात्मक असली, त्याच्यामध्ये माहिती मिळत असली वाचकांना, तरीही ती कुठेही रुक्ष किंवा माहितीचा भडीमार करणारी नसतात. त्याला एक खूप छान माणसाचा ओलावा असतो. ती माणसं आपल्यासारखी माणसं आहेत असा फील कुठून तरी त्यात येतो. तर ही कसरत लेखिका म्हणून तुम्ही कशी काय साधता?
0: लहानपणापासून मला चरित्र वाचनाची आवड असल्यामुळे मला जे भावतं, माझ्या वृत्तीला जे मानवतं, मला जे लिहावंच वाटते तेच मी लिहिते. आणि लिहिते म्हणजे काय असतं, लिहिणं ही शेवटचा टप्पा. प्रथम काय होतं, ओळख होत. ओळख झाल्यावर तर स्वाभाविकपणे मी लायब्ररीन असल्यामुळे मी एखादं नवं पुस्तक, समजा रोझेलिनचा हातात आलं, तर मी एका पुस्तकावर थांबत नाही. अरे दुसरीकडे काय म्हटलंय तिच्या, कारण मी पुन्हा सांगते की मी लायब्ररीन. मला वेगवेगळ्या पुस्तकातून ह्या व्यक्ती किंवा रेफरन्सेस शोधायचे कसे असं मला ट्रेनिंग म्हणा किंवा मला तो अनुभव होता. त्याच्यामुळे मग ते मग आणखीन पुस्तकात कुठे काय सापडते, दुसरीकडे काय सापडते, तिसरीकडे काय सापडते, आणि मग हा प्रसंग इथे असा सांगितला, तिकडे तो तसा सांगितलाय, मग खरा काय असं, हे शोधण्यातून ते निर्माण. हे मी लिहायला बसणारे म्हणून मी माहिती शोधते असा तो प्रकार नाही, उलट आहे. मी माहिती शोधत जाते, माहिती जमवत जाते, जमता जमता माझ्या डोळ्यासमोर जे चित्र त्या व्यक्तीचं उभं राहतं ते जर मला आवडलेलं असेल तरच मी तो लिहिण्याचा प्रयत्न. आणि इतकी पुस्तकं वाचलेली असतात म्हणून ते प्रत्येक वेळेला मी पुस्तक लिहायला जात नाही, ते व्यक्ती राहतं. पण असं जसं तर नाही, हे लोकोत्तर आहे, नाही हे फार वेगळं आहे, हे फार आपल्याला आजपर्यंत माहीत नसलेलं जसं आहे तसंच ते वेगळ्या अर्थाने फार वरच्या दर्जात. ज्यांनी यांनी काहीतरी वेगळं मानवी जीवनात वेगळं घडवण्याचा ह्याच्यात धमक आहे तेव्हाच ते लिहिलं जात. म्हणजे केवळ 25 फुटावरून उडी मारली आणि एका तासात 70 अंडी खाल्ली हा माझ्या दृष्टीने पराक्रम नव्हता. तर समाजाची एखादी रूढी चौकट मोडून नवा विचार जेव्हा दिला जातो तेव्हा ते माझं लक्ष तिकडे जातं. त्याच्यामुळे तो अभ्यास करणं हा मला झेपला पाहिजे आणि माझ्या आवडीनिवडीशी ते जुळलेलं असलं पाहिजे. कारण लिहिता येणं जरी मी त्या तांत्रिक संशोधनात किंवा ह्याच्यात गेले नाही तरी माणसं म्हणून ती कशी शोधायची, कशी ओळखायची, यासाठी तुम्हाला भरपूर अवांतर वाचन असावं लागतं. म्हणजे एक साधं उदाहरण देईन की मी इकडे कारवर लिहिलं, त्याच्यानंतर मी काही वर्षांनी 86 साली मिनी मंडेला यांच्यावर लिहिलं, कारण त्यात नेल्सन मंडेला तुरुंगात होते आणि ती चळवळ खूप मोठी चालू होती तिकडे जोहान्सबर्ग वगैरे तसा होता. तर त्या आता दोन्ही ठिकाणी एक काळे आफ्रिकन, पण दोन्हीची परिस्थिती वेगळी, दोन्हीच्या मागण्या वेगळ्या आणि दोन्हीचे ते सोडवण्याचे प्रयत्नही वेगळे होते. तर अशा वेळेला तुम्हाला साऊथ आफ्रिकेचं लिहिताना तुम्हाला

तिथले सामाजिक राजकीय किंवा तिथले कोणी त्यांच्या ज्या संस्थात्मक काही रचना असतील ह्या लक्षात घ्यायला लागतात. पार्श्वभूमी म्हणजे मी म्हणेन त्या व्यक्तीची. तसंच कारवार लिहिताना तुम्हाला अमेरिकेसारख्या सुधारलेल्या देशातल्या त्यांची स्थिती काय होती, त्यांना वागवत कसं असतं, त्यांची संघटना काय होत्या किंवा त्यांच्यासाठी गोऱ्यांनी सुद्धा काय प्रयत्न केले वगैरे हे सगळ्याचं

0: वगैरे हे सगळ्याचं भान ठेवावं लागतं. म्हणजे केवळ काळी व्यक्ती म्हणून इथे आणि तिथे सारखीच वागणी मुळे असं ते नसतं. तर ह्याच्यासाठी मी म्हटलं तसं अवांतर वाचन, कुठल्याही व्यक्तीसाठी अवांतर वाचन तुम्हाला असावंच लागतं. म्हणजे इथे तुम्ही जेव्हा इंदिरा गांधींचं लिहाल चरित्र, तर तुम्हाला जसं इथल्या भारतीय सर्व घटनांचं ताण्यामाण्यांचं त्यांच्या असलेल्या परदेशी राजनैतिक संबंधांचं तुम्हाला काही माहिती असायला लागेल. तसं गोल्डाचं लिहिताना गोल्डाची इस्रायल म्हणजे काय, तिची परिस्थिती म्हणजे काय आणि तिने हे प्रयत्न का केले, तिच्या मागची ध्येय काय, ह्याचा तुम्हाला शोध वेगळ्या वेगळ्या पातळीवरून घ्यावा लागतो. त्याच्यामुळे काय म्हणू आपण की एकच त्याच्यातून त्याचा विचार करता येत नाही. या माणसं कळण्यासाठी तुम्हाला त्या त्या काळातली काळातलं अवांतर वाचन करावं लागतं. म्हणजे आपण म्हणतो ना चित्र काढण्यासाठी आधी तुम्हाला पार्श्वभूमी रंगावी लागते. तुम्ही हवेत चित्र काढू शकत नाही, कागदार काहीतरी तुम्हाला पेंट घ्यावं लागतं, त्या काहीतरी रेखाटावं लागतं. तसं तुम्हाला तो आवश्यक असते पार्श्वभूमी. आणि ती पार्श्वभूमी कळली तरच त्या व्यक्तीची उंची तुम्हाला मोजता येते, व्यक्तीचं मोठेपण
1: पळत. मीना ताई शेवटचा प्रश्न विचारते की आजची पिढी वाचत नाही असं आपण सर्रास म्हणतो ऐकतो सुद्धा, आणि डिजिटल युगामुळे वाचन संस्कृतीच सगळी आपली बदलतीये, तर याबद्दल तुमचं निरीक्षण आणि तुमचं मत काय आहे एक लेखिका म्हणून?
0: माझी पुस्तकं खपतात म्हणून मी मुळीच म्हणणार नाही की मराठीत कोण म्हणतं पुस्तकं खपत, पुस्तकं खपतात. दुसरा भाग असा आहे की आताच्या मुलांची जी अभिरुची बदललेली, मुलं वाचतात वेगळ्या वेगळ्या प्रकाराने वाचतात, त्यांची माध्यमं बदलली. तर कोरोनाच्या काळात अर्थात त्याचसाठी पालकांनी केलेले प्रयत्न हे महत्वाचे ठरतात. म्हणजे उदाहरणार्थ कोरोनाच्या काळात ज्यांनी अनेक घरात बघितलं, चांगल्या घरात म्हणजे ज्यांना समजूतदार पालकांच्या घरात, की त्या मुलांना त्यांनी वाचण्याची गोडी लावली किंवा किंडल ह्या स्वरूपात त्यांनी मुलांना पुस्तकं वाचायला उपलब्ध करून दिली, तर तो एक फायदा झालेला. किंवा एका ठराविक म्हणजे कथा कादंबऱ्या कविताच वाचल्या जातील असं नाही, ललित साहित्यच वाचलं जातील, पण लोकांना हल्ली तंत्रज्ञान माहितीची पुस्तकं हवी. आणि दुसरी गोष्ट कालानुरूप त्यांची आवड निवड बदललेली असू शकते. म्हणजे मला लहानपणी साने गुरुजी आवडत होते, मी सांगितलं पारायण केले, म्हणून आताच्या मुलांना त्या वेळेस तेच करावं वाटेल असं. कदाचित त्यांचा हिरो वेगळा असेल पण त्यांना हवं असणारं काहीतरी असेलच. दुसरी गोष्ट ही खरी आहे की आताच्या हातातल्या तुमच्या स्मार्टफोनने त्यांना गुंतवलेलं आहे, त्यांचा एक अटेन्शन स्पॅन ज्याला म्हणतात, एखादी गोष्ट समजून घेण्यासाठी लागणारा ठेराव त्यांच्याकडे, तर हे थोडस झालेलं आहे विरुळवाद त्याच्या नाही, पण तरी सुद्धा जर काही प्रयत्न झाले तर ह्याच्यातून काही अंशी होऊ शकते. हेही निवृत्ती बदल म्हणजे जसं की मुलांना सत्रापासून वाचायला लावलं मोठ्याने, की त्याच्यातून नाटक निर्माण केलं किंवा एखादं त्याच्यातून नृत्य निर्माण केलं, तर त्याच्यात भाग घेतात. म्हणजे क्रिएटिव्हिटी जोडली गेली तर ते ऐकलं जातं. पुस्तक वाचा म्हटल्यानंतर मी अनेक ठिकाणी प्रयत्न करताना बघते तर मुलं वाचायला तयार नसतात, त्यांचा वाचनावरचा हा कमी झालेला, त्यांना हे सोपं पण सतत डोळ्यासमोर बदलणारी चित्र यांनी खरंच त्यांना वेडावून टाकलेलं आहे. म्हणजे आम्ही नेहमी उदाहरण देताना म्हणतो की तुम्ही मुलांना पालकांना म्हणते की तुम्ही हे का वाचून दाखवायचं किंवा वाचायचं त्यांच्या हातातून. एक झाड होतं म्हटल्यानंतर तो रील बघत असेल तर दिसणारच झाड त्याला फक्त माहिती आहे, पण तुमचं बोलणं जर तो ऐकत असेल तर झाड म्हटलं त्याच्यावर किती झाड डोळ्यासमोर येतील. तर हे वैविध्य आम्ही विचारांचं जे ताकद असते ती घालवतो. त्या मुलांना विचारायला लावणं आणि त्या चटपटीत जी समाज आहे हातातली स्मार्टफोन याच्यापासून दूर राखण्यासाठी पालकांनी फार लहानपणापासून प्रयत्न केले पाहिजे. एकदा ते हातात गेलं आणि त्यांच्या डोक्यात भिनलं की ते काढणं कठीण असतं. म्हणजे हा त्याच्यामुळे आता झाले. आणि दुसरं दुर्दैवाने मराठी शाळा बंद पडतात, त्याच्यामुळे वाचणारी मराठी वाचणारी पिढी कमी जाईल. म्हणजे मलाच आता विचारते की मराठी ही फक्त बोली भाषा राहील की काय, कारण आता आवृत्ती किमान एक पूर्वी 1000 आवृत्ती असायची, आता प्रिंट ऑन ऑर्डर वरती 200-300 एवढ्याच कॉपीज निघतात, 50-60 निघतात. म्हणजे मागणी आता ललित साहित्याची कमी होत चालली. तंत्रज्ञान आणि माहिती देणारी पुस्तकं लागतात ती वाचली जातात, पण ललित साहित्याच्या बाबतीत मराठीच्या तरी, आणि असं नाही इंग्रजी तरी कुठे वाचतायत, इंग्रजी माध्यमातली मुलं तरी इंग्रजी कुठे वाचतायत, मुलं वाचत नाही ही ओरड आता सार्वत्रिक आहे आणि ती खरी आहे. तेव्हा त्यांना पुन्हा वाचायला लावायचं असेल तर ह्याच्यातून काहीतरी मार्ग काढावा लागेल, आणि तो मुलांच्या लहानपणापासूनच सुरुवात करायला की त्यांना वाचनाकडे कसं वळावं, आणि त्याच्यामुळे ह्याचे दुष्परिणाम

0: आपल्याला अनेक अंगाने दिसतात, तो आपल्या ह्या आत्ताची मुलाखतीचा हा नाहीये, परंतु वाचायला लावणं त्यांना आणि पुस्तकाची ओढ लावणं ही गरज आहे, परंतु दुर्दैवाने तसे प्रयत्न आता होताना फार कमी दिसत आहे.
1: श्रोते हो, वीणाताईंनी लिहिलेल्या या पुस्तकांमधून या महान व्यक्तींचं कार्य आपल्यापर्यंत पोहोचतच, शिवाय माणूस म्हणून ते कसे होते, कसे लढले, झगडले, कसे मोठे झाले हे ती पुस्तकं आपल्याला सांगतात. आणि वीणाताईंनी आता सांगितलं त्याप्रमाणे पुढची पिढी वाचत नाही अशी फक्त तक्रार करून आता चालणार नाहीये, तर गरज आहे ती या मुलांच्या हातात लहानपणीच पुस्तकं द्यायची. आणि याची सुरुवात एक होता कार्वर पासूनच करायला काय हरकत आहे. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य निकिता लाड, मुलाखत लेखन समन्वय आणि निवेदन अंकिता आपटे.

श्रोते हो, संध्याकाळचे 7:30 वाजत आहेत. आताच आपण ऐकलात कार्यक्रम वृत्तविशेष. यानंतर ऐकूया शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम माझं आवार माझं शिवार.

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात मी सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत करतो. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 20 वैशाख, शके 1948, अर्थात 10 मे 2026. मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकूया एक कीर्तन, पाणी म्हणजे जीवन. कीर्तनकार आहेत नरेंद्र बुवा हाटे, सादर करते रोशन जाधव. तर ऐकूया कीर्तन, पाणी म्हणजे जीवन.

सज्जनो जीव सृष्टी आणि वनस्पती सृष्टी याकरता पाणी हा अत्यंत आवश्यक म्हणूनच महत्त्वाचा घटक आहे. सजीव सृष्टीच्या जीवनाला उपकारक असल्याकारणानेच पाण्यालाच आपण जीवन असे म्हणतो. पाण्याच्या अत्यंतिक उपयुक्ततेमुळेच पाणी पूजनीय मानलं जातं. जगात सर्वत्रच पाण्याची अर्थातच जलदैवतेची पूजा केली जाते. आपल्याकडील संस्कृत आध्यात्मिक वाङ्मयात आणि संत साहित्यात पाण्याची उपमा आनंद ज्ञान विवेक आणि स्वधर्माला दिलेली आढळते. श्री तुकाराम महाराजही आपल्या आजच्या निरूपणाच्या अभंगात अशीच पाणी आणि आनंद याची सांगड घालत आहे. दुर्लभ असा मनुष्य जन्म प्राप्त झाल्याचा जो आनंद आहे त्या आनंदाला पूर आल्याचं ते या अभंगात सांगत आहेत. पूर आला आनंदाचा, पूर आला आनंदाचा, लाटा उसळती प्रेमाच्या. केवळ मानवी जन्म प्राप्त झाल्याचा आनंद नाही तर या जन्मात अंतःकरणामध्ये भक्ती प्रेमाच्या लाटा उसळत आहेत. लाटा उसळती प्रेमाच्या. पावसाळ्यात नदीला पूर आला आणि पाणी वर चढलं की असंख्य ठिकाणी पट्टीचे पोहणारे लोक त्या पुराच्या पाण्यामध्ये धडाधड उड्या मारतात आणि पोहत पोहत पहिली तीर गाठतात. अशा पुराच्या पाण्यात उडी घालून पोहणं आणि पहिली तीर गाठणं हे धाडसाचं काम आहे. पण असं धाडसी पोहणारे महाराष्ट्रात भरपूर आहेत. आनंदाच्या पुराच्या पाण्यात भक्ती प्रेमाच्या लाटा उसळत आहेत. अशा वेळी श्री तुकाराम महाराज म्हणतायत, बांधू विठ्ठल सांगणी

श्री तुकाराम महाराज सगळ्यांनाच या आनंदाच्या पुरात पोहण्याला बोलावीत आहे. पण सगळे थोडीच अशा पुरात पोहू शकणार तेव्हा अशी शंका डोकावू नये म्हणून अगोदरच महाराज सांगतायत की श्री विठ्ठल नामाची श्री विठ्ठल भक्तीची सांगड बांधून या पाण्यात पोहता येईल. आपण तसं करून पहिलं थडीला पोहून जाऊया. बांधू विठ्ठल सांगडी पोहून जाऊ पहिलं थडी. असं पाणी सदा सर्व काळ पाहायला मिळत नाही. मानवी जीवन म्हणजेच अमृत तत्वाला पोहोचवणार जीवन आहे. महाराज म्हणतात हे तो नाही सर्व काळ, हे तो नाही सर्व काळ, अमूप अमृताची जळ. असं हे मानवी जीवन रूपी अमृताचं जल महद भाग्यानं प्राप्त होत. तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे थोरा पुण्य ओघाला येणे पंथे, तुका म्हणे थोरा पुण्य ओघाला येणे पंथे. सज्जन हो, हा मानवी जीवनाचा लाभ जो आपल्याला झालाय तोच आनंदाचा पूर आहे. श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतायत सर्व देहा माझी श्रेष्ठ, मानव देह अतिवरिष्ठ, जयाचे निचुके अरिष्ट जन्म मरणाचे. तेव्हा जन्म मरणाचं संकट दूर करणं म्हणजेच भवनदी पार करून पहिलं थडी जाण्याचा संकल्प करणं आवश्यक आहे. अशी संधी वारंवार येत नसते असंच श्री संत तुकाराम महाराज आपल्या मूळ अभंगात प्रतिपादन करीत आहेत. या प्रतिपादनात पाण्याची उपमा मानवी जीवनाला दिली आहे. पाणी अत्यंत महत्वाचं आहे, सर्व जीवनासाठी आवश्यकता असल्या कारणाने पाण्यालाच जीवन म्हटलंय. व्यावहारिक जीवनात पाणी अत्यंत सौख्यकारी आहे, गुणकारी आहे. संतच म्हणतायत स्वच्छ शीतळे सुगंधे, स्वच्छ शीतळे सुगंधे, जळे होती सुखप्रदे. इतकंच नाही तर मेघवृष्टीमुळेच या मानवी जीवनाला आवश्यक अशा धनधान्यारिकांचा लाभ करून देत असते. सुखसमृद्धी प्राप्त होते ती मेघवृष्टीमुळे. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात का वार्षे आणिये मेघू, का वार्षे आणिये मेघू, मेघे वृष्टी प्रसंगू, वृष्टी स्तव भोगू सस्य सुखाचा. धान्याची सुखसमृद्धी करता पाऊस पाणी आवश्यक आहे, याचा संतांनी उल्लेख केलाय. पाणी आणि स्वधर्म म्हणजे स्वकर्तव्य कर्म यांची सांगड घालून दृष्टांत देताना श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत जळचरा जळसांडे तत्क्षणी मरण मांडे, हा स्वधर्म तेने पाडे विसंबो नये. मनुष्याला स्वधर्म म्हणजेच स्वकर्तव्याचरण पार पाडल्याशिवाय तरुणोपाय नाही. कर्तव्य विनमुख माणूस मृत्यूलाच जवळ करीत असतो याची जाणीव करून देताना श्री ज्ञानेश्वर महाराजांनी हा दृष्टांत दिला की ज्याप्रमाणे जलचरांनी जलाशयाचा आश्रय सोडला की त्यांचा मृत्यू ओढवलाच, त्याचप्रमाणे कर्तव्य विनमुख जीवाची गत होणार आहे. येथे कर्तव्याचरण आणि पाणी यांची सांगड घातली गेली आहे, त्यातले साम्य स्पष्ट केलंय. पाणी ही सर्व जीवसृष्टीला अमोल देणगी आहे. पाणी नसेल तर शरीर शुद्धी, मलशुद्धी, वस्त्रशुद्धी इत्यादी काहीच शक्य नाही. श्री तुकाराम महाराज म्हणतात की पाणी नसेल तर शेती बागायती सुद्धा शक्य होणार नाही आहे. आणि म्हणूनच ते म्हणतात

या पाण्याचा आणखीन एक थोर गुण आहे, त्याच्यात आध्यात्मिक समत्व आहे. सज्जनांची पाण्याबरोबर तुलना संतांनी केली आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणते, गायीची तृषा हरू, गायीची तृषा हरू, का व्याघ्रा विष होऊन या मारू, ऐसे नेण्याची का करू तोय जैसे. हा पाण्याचा महिमा आहे. औषधम जान्हवी तोयम या वचनानुसार पाण्याचा औषध म्हणूनही गुणकारी उपयोग आहे. एका जुन्या सुभाषितात तसं स्पष्ट केलंय, भोजनांते पिबित्त क्रम

दिनान्ते दुग्धप्राशनं निशान्ते प्राशयेत् नीरं किं तद् वैद्यस्य प्रयोजनं. शुद्ध पाणी हे आरोग्याला उत्तम आणि आवश्यक आहे. प्राचीन काळापासून आपल्या भारतात नदी नाले समुद्र तलाव सरोवरे यांना मानाचं स्थान दिलंय. किंबहुना सर्व नद्या या पूज्य तीर्थही मानल्या गेल्या आहेत. देवदेवतांप्रमाणेच आपल्याकडे नद्यांचं स्तोत्र आहे. गंगा लहरीचं प्रसिद्धच आहे. एका ठिकाणी म्हटलंय नमा

सदानारायणाम अशी गंगा मैयाची स्तुती केली आहे. सजीव सृष्टीला नद्यांचं महात्म्य काही वेगळं सांगायला नको. असे अखिल जीवसृष्टीला उपकारक पाणी महत भाग्यानं किंवा महत प्रयत्नानं आपणास उपलब्ध झालंय, त्याचा वापर आपण नीट केला पाहिजे. पाणी सदोदित उपलब्ध व्हावं, पाऊस पाणी उत्तम असावा याकरता वृक्षांची लागवड, राणे जंगले यांची जपणूक करून पाऊस पडेल पडलेले पाणी अडवून जमिनीत जिरवून पुन्हा आपल्यालाच विहिरी तलावांची पाण्याची आवश्यक जोडी पातळी कायम ठेवणे शक्य होईल याकरता आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे. हा सामान्यातल्या सामान्य माणसालाही विचार कळला पाहिजे, पटला पाहिजे. श्री समर्थ रामदास स्वामी अशा सामान्य जीवाच्या विचाराचा निर्देश करीत आहेत. ते दासबोधात म्हणतात, एक म्हणती पाऊस असावा, एक म्हणती पाऊस असावा, मग सकळ योग बरवा, कारण दुष्काळ न पडावा म्हणजे बरे. वृक्ष राईन जमिनीत पाणी टिकून राहतं, जमिनीत ओल असते तेथे अशी ओल नाही, तेथे बीज पेरून काही उपयोग नाही, तो मूर्खपणा ठरतो. नाही तेथे ओल बीज वेची मूर्ख दो, पर्जन्यात अन्न संभवा या गीता वचनानुसार पर्जन्य वृष्टीनं वनस्पती सृष्टी उत्तम असते आणि वनस्पती सृष्टीमुळे पर्जन्य उत्तम राहत. आणि म्हणूनच या ठिकाणी मी सूर्याचे निवेशे तपे तई हे शोषे, पाठी इंद्र होऊनी वर्षे ते पुढती भरे. तेव्हा अशी जलसंपत्ती ही जीवसृष्टीसाठी ईश्वराकडनं मिळते किंवा निसर्गाकडनं मिळते. याच जलसंपत्तीचं नियोजन जतन आणि उपयोग योग्य रीतीनं करून सस्य समृद्धी म्हणजेच हरित क्रांती घडवून आणून सर्वजण सुखी होऊया याचसाठी तुकाराम महाराजांनी या जलसंपत्तीबद्दल बोलताना असं स्पष्ट सांगितलंय की असं पाणी वारंवार मिळत नाही, प्रयत्नाने मिळतं. तो प्रयत्न आपण करून हे अमृत जीवन, अमृताचं जीवन आपल्याला प्राप्त करून घेतलं पाहिजे. म्हणून ते आपल्या मूळ पदामध्ये म्हणतात.

पाणी काय, शेत काय, शेतीतलं उत्पन्न काय, या सर्वांकडेच परमेश्वराच्या दृष्टीनं पाहणाऱ्या एका संताचं चरित्र आपण पाहूया.

हे संतांवरील संत शिरोमणीच होते. परमेश्वरावर त्यांची नितांत श्रद्धा होतीच, पण विशेष म्हणजे ते सर्वत्र परमेश्वराला पाहत होते. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म ही भूमिका त्यांच्या ठिकाणी पूर्णपणे मुरली होती, आणि त्यामुळे त्यांची शेती वाडी ही त्यांची नव्हतीच. त्याचा मालक पंढरीचा पांडुरंग होता. इतकंच नाही तर शेतातील वृक्ष वल्ली भाजीपाला वीर मोठ इतकं सारं सारं विठ्ठलमयच होतं एका ठिकाणी. आणि कवीनच त्यांचं या भूमिकेचं वर्णन केलेलं आहे.

शेतमळ्यातील वृक्षवल्लीच्या रूपाने पांडुरंगच भरलेला आहे आणि यामुळेच त्या शेतमळ्याची निगा राखणं ही पांडुरंगाची सेवा असं सावतामाळी समजत होते. माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज यांनी हेच नाही का म्हटलं, तरी तया सर्वात्मगा ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केल्या पारा तोषा लागी. अशाच भूमिकेत श्री सावतामाळी त्यांच्या शेतमळ्याची आणि सेवा करीत होते, पांडुरंगाची सेवा म्हणूनच करीत होते. अशी सेवा करीत असता त्यांना पंढरपूरला जाऊन कधीही श्री पांडुरंगाचं दर्शन घेता आलं नाही. त्याची बायको आणि मुलगी छोटीशी नागू ती पंढरपूरला जाण्यासाठी त्यांना आग्रह धरीत असत, पण ते म्हणायचे, अग बायानो आपल्या शेताचा धनी पंढरीनाथ आहे, त्यांनी या शेतमळ्याची निगा राखायला आपल्याला सांगितलंय, ते काम टाकून आपल्याला पंढरीची वाट धरता येईल का, वारी करता येणार नाही, माझा पांडुरंग माझ्या या कामातून भेटतोय मला, तुम्ही सेवा करा अनुभव घ्या. एका कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं वारकरी पंढरपूरला निघाले होते. त्या वारकऱ्यांना पाहून नागूला वाटलं आपल्या मालकाला पांडुरंगाला आपल्या या शेतातील भाजीपाला नेऊन द्यावा, आणि म्हणून तिनं आपल्या वडिलांना सावता म्हणायला विचारलं की ही भाजीपाला आपण पांडुरंगाला नेऊन देऊया का. अगं फार चांगली गोष्ट आहे, माझ्या पांडुरंगाला द्यायचं हरकत नाही, त्याचंच आहे, त्याला नेऊन दिलं पाहिजे. म्हणून स्वतः सावता म्हणाले चांगलीशी भाजी खुरडून काढली, केळीच्या पानात बांधली आणि म्हणाले नेऊन दे त्या वारकऱ्यांबरोबर पांडुरंगाला. आणि नागू शेताच्या बांधावर आली आणि येणाऱ्या जाणाऱ्या त्या वारकऱ्यांना सांगू लागली की माझी ही भाजी जी आहे ना ती पांडुरंगाला नेऊन देता का. कार्तिक

0: त्या वारकऱ्यांच्या हातामध्ये हिनं भाजी ठेवली मात्र
1: तो काय सांगावं,
0: त्या वारकऱ्यांनी दिली टाकून बाजूला, काय या तुझ्या भाजीला आमचा पांडुरंग सुकलाय होय, चल हो बाजूला असं म्हणून आणि तिला बाजूला सारली. ती पुन्हा पुन्हा म्हणते आहे की अहो ऐका तर माझं.

एवढी भाजी माझ्या पांडुरंगाला द्या. परंतु त्याने ती काही घेतली नाही आणि पंढरीला नेली नाही. आकाशातील द्वादश आदित्य पाहतायत आणि त्यांनी वारकऱ्यांचं रूप घेऊन ती भाजी त्या मुलीकडनं घेतली आणि पंढरीनाथाला नेऊन दिली. पांडुरंगाला सांगितलं, देवा तुझ्याकडे येणारे सारे वारकरी काही शुद्ध भक्तिभावाचे नाहीयेत, किंबहुना त्याला सर्वत्र पांडुरंग दिसत नाही, तर या सर्वांचे डोळे उघडण्यासाठी तुम्हाला काम करावं लागेल. आणि याप्रमाणे देवाला सांगितल्यानंतर देव पंढरीतून निघाले. आरण गावाला प्रकट झाले सावता माळ्याच्या पुढ्यात आणि सांगू लागले की अरे माझ्या मागे चोर लागलेत, त्यांना आणखीन माझ्या मागे लागून आणि मला पकडायचं.

त्या कृपा करून मला तू लपव कुठे तरी. देवा तुम्हाला आणखीन कुठे लपवायचं, लपवायला जागाच नाही. अरे तुझ्या हृदयात लपव. सावतामाळ्यांनी पांडुरंगाला हृदयात ठेवलेलं आहे आणि पाठोपाठ मात्र पंढरीच्या पांडुरंगाच्या देवळामध्ये पांडुरंग मूर्ती दिसत नाही. पाहिल्यावर ज्ञानोबा नामदेव हे सर्व संत सावतामाळ्यापर्यंत येऊन पोहोचले आणि त्यांनी विचारायला सुरुवात केली कुठे

0: अरे आमच्या पांडुरंगाला कुठेला बोलायस?
1: पंढरीनाथा जगन्नाथा, पंढरी माझी नाही श्रीहरी, अरणगावी आले श्रीपती, तूच लपविला जाणी निश्चिती।
0: रागाहून पांडुरंगाने आपल्या उपरण्याचा आणखीन एक शेमला बाहेर काढलेला होता।
1: ते पाहिलं मात्र आणि ज्ञानेश्वरांनी ओळखलं,
0: देव त्या ठिकाणी प्रगट झाले आणि आनंद झाला। त्या ठिकाणी भक्तीच्या पुरामध्ये पांडुरंग सापडतो आणि हेच तुकोबांनी आपल्या मूळ पदामध्ये सांगितलं, पुरा

शेतकरी बंधू भगिनींसाठीचा खास कार्यक्रम माझावर माझं शिवार आताच आपण ऐकलात. या कार्यक्रमात आपण ऐकलं कीर्तन पाणी म्हणजे जीवन. कीर्तनकार होते नरेंद्रबुवा हाटे. सादर करते रोशन जाधव. श्रोते हो एक निवेदन. भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पुरस्कारांसाठी भारत सरकारच्या गृह विभागातर्फे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलमार्फत स्वीकारले जाणार आहेत. तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी awards.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख 31 जुलै ही आहे. निवेदन संपलं.

0: जुनी नवी गोड गाणी ऐकत रहा आकाशवाणी। FM 101.7 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, सर्वजनात सर्वांच्या मनात।
1: बालक लाडकं असतं बाबांचंही। चिमुकल्या पावलांनी चालणाऱ्या लाडक्याला किंवा लाडकीला फिरायला बाहेर घेऊन जाण्याची मज्जा काही और असते। ते गप्पा मारता मारता पडतं, धडपडतं, कधी हसतं, कधी धावतं, पुन्हा बाबांचं बोट धरून चालायला लागतं। हे बालक कुठं रमेल सांगता येत नाही। रस्त्यावरचं कुत्र्यांचं भांडण असो किंवा एखादी रंगीत गाडी असो, प्रत्येक प्रसंग घटना त्याला पाहायला आवडतात, अनुभवायला आवडतात। आणि त्यातनंच त्याच्या मनातनं अनेक प्रश्न, असं का, तसं का नाही असे प्रश्न पडतात। त्या प्रश्नांची उत्तर आपण तिथंच त्याला दिली पाहिजेत। त्यातून वाढते त्याची निरीक्षण शक्ती, आकलन शक्ती। बालकांच्या खाण्यापिण्यासोबत त्यांच्या मनोरंजनाकडे आपण अवश्य लक्ष देऊया आणि वडील या नात्यानं त्याच्या सर्वांगीण विकासामध्ये महत्वाची भूमिका बजावूया।
2: यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता। स्त्री शक्तीची पूजा करणारी भारतीय संस्कृती। मग स्त्री भ्रूण हत्या होतेच कशी?

0: भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी लढा दिला,
1: प्रसंगी प्राणांची आहुती सुद्धा दिली. सर्वांचं ध्येय एकच, स्वातंत्र्य.
0: आणि याच स्वातंत्र्याच्या ध्येयाची ज्योत तेवत ठेवण्याचं काम केलं बंकिमचंद्र चटर्जी यांच्या वंदे मातरम या राष्ट्रभक्तीनं ओतप्रोत भरलेल्या या गीतानं.
1: भारत मातेविषयी असलेलं प्रेम, आर्तता, आदर व्यक्त करणारं हे गीत.
0: याच गीताचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा होत आहे.
1: चला तर मग
0: अभिमानानं गाऊया हे राष्ट्रगान
1: आणि वाढवूया देशाचा मान.

0: तेरा मस्ताना, प्यार मेरा दीवाना।
1: जितेंद्र असो कि एंग्री यंग मैन अमिताभ,
2: मैं और मेरी तन्हाई अक्सर ये बातें करते हैं, तुम होती तो कैसा होता, तुम ये कहती तुम वो कहती।
1: आणि मराठीतील दुर्मिळ गीत,
3: मी रात टाकली मी कात टाकली।
1: रोज सकाळी 11:05 गाता रहे मेरा दिल, फक्त आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर FM बँडच्या 101.7 MHz वर सर्वजनात सर्वांच्या मनात।
4: श्रोते हो, यानंतर 8:05 मराठीतून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत।

0: राजेश शर्मा ते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगा वेत्री कळघमचे विजय यांचा शपथविधी. बहुमत चाचणी येत्या बुधवारी. आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड. येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तेलंगणातल्या सुमारे 9,400 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचा प्रारंभ. अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची विशेष तपास पथकाकडून चौकशी. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नईत झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा लखनौ सुपर जायंट्सवर 5 गडी राखून विजय. तमिळनाडूमध्ये टीव्हीके अर्थात तमिळगा वेत्री कळघम या पक्षाचे संस्थापक सी जोसेफ विजय यांनी आज सकाळी तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. विजय यांच्याबरोबर अन्य 9 मंत्र्यांनीही शपथ घेतली. 234 सदस्यांच्या सभागृहात विजय यांनी काँग्रेस सीपीआय सीपीआयएम व्हीसीके आणि आययुएमएल यांच्या सदस्यांसह 120 आमदारांचा पाठिंबा मिळवला आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि तमिळ चित्रपटसृष्टीतले अनेक मान्यवर या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. राजकीय क्षेत्रातल्या पदार्पणातच मुख्यमंत्रीपदाला गवसणी घातल्याबद्दल विजय यांचं विविध नेत्यांकडून अभिनंदन केलं जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विजय यांचं अभिनंदन केलं असून त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसंच इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आणि सर्वपक्षीय नेत्यांनी विजय यांना शुभेच्छा दिल्या आहेत. श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांनीही विजय यांचं अभिनंदन केलं आहे. टीव्हीकेनं येत्या बुधवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करावं असं राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितलं आहे. आसाममध्ये भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे विधिमंडळ पक्षनेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड झाली आहे. आसाम भाजपाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक गुवाहाटी इथं झाली. नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी येत्या मंगळवारी होणार आहे. पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी एन रंगास्वामी यांची नेमणूक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली आहे. येत्या 13 तारखेला त्यांचा शपथविधी होईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज हैदराबाद इथं तेलंगणातल्या सुमारे 9,400 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये हैदराबाद पणजी आर्थिक कॉरिडॉरच्या गुडुबेलूर मेहबूबनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 167 चौपदरीकरण प्रकल्पाचा समावेश आहे. पीएम मित्र योजनेअंतर्गत विकसित केलेल्या वरंगळ इथल्या पीएम मित्र पार्कचं आणि सिंधू रुग्णालयाचाही यात समावेश आहे. या प्रकल्पांमुळे राज्यातलं दळणवळण संपर्क अधिक मजबूत होऊन मालवाहतूक सुलभ होणार आहे. या विकास कामांच्या माध्यमातून रोजगारही निर्माण होणार असल्याचं प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
1: आज जिन

0: प्रोजेक्ट का शिलान्यास और लोकार्पण हुआ है। इससे यहाँ हजारों हजार नए रोजगार बनेंगे और तेलंगाना की कनेक्टिविटी भी सशक्त होगी। मैं तेलंगाना की जनता को इन प्रोजेक्ट के लिए बहुत बहुत बधाई देता हूँ।
1: तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यावेळी म्हणाले की हा केंद्र सरकारचा एक कार्यक्रम नाही तर तेलंगणा राज्याला पुढे नेणारा हा विकास उत्सव आहे। देशाला 2047 पर्यंत 30 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचा संकल्प प्रधानमंत्र्यांनी सोडला असून यात तेलंगणा 10% वाटा देणार असल्याचंही त्यांनी व्यक्त केलं। बंगळुरू इथं आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 45व्या वर्धापन दिन सोहळ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सहभाग घेतला। यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटरमध्ये नव्यानं बांधलेल्या ध्यान मंदिराचं उद्घाटनही त्यांनी केलं। पर्यावरण संवर्धन, युवा सक्षमीकरण, आंतरिक कल्याणाच्या माध्यमातून एक विकसित भारत घडवण्याचं आवाहन मोदी यांनी यावेळी केलं।
0: विकसित भारत का निर्माण ऐसे युवाओं से ही होगा, जो युवा मानसिक रूप से शांत हो, जो सामाजिक रूप से जिम्मेदार हो और जो समाज के प्रति संवेदनशील हो। इसलिए स्पिरिचुअल वेलबींग, मेंटल हेल्थ, योग, मेडिटेशन, इस पर काम करने वाली आपकी महत्वपूर्ण गतिविधि, इन सब की भूमिका बहुत बहुत अहम है।
1: नौदलाच्या पश्चिम कमांडचे ध्वजाधिकारी म्हणून व्हाईस अॅडमिरल संजय वात्सायन यांची नियुक्ती करण्यात आली आहे। वात्सायन सध्या नौदल उपप्रमुख म्हणून कार्यरत आहेत। तोफखाना आणि क्षेपणास्त्र प्रणालीमधले तज्ज्ञ असलेले वात्सायन 1 जानेवारी 1988 रोजी भारतीय नौदलात दाखल झाले। त्यांनी 30 वर्षांपेक्षा जास्त काळ विविध पदांवर काम केलं असून अनेक आघाडीच्या युद्धनौकांवर सेवा बजावली आहे। त्यांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल त्यांना 2021 अतिविशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। लैंगिक अत्याचार प्रकरणी अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची आज नाशिकमध्ये विशेष तपास पथकानं चौकशी केली। यावेळी रुपाली चाकणकर आणि खरात यांचे आर्थिक संबंध, खासगी पतसंस्थांमधली खाती, खरात यांच्या धार्मिक संस्थेमधलं चाकणकर यांचं सदस्यत्व या आणि इतर मुद्द्यांवर विशेष तपास पथकानं चौकशी केली। आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं 5 गडी राखून विजय मिळवला। चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला। लखनौ सुपर जायंट्सनं निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावून 203 धावा केल्या। चेन्नई सुपर किंग्जनं ही धावसंख्या 5 गड्यांच्या मोबदल्यात सामन्यातले 4 चेंडू बाकी असताना पार केले। या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना छत्तीसगडमध्ये रायपूर इथं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सुरु आहे। रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे। शेवटची बातमी हाती आली तेव्हा मुंबई इंडियन्सच्या 7 षटकात 3 बाद 57 धावा झाल्या होत्या। विदर्भाला शेतकरी आत्महत्यामुक्त करण्यासाठी तसंच तिथल्या गावांना जलसमृद्ध करण्यासाठी जलसंधारण ही जनचळवळ बनणं महत्वाचं आहे असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे। ते आज नागपुरात वार्ताहर परिषदेत बोलत होते। विदर्भात जलसंधारणाचं काम करणाऱ्या मूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवी प्रसंगी नागपूरमध्ये 17 आणि 18 मे रोजी जलसंवाद आणि जलक्रांती परिषदेचं आयोजन केलं आहे, त्याबाबतची माहिती गडकरी यांनी यावेळी दिली। देशभरात जर उष्णतेची लाट किंवा पूरस्थिती उद्भवली तर त्याला तोंड देण्याकरता विविध केंद्रीय सरकारी यंत्रणांच्या असलेल्या सज्जतेबाबत आढावा घेण्याकरता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक घेतली। कोणतीही मनुष्यहानी होऊ नये तसंच मालमत्तेचं कमीत कमी नुकसान व्हावं याकरता पूर्वसूचना देणाऱ्या यंत्रणांची तयारी, विविध यंत्रणांमध्ये असलेला समन्वय, संसाधनांची उपलब्धता याविषयी त्यांनी या बैठकीत आढावा घेतला। देशभरातल्या पूर नियंत्रणासाठीच्या दूरगामी उपायांचा तसंच महत्वाच्या पायाभूत प्रकल्पांचं पुरापासून संरक्षण करण्यासाठीच्या उपायांचाही आढावा त्यांनी या बैठकीत घेतला। उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला। यामध्ये भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी आणि भाजप

0: नेते मनोज पांडे यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश करण्यात आला. राज्यमंत्री अजित पाल सिंग आणि सोमेंद्र तोमर यांना बढती देऊन स्वतंत्र कार्यभार सोपवण्यात आला तर कृष्णा पासवान सुरेंद्र दिलेर हंसराज विश्वकर्मा आणि कैलाश राजपूत यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश करण्यात आला. पंजाबचे उद्योगमंत्री संजीव अरोरा यांना आज 100 कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्याप्रकरणी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणी गुरुग्राम इथल्या विशेष न्यायालयानं 1 आठवड्याची ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाची कोठडी दिली. अरोरा यांच्या विरोधातले आरोप गंभीर स्वरुपाचे असून पैशाच्या व्यवहारांचा छडा लावण्यासाठी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचं ईडीनं म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगा वेत्री कळघमचे विजय यांचा शपथविधी. बहुमत चाचणी येत्या बुधवारी. आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड. येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तेलंगणातल्या सुमारे 9,400 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचा प्रारंभ. अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची विशेष तपास पथकाकडून चौकशी. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नईत झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा लखनौ सुपर जायंट्सवर 5 गडी राखून विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. श्रोतेहो आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरही ऐकू शकता. 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण ऐकता येईल. संध्याकाळचे 8:15 होत आहेत. ऐकूया पुढील कार्यक्रम लोकसंगीत. लोकसंगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया पोवाडा. गायला आहे रामजन बगणीकर आणि सहकार्यांनी.
2: धन्य धन्य शिवाजी राजे कीर्ती ज्यांची गाजे नौबत रवाजे दखन देशात.

1664 साली शाहिस्ते खान आला पुण्याला शुभाने विचार करून निकावा हो केला रात्रीच्या वेळेला वाड्यात गाठलं त्याला त्याला वार शाहिस्ते

आणि पोर्तुगीज वेगळे होते शिवाजी राजांचे. 1674 आला, 1674 आला राजा करण्याला छत्रपती शिवाजी राजांना.

शाहिद रमजान बगणेकर आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या या पोवाड्यानंतर लोकसंगीताच्या कार्यक्रमात यापुढे ऐकूया शंकर महादेव पाटील आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे पारंपरिक देवगीत.

आता आपण ऐकलं शंकर महादेव पाटील आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे पारंपरिक गीत. या गीतासोबतच लोकसंगीताचा हा कार्यक्रम समाप्त होत आहे. आमची पुढील उद्घोषणा थोड्याच वेळात. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकू शकता. 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण ऐकता येईल. रात्रीचे 8:30 आणि 28 सेकंद होत आहेत. आता ऐकूया कार्यक्रम हिंदी सुगम संगीत. सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजातील संत मीराबाई यांचं हे भजन. बोल आहे माई मैने गोविंद लीनो.

आताच आपण ऐकलं जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजात संत मीराबाई यांचं भजन. हिंदी सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया शांता चटर्जी यांच्या आवाजातील संत नानक यांचं भजन.

शांता चटर्जी यांच्या स्वरातील संत नानक यांच्या भजनानंतर आता ऐकूया शीला वर्मा यांनी गायलेलं संत मीराबाईंचं हे भजन. बोल आहेत मैं तो गिरधर के घर.

प्रसारण सुद्धा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट पहाटे 5:50 पहिल्या सभेत. तोपर्यंत नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.

0: set to host the prestigious 2026 Asian Weightlifting Championships in Gandhinagar, Gujarat from tomorrow, marking the country's first time hosting the event in 44 years. The sporting event will conclude on the 17th of this month. Around 180 athletes from 28 countries will compete in one of Asia's biggest weightlifting events of the year. And that is the end of this news bulletin.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी श्रोते हो ऐकत आहात. तुम्ही आमचे कार्यक्रम न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता. एफएम 103.6 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून हे प्रसारण आपण ऐकत आहात. रात्रीचे 11:10 आणि 21 सेकंद झाले आहेत. अस्मिता वाहिनीची दुसरी सभा आता समाप्त होत आहे. एफएम 103.6 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरील प्रसारण सुद्धा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट 5:50 पहिल्या सभेत. तोपर्यंत नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.